नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. आज रविवार भारतीय सौर दिनांक 10 ज्येष्ठ अधिक शके 1948 अर्थात 31 मे 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आता आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनीनं.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6 वाजता आहेत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

वाणी जयराम यांना आत्ता आपण ऐकत होतात संगीतकार होते राम कदम. श्रोते हो, उद्या 1 जून आणि उद्यापासून आम्ही आणखी एका प्लॅटफॉर्मवर आपल्यासोबत असणार आहोत, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

0: माणिक वर्मा यांनी गायलेलं हे गाणं होतं आत्ताचं श्रोते हो. आणि याबरोबरच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्सवर. ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवर श्रोते हो. आत्ताची मंगल प्रभात आमच्या या कार्यक्रमात जी आपण गाणी ऐकलीत, अभिजात असं संगीत ऐकलं, इतकी जुनी गाणी ऐकलीत, ही आता प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवरही असणार आहेत. उद्यापासून आम्ही या प्लॅटफॉर्मवरही असणार आहोत. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही देखील खूप मजेत. आणि हो, अरे आज रविवार आहे, विसरलेच की मी. उठलात ना तुम्ही? हां, म्हणजे उठलेले असणारच, कारण आठवड्याचा काही नीट व्यायाम करायचा ठरवलेला असतो. मॉर्निंग वॉकला तुम्ही गेलेले असाल, पण आमचा मोबाईल म्हणजे न्यूज ऑन यार हा मोबाईल ॲप आपल्याजवळ असणारच आहे याची पक्की खात्री आहे आम्हाला. आजचा रिकामा तसा रिकामाच वेळ असतो, नाही का? तुम्ही या रिकाम्या वेळेत काय करत असतो? मी मी प्रेम करते, प्रेम करण्यावर, त्या कुणाच्या तरी सहवासावर. मी प्रेम करते पुस्तकावर, त्यातल्या माणसांवर, शब्दांवर, अर्थांवर, पानापानावर. मी प्रेम करते झाडावर, त्याच्या पालवीवर, पानगळीवर, फुलांवर. मी तासनतास बघू शकते गॅलरीत बसून ती रहदारी, ती वाहनं आणि ते समोर नसलेले डोळे. मी रमू शकते झाडाच्या या छोट्याशा सावलीत, पुस्तकाच्या ओळी शेजारी, कुठल्याशा अनोळखी संवादात, घडून गेलेल्या स्पर्शाच्या आठवणीत आणि मनभर गोंधळ घालणाऱ्या विचारात. आणि हो, आणि डोळ्यात मिटलेल्या गाण्यात. तुम्ही रिकाम्या वेळेत काय करता? सकारात्मक जगण्याची अनुभूती कशी काय असते तुमची? मी तरी सांगितलं आता असं मी करते म्हणून. मला वाटतं की श्रोते हो, काहीच न करण्यात रमता आलं तुम्हाला. कुणाशीच न बोलताही आनंदी असणं भरून राहिलं तुमच्या आत. तुम्ही रस्ता ऐकू शकलात, गाऊ शकलात कुठलीही उन्हाळ गाणी, नाचू शकलात बेताल बेफिकीर. तर तर तर स्वतःला एकदा सांगूनच टाका की मी खूप खूप खूप आनंदात आहे.

श्रोते हो, आज रविवार आणि वीकेंड सुट्टी आपल्याला. आजचा दिवस आपल्याला खूप छान मजेत आनंदात जाओ, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडोत या शुभेच्छा. आणि हो, जाता जाता जपूया एकमेकांना, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त. आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवरही. आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात जमिनीतील पाण्याच्या निचऱ्याचं महत्व आणि पद्धती याविषयी माहिती. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये पोस्टमार्टम डिप्रेशन भाग चौथा ही माहिती आपल्याला देत आहेत डॉक्टर सिमीन बावडेकर. सकाळी 6:50 परिसरमध्ये बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण भाग चौथा डॉक्टर पल्लवी भोसले यांनी दिलेली माहिती. सकाळी 7:00 ईसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत सिंहासन आणि सामना या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 8:40 तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समर्पित कार्यक्रम तंबाखूचं सेवन करी जीवनाचा अपव्यय, लेखक दिलीप शिंदे, ही नांदेड केंद्राची निर्मिती. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 21. सकाळी 9:30 सामुदायिक गायनाचा पाठ. सकाळी 10:55 मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि त्यानंतर या संवादाचा मराठी अनुवाद आम्ही आमच्या स्टुडिओतून प्रसारित करू. दुपारी 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात हसले मनी चांदणे, विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी, शुभदा दादरकर यांची मुलाखत भाग पहिला. दुपारी 1:00

दुपारी 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात टी एन अनंत रामण यांचं गायन, राग केदार आणि कल्याण आनंद भैरवी. संध्याकाळी 5:02 एस व्ही रामचंद्रन यांचं व्हायोलिन वादन नादब्रह्म कार्यक्रमात. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रम. संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत कार्यक्रम. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती.

0: संध्याकाळी 7:15 वृत्तविषय संध्याकाळी 7:30 माझा वार माझा शिवार कार्यक्रमात शाश्वत शेती या आख्यान विषयावरती कीर्तन सादर करतील भालचंद्र पटवर्धन. रात्री 8:00 मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुन्हा प्रसारण. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. यामध्ये श्री ए एरय्या कर्नाटकी सॅक्सोफोन वादन आपल्याला ऐकता येणार आहे. हा कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. पण त्याआधी रात्री 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 अनुगंज हे कार्यक्रम दिल्लीहून. हे होते आमच्या अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम. आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 36, सांताक्रूझ इथं 35, किमान तापमान कुलाबा इथं 29, सांताक्रूझ इथं 30 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतली आर्द्रता कुलाबा इथं 75% नोंदली गेली. येत्या 24 तासाचा हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 34 तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. मच्छीमार बांधवांसाठी कोणताही खास असा इशारा नाही. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि हवामान वृत्तात आपण ऐकलं. आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतातून किंवा शेतजमिनीतील अनावश्यक पाणी बाहेर काढून जमिनीमध्ये पिकाच्या वाढीला योग्य अशी परिस्थिती निर्माण करणं म्हणजेच पाण्याचा निचरा करणं. जर पाण्याचा निचरा योग्य वेळी केला नाही तर पिकाच्या वाढीवर आणि उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होतो. अनावश्यक पाणी काढून टाकल्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात पाणी आणि हवा उपलब्ध होते. त्यामुळे मुळांचा विकास उत्तम प्रकारे होतो. मुळं जमिनीमध्ये खोलवर जातात. पाण्याचा योग्य प्रकारे निचरा झाला तर अशा जमिनीत बी लवकर रुजतं, तसंच रुजण्याचं प्रमाण वाढतं. जमिनीची जडणघडण सुधारते. अशा जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते आणि पिकांना ती सहजपणे उपलब्ध होतात. पाण्याचा निचरा करण्याच्या ज्या पद्धती आहेत तर त्यामध्ये जमिनीतील पाण्याचा निचरा हा नळीसारख्या गोल कौलाच्या नाल्या टाकून किंवा जमिनीत उघडा चर खोदून करतात. जमिनीचा प्रकार, तिचा उतार, जमिनीत घेतलेलं पीक इत्यादी बाबींवर पाण्याचा निचरा करण्याची पद्धत अवलंबून असते. पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करायची म्हणजे बहुधा निचऱ्याच्या एका योजनेत अनेक शेतांचा समावेश करावा लागतो. कधीकधी संपूर्ण पाणलोटाचा विचार करावा लागतो. अशा ठिकाणी निचऱ्याची योजना आखताना एकेका शेताचा विचार करण्याऐवजी मोठ्या क्षेत्राचा विचार करावा लागतो. कौलांच्या नाल्यांनी निचऱ्याची व्यवस्था या पद्धतीमध्ये जमिनीमध्ये अरुंद चर खणून त्यांच्यात ओळीनं गोल कौलं टाकून कौलं एकमेकांना जोडून बसवतात. नंतर त्यावर माती टाकून जमिनीची पातळी पूर्ववत करतात. दोन कौलांच्या मधल्या फटीमधून जमिनीतलं पाणी कौलांनी बनवलेल्या नाल्यामध्ये शिरतं आणि अशा रीतीनं पाण्याचा निचरा होतो. अशा प्रकारच्या पद्धतीची व्यवस्थित बांधणी केली आणि काळजीपूर्वक देखभाल ठेवली तर ही व्यवस्था दीर्घकाळ टिकू शकते. अशा नाल्याची पातळी आणि एकमेकातील अंतर हे पिकांवर आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं. ज्या जमिनीतून पाण्याचा निचरा फार हळू होतो अशा जमिनीकरता नाल्या उथळ पातळीमध्ये आणि जवळजवळ बसवाव्यात. जमिनीतून उघडे चर खोदून पाण्याचा निचरा करणं या पद्धतीमध्ये शेतामध्ये पाणी साचून राहणाऱ्या एका भागातून तसंच दुसऱ्या भागापर्यंत उघडे चर खोदून शेवटी ते पाणी नाल्याला किंवा ओहोळ्याला मिळवून शेतातल्या पाण्याचा निचरा करतात. या पद्धतीमध्ये उघड्या चरांना काही जागी बराच उतार असतो, त्यामुळे शेताची धूप होते किंवा या ठिकाणी या चरांना पुरेसा उतार नसल्यामुळे जास्त पाणी लवकर वाहून जात नाही. कधी उताराच्या पायथ्याशी चराच्या शेवटी एखाद्या डबक्यात वरून वाहून आलेलं पाणी साठवतात. या पद्धतीला डायव्हर्शन पद्धतीनं पाण्याचा निचरा करणं असं म्हणतात. ज्या शेतात सर्वत्र सारखा उतार असतो तिथे उभे आडवे सरळ चर खणून पाण्याचा निचरा करतात. हे चर ग्राफ पेपरमधल्या छोट्या छोट्या चौकोनासारखे दिसतात. या पद्धतीला ग्राइडिरॉन पद्धत म्हणतात. शेतातील चर अरुंद आणि दोन्ही बाजूला सरळ असलेले असतात किंवा इंग्रजी व्ही आकाराचे आणि रुंद असतात. व्ही आकाराचे मोठे चर शेतीची पिकं लावायच्या

0: उपयोगाचे नसतात, परंतु सरांच्या बाजूच्या उतारावर गवत लावून ते जनावरांकरता उपयोगात आणता येतं. या जमिनीत जवळजवळ चर खणावे लागतात. अशा ठिकाणी व्ही आकाराचे चर पसरट आणि उथळ खोदतात. त्यांच्या पसरट बाजूवर बाकीच्या शेताबरोबर मशागत करून पिकं लावता येतात.
1: कृषीवाणी कार्यक्रम श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होता. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव हो।

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशन विषयी माहिती बघत होतो. त्यातील काही होम रेमेडीज किंवा त्याची कारणांचा आपण विचार केला. आता आपण यामध्ये नैसर्गिकरित्या योगासन प्राणायाम कसं महत्वपूर्ण काम करतं हे पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन कमी करण्यासाठी बरीचशी योगासनं व प्राणायाम हे मदत करतात. योगासनांमध्ये बलासन, विपरीत करणी आसन, सेतुबंधासन, मार्जारासन अशी बरीच योगासनं आहेत जी महत्वपूर्ण काम बजावतात. यासाठी आपण योगतज्ञांची माहिती घेऊन किंवा त्यांच्या सल्ल्याने हा आजार बरा करण्यासाठी मदत घेऊ शकतो. तसेच प्राणायामसुद्धा यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतं. विशेष करून अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, ओंकार प्राणायाम याचा विशेष करून उपयोग होतो. ओंकार प्राणायामावर तर रिसर्च झाला आहे की ओंकाराच्या उच्चाराने ब्रेनमध्ये सोमॅटोस्टॅटिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतं, जे आपल्याला एन्झायटीपासून दूर करतं. त्यामुळे ओंकारचा निश्चितच वापर करावा. तसेच या सगळ्यांमध्ये म्हणजे आपण बघतो की डिलिव्हरी झाल्यावर बाईमध्ये एवढे बदल होत असतात, कधी कधी ते टोकाची भूमिका बजावतात. म्हणजे ह्यामध्ये काही वेळ अशी येते की आता आपल्याला यामध्ये कुणाची तरी प्रोफेशनलची मदत घ्यावी, पण ती कधी घ्यावी याचा विचार ती स्त्री स्वतः किंवा तिच्या घरच्यांनी केव्हा करावा. तर कधी कधी त्या स्त्रीला खूपच धोकादायक विचार मनामध्ये येऊ लागतात. स्वतःला काहीतरी हार्म करावं किंवा बेबीला काहीतरी धोका पोहोचवावा, इथंपर्यंत टोकाचे विचार हे जाऊ शकतात. तसंच तिची कोणाचंही ऐकून घेण्याची क्षमता ही कमी होत जाते. कोणाकडून ही मदत घेण्याची क्षमता कमी होऊन जाते. तिला सतत असं वाटत राहतं की ती एक चांगली आई नाही आहे किंवा ती आपल्या बाळासाठी एक चांगला रोल प्ले करू शकत नाही आहे, आणि ह्या सगळ्यांमध्ये तिला कोणाचीच मदत मिळत नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी तिच्या कंट्रोलच्या बाहेर जात आहेत असं तिला वाटू लागतं आणि ती सतत निगेटिव्ह विचारांच्या घेऱ्यामध्ये अडकली जाते. यावेळेस मात्र प्रोफेशनल हेल्पची गरज लागते. म्हणूनच तुम्ही त्यांच्या गायनेकॉलॉजिस्ट बरोबर सर्वात प्रथम कन्सल्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर काउन्सिलरची मदत आपण घेऊ शकतो, जे पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये स्पेशली आपल्याला हेल्प करू शकतात. सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट यांची मदत आपण गायनेकॉलॉजिस्टच्या मदतीने घेऊ शकतो. वरवर दिसणारा हा छोटासा आजार शरीरामध्ये खूप मोठे बदल करत असतं. पुढे जाऊन ही कंडिशन आणखी धोकादायक होऊ शकते. तिच्या शरीरावर मनावर होणारे जे बदल आहेत ते हॉर्मोनल लेवलला सुद्धा तिच्यामध्ये खूप वेगळे बदल घडवून आणतात, जे की पुढे जाऊन तिच्या पाळीमध्ये बदल करणं किंवा तिच्या शरीरातील इतर अवयवांना धोका पोहोचवण्याचं काम सुद्धा करतात. त्यामुळे यामध्ये योग्य त्यावेळी योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, योग्य तो आहार तिने घेणं गरजेचं आहे, आणि सर्वात महत्वाची तिला भावनिक मदत ही तिच्या घरातून तिला पहिल्यांदा मिळायला पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता किंवा ती स्वतःला पॅम्पर करून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबते असा विचार न करता तिला योग्य त्यावेळी भावनिक आणि शारीरिक मदत करणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती कमी झालेली आहे. नोकरीच्या निमित्ताने स्त्रिया बाहेर राहतात आणि यामध्ये बाळणपण जे असतं ते थोडंसं कठीण होऊ शकतं. त्यावेळी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी आलटून पालटून का होईना त्यांच्या मदतीसाठी तिथे अवेलेबल राहणं गरजेचं आहे. आणि यामध्ये कोणताही इगो न धरता त्यावेळी प्रत्येकाने स्वतःची भूमिका योग्य प्रकारे बजावली तर ह्या कंडिशनपासून आपण सगळीजणं खूप दूर राहू शकतो आणि बाळणपणामध्ये घेतलेली जी काळजी आहे ती स्त्रीला आयुष्यभर उपयोगी पडते. त्यामुळे त्यावेळेची तिची काळजी जी आहे ती खूप महत्वाची आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे त्याची बहुउपयोगिता. घरगुती वापरासाठी याचा उपयोग फरशी साफ करण्यासाठी, बाथरूम आणि स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी, काच आणि फर्निचर साफ करण्यासाठी केला जातो. तेलकट भांडी किंवा कपडे धुणं यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. यामध्ये असलेले एन्झाईम्स विविध प्रकारच्या घाणीचं विघटन करतात, त्यामुळे स्वच्छता अधिक प्रभावी होते. शेती क्षेत्रामध्ये देखील बायो क्लिन्झरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करता येतो. हे द्रावण सेंद्रिय खत म्हणून वापरता येतं कारण त्यामध्ये खनिज घटक आणि सूक्ष्मजीव असतात. तसंच याचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणूनही करता येतो, त्यामुळं रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि मातीची सुपीकता टिकून राहते. शाश्वत शेतीसाठी बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त ठरतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये बायो क्लिन्झरचा वापर सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. औद्योगिक सांडपाण्यामध्ये विविध सेंद्रिय आणि अजैविक प्रदूषक असतात. बायो क्लिन्झर मधील एन्झाईम्स आणि सूक्ष्मजीव या प्रदूषकांचं विघटन करून पाणी शुद्ध करण्यास मदत करतात, त्यामुळे जल प्रदूषण कमी होतं आणि पाण्याचा पुनर्वापर करता येतो. दुर्गंधी नियंत्रणासाठी देखील बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. कचऱ्याचे ढिगारे, नाले, शौचालय या ठिकाणी निर्माण होणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी याचा वापर करता येतो. यामध्ये असलेले ऍसिटिक ऍसिड आणि इतर सेंद्रिय घटक दुर्गंधी निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांवर नियंत्रण ठेवतात. बायो क्लिन्झरचा वापर सार्वजनिक स्वच्छता मोहिमांमध्ये देखील करता येतो. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणी याचा वापर केल्यास स्वच्छता राखणं सोपं होतं आणि पर्यावरण संरक्षणास हातभार लागतो. यामुळे समाजामध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होते. रासायनिक क्लिनर्सच्या तुलनेत बायो क्लिन्झरचे फायदे अधिक स्पष्टपणे दिसून येतात. रासायनिक क्लिनर्स तात्काळ परिणाम देतात, परंतु त्याचे दीर्घकालीन परिणाम हानिकारक असतात. ते पाण्यात मिसळल्यानंतर जलचर प्राण्यांवर परिणाम करतात आणि पर्यावरणात साचून राहतात. या उलट बायो क्लिन्झर पूर्णपणे जैवविघटनशील आहेत आणि पर्यावरणात सहज मिसळतात. बायो क्लिन्झरचा वापर केल्यानं शाश्वत विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जातं. शाश्वत विकास म्हणजे वर्तमान गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणं. बायो क्लिन्झर या संकल्पनेत कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक बचत या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे, त्यामुळे तो शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. सेंद्रिय कचऱ्याचा योग्य वापर करून उपयुक्त उत्पादन तयार करण्याची ही एक उत्कृष्ट पद्धत आहे. आजच्या काळात वाढत्या प्रदूषण

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत सिंहासन आणि सामना या चित्रपटांचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: मराठी सिनेमाने अनेक जॉनरमध्ये निर्मिती केले, खास करून शहरी, ग्रामीण, प्रबोधनपर, ऐतिहासिक, पौराणिक, चरित्रपट, स्त्रीप्रधान चित्रपट रसिक प्रेक्षकाने आवडीने पाहिले. मात्र एक प्रकार मराठीने फारसा मनावर घेतलेला नाहीये. समाजाला अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणे नायक नायिका, हातात पिस्तूल घेऊन फिरणारे अधिकारी, अन्यायाला जाम विचारणारे तरुण मराठीमध्ये फारसे आलेच नाहीत. मराठीतील अँग्री यंग मॅन हा राजकीय सामाजिक वर्चस्व ठसवणारे साखर सम्राट, सहकारी कारखाने, शिक्षण सम्राटांच्या विरुद्ध उभा राहिला, लोकांसाठी मुखवटा धारण करून काम करण्याचा पण त्यांच्या स्वार्थाच्या आड आल्या ते त्याचा काटा काढायला मागे न बघणारा असे हे लोक. त्यांची आर्थिक सत्ता एवढी वाढली की सरकारातील उच्च प्रदेशांशी संगनमत करून राजकारण होऊ लागलं. त्याचं प्रतिबिंब मराठी चित्रपटात पडू लागलं. कुणा एका पक्ष वा विचारधारेच्या विरुद्ध नव्हतं, तर सामान्यांना चिरडण्याच्या विरुद्ध होतं. मराठीत अँग्री यंग मॅन दिसला नाही, दिसला तो अँग्री ओल्ड मॅन. सामनामधला वयस्क मास्तर, सिंहासनमधला वयस्क पत्रकार. राजकारण हा बदमाशांचा अड्डा असतो असं म्हणतात. अरुण साधूंच्या लेखणीतून राजकारणातील सत्तेची साठवारी समोर आली. काळ होता 1989. सिंहासनपासून साधूंच्या सिंहासन मुंबई दिनांक या कादंबऱ्यावर आधारित हा चित्रपट. पटकथा तेंडुलकरांची आहे. मुख्यमंत्री अरुण सरनाईक आहेत आणि मंत्रिमंडळातले मंत्री यांच्या सत्तेच्या संघर्षाचं चित्रण पराकोटीच्या तीव्रतेने चित्रित झालंय. त्यातील दिगूर टिपणीस या पत्रकाराची भूमिका निळू फुले यांनी केली. राजकारण्याचे डावपेस तो पत्रकार असल्याने त्याला कळतच असतात. श्रीराम लागू अर्थमंत्री आहेत, ते सत्ता मिळवायला उत्सुक असतात. त्याची जुळवाजुळ सुरू होते. त्यात कामगार संघटनेचे बाजूने आपल्याकडे वळवणं, सामान्यांच्या सुखदुःखाशी तोंड देखली सहानुभूती, हे सारे मानभावी वागणे बघून हा पत्रकार अखेर सैरभैर होतो. हे पाहून इतकी वर्ष झाली तरी राजकारण बदललेले नाही याचं चुटपुट मात्र आपल्याला लागून राहते. अनेक पुरस्कार प्राप्त चित्रपट लेखक आणि दिग्दर्शकाला समाजाची राजकारणाची जाण असली म्हणजेच असे चित्रपट निर्माण होतात. अजूनही एक चित्रपट प्रेक्षकांची झोप उडवू शकतो, तो श्रोत्यांनाही नक्कीच आठवेल, सामना. साहित्यिक विजय तेंडुलकरांच्या समर्थ लेखणीतून लिहिला गेलेला श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या दमदार संवादाची आणि अभिनयाची जुगलबंदी आठवली की अंगावर काटा येतो. तेंडुलकरांच्या लेखणीची धार सामाजिक सत्याची जाणीव आपल्याला करून देते.

0: हिंदूराव धोंडे पाटील आणि मास्तर यांच्यातील सत असतचा हा लढा. हिंदूराव मास्तरांना उपकार करून आपल्या छत्रछाया ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण मास्तर स्पष्ट आणि बोचरे साहित्य बोलायचं सोडत असते. त्याच्यात धैर्य आलेलं आहे सत्तेला कारे विचारायचं, ते गांधींच्या विचारामुळे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे तुम्हाला आठवतच असेल, किंवा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा हिंदूरावांना अस्वस्थ करणारा प्रश्न. आज 50 अधिक वर्ष झाले तरी वास्तव आहे तसंच आहे. पैसा आणि राजकारण यांच्या गणिताने आपलेच म्हणणे खरे करू पाहणारा आणि त्याला सचसत विवेकाची टोचणी देणारा खादीदारी गुरुजी लागू यांच्यातील सामना आजही अभिजात चित्रपट मानला जातो. त्यातील रहस्य, चित्रपट भाषा, कवीत कवी संवाद, त्यामुळे चित्रपट संवेदनशील बनला आहे. दिग्दर्शक जब्बार पटेलांच्या कॅमेऱ्याची भाषा आहे, प्रेक्षकाला संवादाचे काम थेट भिडते.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला सिंहासन आणि सामना या चित्रपटांचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे बाहेर घालायचे वेगळे रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको।
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
0: ऑल इंडिया रेडिओ वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र।
5: अरे शिरप्या तुझा आवाज कवा धरणार इतका सुधारला रे।
3: अरे गणप्या यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा।
5: रेडू आन खिशल
3: होय की। अरे जग सुधारत चाललं बाबा। खिशातले रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल। हा
5: असं म्हणतोस
3: तर काय यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना। गाणी बी ऐकायची माहिती बी व्हायची आणि काम बी
5: निपटायचं।
3: अक्षर रेडिओ
5: म्हणजे अगदी टाइम शिरच म्हण ना।
6: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामाला बी जत्र।

0: श्रोतेहो, सकाळचे ठीक 7:10 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 वर. भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आणि आयपीएलमध्ये अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढनिश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यावसायिकता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेचे सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान हे काल निवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. यावेळी तीनही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची आणि सन्मानाची बाब असल्याचं चौहान यांनी नमूद केलं. काल 4 दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना सरकार सकारात्मक असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही काम सरकार करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. काल यासंदर्भात बोलताना ते म्हणाले,
2: सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतलाय. प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्यावेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे. आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतो आहे. आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू. फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल. त्या निर्देशांचा अवलंब न करता जर एखादा निर्णय घेतला तर त्यातनं केवळ प्रसिद्धी मिळेल पण तो निर्णय टिकणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही.
1: दरम्यान मराठा नेते मनोज जरांगे यांनी काल मध्यरात्री आपलं उपोषण स्थगित केलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सविस्तर आणि सकारात्मक चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय घेतला. सातारा गॅझेटच्या आधारे निर्णय करण्यासाठी सरकारला 1 महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत हे उपोषण स्थगित करण्यात आलं. नागपूरमधील भांडेवाडी परिसरातील देशातल्या पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून प्रतिदिन 28 टन वायूची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. खासगी भागीदारीतून हा प्रकल्प उभारण्यात आला असून केवा सुसबडे या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहाच्या सहकार्यानं हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री आणि नागपूर

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर मान्यवर व्यक्तींसह संबंधित अधिकारीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचे थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनची सर्व केंद्र आणि युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांची संख्या 22 पोहोचली असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं असून त्यामध्ये 9 पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि 13 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास आता CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा संबंध भिवंडीतील एका कंपनीशी असल्याचं उघड झालं आहे. या विषारी दारूसाठी वापरण्यात आलेलं मिथेनॉल भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनल कंपनीतून पुरवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील या कंपनीवर काल अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकत धडक कारवाई केली. प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत मिथेनॉलचा अंदाजे 6000 किलोसाठी साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची अथवा त्याच्या खरेदी विक्रीची कोणतीही अधिकृत नोंद आणि व्यवहारांचा तपशील कंपनीत उपलब्ध नाही. जून महिन्याच्या 25 तारखेपासून राज्यभरात नशामुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार असून सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक काल दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. बैठकीत मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्यासह 160 मान्यवर उपस्थित होते. नागरिकांना दर्जेदार आणि पोषक खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबई जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं 5 ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 1 लाखाहून अधिक किमतीचा संशयास्पद अन्नपदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर तांबोळी यांनी काल दिली. केंद्र सरकारनं पुढील 5 महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापर्यंत कापसाच्या आयातीवरील सीमाशुल्क माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली असून उद्यापासून तत्काळ ही माफी लागू होणार आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी आणि कापूस उत्पादक शेतकरी कापूस मूल्य साखळीचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं अधिसूचनेत नमूद केलं आहे. हंगामाव्यतिरिक्त लागू होणाऱ्या या माफीमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गटासाठी आगळीवेगळी फार्मर ग्रुप लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट या 2 महिन्यांच्या कालावधीत पार पडणार आहे. मृदा आणि बीज व्यवस्थापन, पीक पद्धती आणि शेती तंत्रज्ञान, जैविक खाते आणि कीड रोग व्यवस्थापन, क्षमता बांधणी, प्रसार आणि तंत्रज्ञान वापर हे 4 टप्पे यामध्ये असतील. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19, 21-18 अशा गुणांनी काल पराभव केला. उपांत्य फेरीचा दुसरा सामना इंडोनेशिया आणि चीन यांच्यात होणार असून या सामन्यातील विजेत्याशी भारतीय जोडीचा सामना होणार आहे. भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. IPL क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दरम्यान विजेतेपदाची लढत होणार आहे. गुजरातनं राजस्थान रॉयल्सवर शुक्रवारी मात केली होती. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागात पुढे वाटचाल सुरू होण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
शेवटी पुन्हा ठळक बातम्या.

ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 वर. भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आणि आयपीएलमध्ये अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सतारीचे बोल असोत
1: कि मांजोळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी। दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
2: आकाशवाणी,
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
3: श्रोते हो, सकाळचे 7:22 आणि 15 सेकंद झालेली आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

आठवणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी

0: लहान मुलांवर अत्याचाराचा
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही श्रोते हो. सकाळचे 7:25 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी आपली मराठी.
3: मराठी आपली मराठी.
4: अभिजात मराठी

0: lagi.
1: Apeli Meraki.
0: Abijat Meraki.
1: Apeli.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश, विश्वकोश, ज्ञानकोश याबाबत काम करते आणि मराठी विश्वकोश हे ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियाच्या धर्तीवर तयार झालेले आहेत. यांच्या नोंदी प्रकाशनाचं कार्य ही संस्था करते. मागील भागात डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर यांच्याकडून आपण खंड 1-5 यांची माहिती घेतली. आजच्या या भागात आपल्याकडे पल्लवी गायकवाड, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आपण मराठी विश्वकोश खंड 6-10 याविषयी जाणून घेणार आहोत. गायकवाड मॅडम, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
3: सर्व श्रोत्यांना नमस्कार.
2: मॅडम, मराठी विश्वकोश खंड 6-10 हे कशाबाबत आहे, त्यांचा थोडक्यात परिचय आमच्या श्रोत्यांना आपण करून द्यावा.
3: जसं आपण यापूर्वी पण पाहिलं की मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक आहे, त्यामुळे खंड 6-10 या खंडांमध्ये देखील आपण सर्व विषयांना सामावून घेतलेलंच आहे.
2: बरोबर.
3: जवळजवळ 100 विषय तरी आपण मराठी विश्वकोशाद्वारे वाचकांसमोर ठेवत असतो. तर या ज्या खंड 6-10 आहेत याची एक थोडक्यात माहिती मी देते. म्हणजे खंड 6 आहे तो चेन सर एन्स्ट बोरिस ते डोळा या नोंदीपर्यंत आहे. तो 1977 प्रकाशित झाला आणि याच्यामध्ये 1141 नोंदी आहेत. खंड 7 हा आहे ड्युइसबर्ग, भूगोलाची नोंद आहे. तिथून ते धरणगाव हे देखील भूगोलाचीच नोंद आहे. इथपर्यंत हा खंड पूर्ण केलेला आहे. तो 1977 प्रकाशित झाला आहे आणि याच्यामध्ये 897 नोंदी घेतलेल्या आहेत. खंड 8 हा आहे धरणे व बंधारे, तिथपासून ते नॉकशॉट पर्यंत याच्यामध्ये 773 नोंदी असून हा 1979 प्रकाशित झालाय. खंड 9 मध्ये आपण पौन चेरियू, अपभ्रंश भाषा साहित्याची ही नोंद आहे. तिथून ते पहलवी साहित्य, आशियाई भाषा साहित्याची नोंद आहे. इथपर्यंत तो खंड पूर्ण केला आहे. हा 1980 प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 899 नोंदी समाविष्ट आहेत. आणि खंड 10 आहे तो पैकारा ते बंदरे, स्थापत्य अभियांत्रिकीची नोंद आहे बंदरे. तर हा खंड आहे तो 1981 प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 798 नोंदी आहेत. तर हे जे 6-10 खंड आहेत हे सर्व खंड आहेत ते आपले आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखालीच पूर्ण झालेले आहेत.
2: अच्छा, म्हणजे त्यावेळेला तर्कतीर्थ होते आणि स्वतः त्यांनी यावर देखरेख केलेली होती. मॅडम, आता हे जे खंड 6-10 आहेत तर यांच्यात महत्वपूर्ण अशा कोणत्या नोंदी आहे, म्हणजे आपल्या वाचकांना जर अगदी त्याला भेट द्यायची असेल आणि ती माहिती घ्यायची असेल विश्वकोशाच्या या खंडांविषयी, तर याच्यातल्या महत्वाच्या नोंदी कोणत्या आहेत?
3: आता आपण ओळीनं पाहायला गेलं तर खंड 6 मध्ये जसं मगाशी म्हटलं की चेन सन अन्स बोरिस पासून नोंद सुरू होतात. याच्यामध्ये विज्ञान विषयाच्या 462 आणि मानव्य विषयाच्या 679 नोंदी आहेत. याच्यामध्ये छंदोरचना ही एक अत्यंत सुंदर नोंद आहे. छंदोरचना म्हणजे पद्यरचना आहे.

0: आपण अभ्यासक्रमातही पाहतो की मुलांना पहिलीपासूनच कविता करण्याचा छंद लागलेला असतो, तर तो कुठेतरी शास्त्रीय पद्धत त्याला मिळावी यासाठी आपण ह्या नोंदीकडे नक्की पाहू शकतो. या नोंदीमध्ये आहे ते आपण वैदिक छंदोरचनापासून ते इंग्रजी छंदोरचना इथपर्यंत उपशीर्षकाद्वारे ही नोंद पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये संस्कृत प्राकृत अपभ्रंश आहे किंवा मराठी छंदोरचना आहे. या संदर्भातली माहिती देखील आपण त्या त्या ठिकाणी त्यातील पद्यरचना कशा प्रकारे असते जसं अलंकार आहेत वगैरे याबद्दलची माहिती देखील त्या नोंदीमध्ये घेतली आहे. एकूण जवळजवळ 11 पृष्ठांची ही नोंद केलेली आहे. त्याचबरोबर छोडो भारत आंदोलन ज्याविषयी आपल्याला शालेय पुस्तकात देखील धडे आहेत, तर ही माहितीसाठी अधिक माहिती मिळावी या विषयासाठी तर त्यासाठी आपण हा खंड रेफर करू शकतो. छोडो भारत आंदोलनाविषयी आपल्याला तिथे अधिक माहिती मिळू शकते. पुन्हा आता आपण पाहतोय की जलसंधारणाबद्दल आपण फारच अवेअर झालेलो आहोत कारण पाण्याचं जे संकट आपल्यावर येत आहे त्यानुसार, तर या खंडामध्ये आपल्याला जलसंधारण म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचं संरक्षण कसं करावं, त्याचं संवर्धन कसं करावं आणि उपयुक्ततापूर्ण असं फायदेशीर व्यवस्थापन कसं केलं जावं याविषयीची माहिती आपल्याला जलसंधारण या नोंदीमध्ये पाहायला मिळते. हे झालं खंड 6 बद्दल.
1: खंड 7 मध्ये काय विशेष नोंदी आहेत?
0: माझ्या आवडीची नोंद म्हणाल तर खंड 7 मध्ये तटबंदी ही युद्धशास्त्रातली एक नोंद आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन तटबंदी कशी केली गेली होती इथपासून ते आधुनिक तटबंदीचे नमुने इथपर्यंत त्याच्यामध्ये माहिती कव्हर करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळजवळ 1977 हा खंड प्रकाशित झाला होता पण तरी देखील त्यामध्ये माहिती अगदी अद्ययावत असल्याप्रमाणे आहे. आणि ही नोंद पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये विविध चित्रांची देखील दिलेली आहेत की तटबंदी कशा प्रकारे असते.
1: हो, कारण आधुनिक मुलांना ते कळलं पाहिजे.
0: त्यामध्ये आपण चित्र घेतलेलं आहेत, आकृत्या काढलेल्या आहेत, त्यावेळेसचे जे काही नकाशे होते ते देखील आपण त्या नोंदीमध्ये घेऊन पूर्ण केलेले आहेत. फिलग्री वर्क म्हणून एक नोंद आहे जी तारकामाची आहे, उपयुक्त कलासाठी आहे, तर त्या नोंदीचा सुद्धा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे या खंडामध्ये. पुन्हा बऱ्याच जणांना धर्माविषयी फार असतं की अगदी छोट्यातल्या छोट्यांची पण माहिती मिळावी अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. मग त्यामध्ये ज्याला आपण देवळांचा कारागीर म्हणतो, ज्याने इंद्राचं वज्र तयार केलं किंवा बृहस्पतीसाठी ज्याने लोखंडाची कुऱ्हाड तयार केली असा त्वष्टा नावाचा जो एक कारागीर आहे त्याची देखील नोंद आपण या खंडात घेतलेली आहे जी धर्माच्या अनुषंगाने घेण्यात आलेली आहे.
1: मॅडम, आता तुम्ही 7व्या खंडाचं सांगितलं, असंच 8व्या खंडामध्ये कोणत्या विशेष अशा नोंदी आहेत?
0: 8व्या खंडातील सर्वात महत्वपूर्ण नोंद म्हणजे नोबेल पारितोषिक. तर ही नोबेल पारितोषिक नोंद आहे ती अर्थशास्त्राच्या दृष्टीने असेल आणि यामध्ये नोबेल पारितोषिका कशी दिली जातात, म्हणजे नोबेल यांनी जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये या पारितोषिका संदर्भात काही तरतुदी करून ठेवलेल्या होत्या, त्याची निवड कशी करण्यात यावी अशी उपशीर्षकं आपण घेतलेली आहेत आणि त्या पारितोषिकाचे स्वरूप, त्याची पात्रता काय असावी आणि हे पारितोषिक वितरण समारंभ कसा केला जावा, कुठे केला जावा या संदर्भातील माहिती देखील आपण या नोंदीमध्ये घेतलेली आहे. आणि यामध्ये काय केलं, आपण 1901 पासून ते खंडाच्या प्रकाशनापर्यंत म्हणजे 1977 हा खंड प्रकाशित झाला म्हणून तोपर्यंत त्या शास्त्रज्ञाचे नाव, त्याला जेव्हा पारितोषिक मिळाले तेव्हाचं वर्ष, तो कोणत्या देशाचा आहे ते देशाचं नाव आणि त्याने जे काही कार्य केले आहे त्याला कोणत्या कार्यासाठी पारितोषिक मिळालेले आहे नोबेल पारितोषिक, असे मुद्दे घेऊन आपण एक टेबल तयार केलेला आहे. आणि 1901 ते 1977 प्रत्येक शास्त्रज्ञाचं नाव, त्याचे कार्य, त्याला मिळालेलं पारितोषिकेचं वर्ष, हे सगळं आपण एका दृष्टिक्षेपात बसतं त्या टेबलमुळे. जसं उदाहरण पाहिलं तर 1901 मध्ये विल्यम रॉन्टगेन यांना जर्मनीचे आहेत, त्यांना भौतिकी विषयासाठी क्ष किरणांचा शोध याकरिता नोबेल पारितोषिक मिळालेले होते. त्यामुळे ही एक नोंद अत्यंत सुंदर आहे. त्यानंतर नभोनाट्य ही नोंद देखील आपल्याला या खंडामध्ये पाहायला मिळेल की रेडिओवरून प्रकाशित केला जाणारा जो एक नाट्य प्रकार आहे नभोनाट्य, तर ती नोंद देखील आपल्याला या 8व्या खंडामध्ये पाहायला मिळू शकते.
1: अच्छा, आणि 9व्या खंडातल्या महत्वपूर्ण नोंदी कोणत्या आहेत?
0: 9व्या खंडामध्ये एक मानसशास्त्राची नोंद आहे, परपीडन व स्वपीडन विकृती म्हणून. बऱ्याचदा कसं होतं, असं जेव्हा आपण बाहेर वाचन करायला जातो तेव्हा ते तितकंसं व्यवस्थित वाटत नाही, म्हणजे शब्द बऱ्याचदा मुलांनी वाचावेत की नाही इथपर्यंत आपण विचार केला जातो, पण जेव्हा मराठी विश्वकोशामध्ये वाचक वाचनासाठी येतो तेव्हा तिथे वाचकाच्या सर्व वर्ग लक्षात घेऊन नोंद लिहिलेली असते, म्हणजे कुठेही अश्लीलता वाटणार नाही अशा प्रकारे त्या नोंदीतील सर्व शब्द शास्त्रीय पद्धतीने घेऊन ती जी संकल्पना आहे मानसशास्त्राची ती अगदी पूर्ण केलेली आहे लेखकाने. त्यामुळे परपीडन व स्वपीडन विकृती अशी एक मानसशास्त्राची नोंद आपण त्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर पतंग आहे, वनस्पतीशास्त्राची आहे, पौन पेरुही अपभ्रंश भाषा साहित्याची नोंद आहे, ती देखील नोंद आपण 9व्या खंडामध्ये पूर्ण केलेली आहे.
1: शेवटचा 10वा खंड,
0: याच्यामध्ये आपण पोवाडा मराठी भाषा साहित्यातली नोंद आहे, त्यानंतर या खंडामध्ये प्रामुख्याने प्राणी विज्ञानाच्या नोंदी अतिशय आलेल्या आहेत. म्हणजे प्राणी सृष्टी आहे, त्यांचे संघ आहेत, प्राणी वर्ग आहेत, त्यांचं संचलन, स्थलांतरण, सामाजिक जीवन याविषयीची सर्व माहिती आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर प्रोबिट विश्लेषण हे जे एक प्रामुख्याने जीवविज्ञानातील संशोधनाचा वापरण्यात येणारा एक प्रकार आहे, सांख्यिकीय पद्धत आहे, जीवविज्ञानातील संशोधनात ही जास्त प्रमाणात वापरण्यात येते, त्याविषयीची माहिती देखील आपण या नोंदीमध्ये पूर्ण केलेली आहे. त्यानंतर ज्योतिषशास्त्र ती नोंद आहे. पशुवैद्यका संदर्भातल्या नोंदी आहेत. म्हणजे आता बऱ्याचदा आपण बघतो की ब्लॅक क्वार्टर असा एक आजार आहे, फऱ्या रोग म्हणून, तर त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत, काय प्रतिबंध केले पाहिजेत, रोग निदान म्हणजे नक्की झालं आहे ते लक्षणांपासून ते त्याच्यावर होणाऱ्या प्रतिबंधापर्यंत, उपायांपर्यंत या नोंदीमध्ये आपण माहिती दिलेली आहे.
1: मॅडम, हे 6 ते 10 खंडातल्या महत्वपूर्ण नोंदींविषयी आता तुम्ही सांगितलं, परंतु आता या खंडांचं वाचन आपण जेव्हा करतो आणि इतका त्याचा आवाका मोठा आहे, तर मग हे वाचन करताना आपल्याला काय लक्षात मुद्दे घेऊन ते वाचन करणं अपेक्षित असतं?
0: बऱ्याचदा आपण एखादी नोंद वाचत असतो त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या नोंदीची पण क्युरियोसिटी असते की हे पण मला तिथे वाचायला मिळेल का. जसं आता प्रभात फिल्म कंपनी ही एक नोंद आहे, चित्रपट सृष्टीची आहे. जेव्हा आपण ही नोंद वाचत असतो तेव्हा अनेक नाटककार आहेत वगैरे, त्यांची माहिती आपल्याला यात मिळेल का, तर ती आपल्याला तिथेच कळते. म्हणजे एक प्रकारे हायपर लिंकिंग आपण म्हणतो, तर ते तिथे कव्हर केलं जातं. म्हणजे मास्तर कृष्णराव जेव्हा आपण वाचत असतो तिथे पोकळबाणाने तिथे दाखवलं जातं की मास्तर कृष्णराव, म्हणजे मला तिथे लक्षात येतं की ही देखील नोंद याच्यामध्ये आहे, की मला ही नोंद देखील कुठेतरी वाचायला, मराठी विश्वकोशामध्ये कुठेतरी वाचायला मिळणार आहे. किंवा अनंत काणेकर असतील त्यांची नोंद देखील तसंच होणार आहे. बऱ्याचदा कसं होतं की एकच शब्द असतो परंतु वेगवेगळ्या अर्थाने घेतलेला असतो. जसं पतंग, आता पतंग म्हणलं की डोळ्यासमोर पहिल्यांदा ते खेळण्यातला पतंग असतो, उडवणारा तो येतो,
1: आकाशात उडतो.
0: पुन्हा पतंग जे आहे ते कीटक पण आहे आणि पतंग नावाचा एक वनस्पती पण आहे ती. तर त्यावेळेस कसं होतं की ते नोंदी आपण घेत असताना पतंग 1, पतंग 2, पतंग 3 अशा प्रकारे ह्या नोंदी आपण घेत असतो. मग पतंग 1 म्हणजे जेव्हा जी नोंद सर्वप्रथम आपल्याला लक्षात येते की पतंग म्हणलं की खेळातला, मग खेळ व मनोरंजन असा त्याच्या पुढे विषय दिला जातो. त्यानंतर पतंग 2 कीटक विज्ञानातील नोंद येते, पतंग 3 आहे ते वनस्पती विज्ञान, आणि मग जपान वूड ट्री म्हणजे वनस्पती विज्ञानातली नोंद आहे. अशा प्रकारे आपण जर का एकाच नावाने आलं तर त्याच्या पुढे 1, 2, 3 असे आकडे देऊन त्या सर्व नोंदी त्याच्यामध्ये घेत असतो.
1: हा, म्हणजे सर्वंकष माहिती आपल्याला मिळते, किंवा मराठी भाषेशी जे संबंधित नाही किंवा आहेत त्यांनाही ती सखोल मिळते, प्राथमिक माहिती पण मिळते. आणि त्यांनी जर ह्या आपल्या विश्वकोशाच्या वेबसाईटला भेट दिली तर त्या व्यक्तीला सगळी माहिती आपल्या या मराठी विश्वकोशाच्या खंडांमधून प्राप्त होईल. तर श्रोत्यांनी नक्कीच त्या साईटला तुमच्या भेट द्यायला पाहिजे.
0: मराठी विश्वकोशाचे 1 ते 20 खंड प्रकाशित आहेतच, परंतु आपले हे सर्व खंड आपल्या साईटवर marathiwishwakosh.org.in या साईटवर देखील आपल्याला विनामूल्य आकार विल्हे देखील पाहायला मिळतील, किंवा आपण एखाद्या नोंदीचं नाव तिथे सर्चमध्ये टाकलं तर तशी देखील ती नोंद आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मी श्रोत्यांना, महाराष्ट्रातील सर्व तज्ज्ञांना विशेष करून विनंती करेन की आपण नोंदी एकदा तरी वाचाव्यात. आपल्या विषयातील विषयाप्रमाणे त्या नोंदींमध्ये जर काही अद्ययावती करण्याची आवश्यकता असेल तर आपण नक्की आम्हाला संपर्क साधावा. आमच्या तज्ज्ञ मंडळाकडून त्याच्यावर विचार विनिमय होऊन त्या माहितीचा अंतर्भाव करण्यात येईल. आता सध्या पहिल्या खंडाचं काम सुरूच आहे अद्ययावतीकरणाचं, तर मी श्रोत्यांना नक्कीच अशी विनंती करेन की त्यांनी एकदा तरी वाचून आपली मतं कळवावीत.
1: आज मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 याविषयी माहिती देण्यासाठी पल्लवी गायकवाड, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला अतिशय रंजकपणे ही माहिती दिली. मॅडम, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आपल्या मताचा नक्कीच आम्ही आदर करू. आपण कृपया या ईमेलवर आमच्याशी संपर्क साधा, aplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: Aquí.
1: Aquí. Maraki.
0: Aquí ya. Maraki.
1: Aquí.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: सुरेश भट यांची ही रचना होती. आशा भोसले यांनी गायलेली. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्स वर ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. आणि श्रोते हो उद्यापासून आम्ही प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील आपल्यासोबत असणार आहोत.
1: गायिका जिनकी सूंधी आवाज में है सुकून, जिन्होंने अपनी बेमिसाल गायकी के जरिए हासिल किया सर्वश्रेष्ठ गायिका का राष्ट्रीय पुरस्कार.
2: आपकी आती रही.
1: उन्होंने संगीत सरिता कार्यक्रम को नई ऊंचाइयां दी.
3: संगीत सरिता के श्रोताओं को आर डी बर्मन साहब, गुलजार साहब और मैं आशा भोसले हम नमस्कार कर रहे हैं.
1: छाया गांगुली
2: कैसे उनको पाऊं.
1: जानी मानी गायिका छाया गांगुली से एक आत्मीय बातचीत. 2, 3 और 4 जून 2026 को सुबह 10:02 पर सिर्फ FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज पर.

सुरेश भट यांची ही रचना होती, लता मंगेशकर यांनी गायलेली, संगीत दिलं होतं पंडित रघुनाथ मंगेशकर यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो, आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आणि श्रोते हो, उद्या 1 जून उद्यापासून प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही आम्ही आपल्यासोबत असणार आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करीत आहोत.
1: आकाशवाणी, मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्यातील एनडीए राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनेच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढनिश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यवसाय कुशलता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेचा सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन त्यांनी केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान काल सेवानिवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. तिन्ही दलांकडून मानवंदना स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची सन्मानाची बाब असल्याचं जनरल चौहान यांनी नमूद केलं. 4 दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं. शेतीमधील खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशव्यापी खेत बचाव अभियान राबवण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत या अभियानाच्या तयारीसंदर्भात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत सांगितलं. खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर, हवामानाशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर योग्य सल्ला देणं, पंचायत स्तरावर सक्रिय सहभाग आणि विविध योजनांचे लाभ थेट गावापर्यंत पोहोचवणं या बाबींवर या अभियानात लक्ष केंद्रित असेल. भारतात वार्षिक अंदाजे 60 दशलक्ष मेट्रिक टन खतं वापरली जातात. यामुळे भारत हा जागतिक स्तरावर खतांचा दुसरा सर्वात मोठा उपभोक्ता आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. यापैकी 500 LMT पेक्षा अधिक खतांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर केलं जातं आणि उर्वरित गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. या अभियानात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांसाठी कृषी विज्ञान केंद्रांना मुख्य समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका देण्यात आली आहे. 1600 अधिक पथकं तयार करण्यात आली आहेत. तसंच खतांचा वापर प्रमाणापेक्षा अधिक करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी 500 विशेष पथकं गठीत करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचं थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेचा सामना करत असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर राहिली आहे. वित्त मंत्रालयाच्या 2026 मासिक आर्थिक आढाव्यानुसार देशाची परकीय चलन गंगाजळी समाधानकारक पातळीवर कायम आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, कठोर होत चालली

दिली आर्थिक परिस्थिती आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदावलेली वाढीची गती यामुळे जागतिक वातावरण अधिकच आव्हानात्मक बनलं असल्याचं आणि याबाबी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरू शकतात असं या अहवालात नमूद केलं आहे. पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील उलाढालीनं आपली मूळ गती कायम राखली असली तरी यावर्षी मार्च महिन्यात गाभा उद्योगांच्या निर्देशांकात 4% किरकोळ घट दिसून आली. किरकोळ महागाईच्या स्वरुपात मोजला जाणारा महागाईचा दबाव यावर्षी मार्चमध्ये 3.4% मर्यादित पातळीवर नियंत्रणात राहिला. आर्थिक व्यवस्थेतील उपलब्ध रोखीचं प्रमाण अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध असून बँक कर्जाच्या वाढीचा वेग स्थिर राहिला आहे. सरकारनं 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी कापूस आयातीवरील सीमा शुल्क तात्पुरतं माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं एका अधिसूचनेत सांगितलं की कापूस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण कापूस मूल्य साखळीचं हित अग्रस्थानी ठेवून हा निर्णय घेण्यात आला. कापसाच्या हंगामाव्यतिरिक्त या काळात लागू करण्यात आलेल्या या उपाययोजनांमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि युगांडामधील इबोलाच्या उद्रेकाला प्रतिसाद म्हणून प्रवासबंदी लादलेल्या किंवा सीमा बंद केलेल्या देशांना अशा उपाययोजनांवर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे मदत कार्यात अडथळा येऊ शकतो असं ते म्हणाले. इबोला उद्रेकाचं केंद्र असलेल्या पूर्व कॉंगोमधील बुनिया इथं भेट दिल्यानंतर ते बोलत होते. कॉंगोमध्ये इबोलाची 906 संशयित प्रकरणं आणि 223 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे तर शेजारील युगांडामध्ये 9 बाधित रुग्ण आणि 1 मृत्यूची पुष्टी झाली आहे. या प्रादुर्भावामध्ये इबोलाच्या बुंदी बुग्यो प्रकाराचा समावेश असून त्यावर कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाही. तंबाखूच्या वापराच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. यावर्षीची संकल्पना आकर्षणाचा बुरखा फाडणं, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणं अशी आहे. तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी अंदाजे 80 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. यापैकी 70 लाखांहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे आणि अतिरिक्त 13 लाख मृत्यू अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कामुळे होतात. भारतात तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी अंदाजे 13.5 लाख मृत्यू होतात. सौदी अरेबियामध्ये यावर्षी आयोजित खितामहू मिस्क समारंभात भारताच्या हज मिशननं 2 प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. यात्रेकरूंच्या सेवेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी सौदीच्या हज मंत्रालयातर्फे दरवर्षी दिले जाणारे लब्बैतुम पुरस्कार भारतीय हज मिशनला सर्वोत्कृष्ट हज समन्वय आणि संवाद या श्रेणीअंतर्गत प्रदान करण्यात आले. यावर्षी अंदाजे 1,75,000 भारतीय यात्रेकरूंनी हज यात्रा पूर्ण केली. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19 21-18 अशा गुणांनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. हिंदी पत्रकारितेची 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल नवी दिल्ली इथं पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि प्रथम दिन आवरण प्रकाशित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात सांगितलं की हिंदी पत्रकारितेचा द्विशताब्दी सोहळा भारताची चेतना विचार आणि लोकजागृतीचा उत्सव आहे. केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा पिवळा बावटा जारी करण्यात आला आहे. पुढील 4 दिवसात संपूर्ण राज्यात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि ताशी 40 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेची द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंडच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण
आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत

0: सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत समन्वित रूपक.
2: प्रसारित करीत आहोत जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वयित रूपक. तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय. लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल राहुलातराम. आई राजश्री मिरजकर. प्रशांत शंकर नरवाडे. संदीप दिनेश कवडे. निर्मिती सहाय्य मधुकर गजवारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते राहुल अतराम. ऐकूया तर समन्वयित रूपक. तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय.
3: नमस्कार श्रोते हो, आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी सुरुवातीला क्षणिक आनंद देते पण हळूहळू संपूर्ण आयुष्य पोखरून टाकते, ते म्हणजे तंबाखू सेवन. श्रोते हो, दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या दिवसाचा उद्देश केवळ जनजागृती करणे नाही तर प्रत्येकाला आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणे हा आहे. तंबाखू, मग तो गुटखा असो, सिगारेट, बीडी किंवा मावा, शरीराला आतून पोखरून कमकुवत करतात. कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे आजार यासारख्या गंभीर समस्यांना निमंत्रण देणारे हे व्यसन अनेक कुटुंबांचे सुख हिरावून घेत आहे. आपल्या देशात दरवर्षी लाखो लोक तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. विशेषत तरुण पिढी दिवसेंदिवस या व्यसनात अडकत आहे. त्यांना सावरायला हवंय.
4: अरे राहुल, तू पांटपरीवर काय करतोस? हा, मला वाटलंच तू पुडी खाण्यासाठी चाललेला असेल. थांब, आता मात्र आईकडे जावं लागेल.
5: अरे अरे, एक पुडी दे ना पटकन, काय टाइमपास करतोय?
4: अरे राहुल, अरे कितीदा सांगितले तुला ह्या पुड्या खाऊ नकोस, पण ऐकत नाहीस. तुला तंबाखू खाण्याचं आता व्यसनच लागलं बेट्या.
5: अरे तसं काही नाही यार, व्यसन वगैरे काही नाही, जस्ट एन्जॉयमेंट म्हणून खातोय.
4: अरे कसली मजा. अरे ही सवय व्यसनात बदलत आहे तुझ्या. या व्यसनाने कितीतरी जणांचे दररोज प्राण जात आहेत रे, आणि हे तुला व्यसन जडले आता. हे मित्रा, तू मान्य कर आणि हे तंबाखू खाणं सोड आता. बघ, तुझा खोकला किती वाढतोय आता, नक्कीच तू आजारी आहेस बघ.
5: जाऊ दे, तू आता जास्त काही मला शिकू नको यार. चल चल आपण घरी जाऊया, मला ना थोडीशी बेचैनी वाटत आहे.
6: राहुल, अरे का खोकलतोयस तू?
4: काकू बघा ना, हा ऐकतच नाहीये हो.
6: काय रे, काय झालं?
4: काकू तुम्हाला कसं सांगू, आहो आहो हा तंबाखू खातोय.
6: होय प्रशांत, खरं सांगू का, हे माझ्या लक्षात आले बरं, पण याला विचारलं तर हा खात नाही म्हणतो आणि बाहेर जाऊन चोरून खातो. अरे एवढंच नाही रे, परवा तर ना तुला काय सांगू, मला याच्या खिशामध्ये सिगारेट सापडली बघ.
4: अरे बापरे, असं आहे. काकू याला आता दवाखान्यात न्यायला हवं बघा, याचा खोकला वाढतोय आणि तंबाखूमुळेच हा वाढतोय.
6: राहुल चल बर, चल आपण आता दवाखान्यातच जाऊया.
5: राहू दे ग, त्या प्रश्नांचं काय ऐकू नकोस, काय काही होत नाही मला.
6: हा असं नाही ऐकायचं प्रशांत, तू असं कर बरं, फॅमिली डॉक्टरांना बोलव बरं.
4: हो काकू, लगेच बोलावतो.
7: राहुल, हा जीभ आ कर. थोडं खोकल. राहुल कधीपासून हे व्यसन जडलंय?
5: डॉक्टर साहेब, असं काही मला ठामपणे सांगता नाही येणार बरं का?
7: अर्थात तू खूप दिवसापासून सेवन करतोस तर?

0: मी नक्कीच तंबाखू सोडणार.
1: डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद. राहुलचं व्यसन सुटावं यासाठी कितीतरी वेळा प्रार्थना केली असेल मी, ती फळाला येईल असं आता मला वाटायला लागले.
2: अहो काकू, येईलच काय, आलीच समजा.
0: आई तू काळजी करू नकोस, मी नक्कीच आता तंबाखूचे सेवन करणार नाही. मी मनापासून तुला वचन देतो गाई.
1: बरं झालं बाबा. प्रशांत, संदीप, तुम्ही ना राहुलला खूप चांगले मित्र भेटलात. अरे मित्रच मित्राला सांभाळू शकतात.
2: हो काकू, ते खरंय, पण मित्रांनी ऐकलं तर पाहिजे ना.
3: तंबाखू सेवन हे जीव घेणे आहे. सुरुवातीला वाटणारा आनंद सवयीत आणि नंतर व्यसनात बदलतो. वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर तो आनंद दुःखात बदलतो. यासाठी आपण स्वतः किंवा आपल्या परिचयात कोणी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असल्यास त्यांना वेळीच सावधानतेचा इशारा द्या, त्यांना त्या व्यसनापासून परावृत्त करा.
1: आताच आपण ऐकलं, तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय, हे समन्वयित रूपक. लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल, राहुल अतराम. आई राजश्री मिरजकर. प्रशांत शंकर नरवाडे. संदीप दिनेश गवडे. निर्मिती सहाय्य मधुकर गजवारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल अतराम. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.
4: आत्ताच आपण तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून, त्याचप्रमाणे 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
5: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी, दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहो अज्ञात मुंबई, क्रमशः वाचन भाग 21.

0: महालक्ष्मीहून वरळीच्या दिशेने येताना आपण ज्या रस्त्यानं येतो त्या रस्त्याचं आजचं नाव आहे लाला लजपतराय मार्ग. या रस्त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला दिसतो नव्यानंच बांधण्यात आलेला कोस्टल रोड. या रस्त्याचं अधिकृत नाव तुम्हाला माहितीये का? तर ते आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड. त्या पलीकडं समुद्रात एका खडकावर उभा आहे सुप्रसिद्ध हाजी अली दर्गा. किनारी मार्गामुळे तो आता दिसेनासा झालाय. रस्त्याच्या उजव्या बाजूला लाला लजपतराय महाविद्यालय, पुढे रेसकोर्स, त्याच्या पुढं नॅशनल स्पोर्ट्स क्लब आणि वल्लभभाई स्टेडियम आपल्याला दिसतं. तिथंच थोडं पुढे जाऊन हा रस्ता वरळीच्या डॉक्टर ॲनी बेझंट रोडमध्ये विलीन होतो. जेमतेम 1.25 किलोमीटरच्या या रस्त्यानं आजची मध्य मुंबई जन्माला घातली आहे ह्याची आपल्याला कल्पनाही नसेल. या रस्त्यावरून जाताना त्याची रुंदी, भव्यता, त्यावरून वेगानं धावणाऱ्या आलिशान गाड्या पाहताना आपण एका धरणाच्या बांधावरून प्रवास करत आहोत अशी शंकाही आपल्याला येत नाही. हा अर्धचंद्राकृती रस्ता वास्तवात एक बांध आहे हे आपल्याला लक्षातही येणार नाही. वरळीचा बांध तो हाच. हा केवळ एक बांध नसून मुंबईचा भूगोल, इतिहास आणि भविष्याला आकार देणारी एक क्रांतिकारी कल्पना होती. ही कल्पना मांडल्यापासून ती प्रत्यक्षात येईपर्यंत शतकभरापेक्षा जास्त काळ जावा लागला होता. हा बांध का बांधला, कुणी बांधला आणि त्या बांधामुळं मुंबई कशी बदलली हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं या बांधाच्या इतिहासात डोकावून पाहावं लागेल.
1: तर या बांधाच्या इतिहासाची सुरुवात होते ती सन 1669 साली. तोपर्यंत किंवा एव्हाना पोर्तुगीजांकडून हुंड्यात मिळालेली मुंबईची बेटं ईस्ट इंडिया कंपनीकडे आली होती. कंपनीनं नियुक्त केलेला मुंबईचा पहिला गव्हर्नर जॉर्ज ऑक्सेंडन याच्या अकाली मृत्यूनंतर, म्हणजेच सन 1669 मध्ये जेराल्ड ऑनजीए या द्रष्ट्या गृहस्थाची मुंबईच्या गव्हर्नर पदावर नियुक्ती झाली आणि मुंबईचं भाग्य बदलायला सुरुवात झाली. ऑनजीए हे फ्रेंच नाव आहे. कुणी याचा उच्चार ऑनजीएर असा करतात तर कुणी ऑंगीएर असाही करतात, पण फ्रेंचमध्ये त्याचा उच्चार ऑनजीए असाच होतो. जागतिक ख्यातीच्या दर्जाचं महानगर म्हणून आकार घेण्याची अफाट क्षमता मुंबईमध्ये आहे हे अचूक ओळखून मुंबईच्या उज्ज्वल भविष्याचा मजबूत पाया घालणारा हा मुंबईला लाभलेला पहिला द्रष्टा गव्हर्नर. पण तो ज्या वेळेला मुंबईचा सर्व शक्तिमान गव्हर्नर म्हणून नियुक्त झाला त्यावेळेची मुंबई होती तरी कशी?
0: मुंबई, माझगाव, परळ, माहीम, वरळी ही मुंबईची 5 बेट. यातलं प्रमुख बेट मुंबई. या बेटावर मलबार हिल, कंबाला हिल, डोंगरी, ताडदेवचा डोंगर अशा लहान मोठ्या टेकड्या आणि त्यांच्यामधून भरती ओहोटीनुसार आत येणारे समुद्राच्या पाण्याचे प्रवाह, टेकड्यांवर घनदाट जंगल, त्यात असलेला जंगली प्राण्यांचा वावर, यामुळं हे बेट आकारानं मोठं असलं तरी त्यावर राहण्यायोग्य जागा मात्र कमीच होती. त्या काळात व्यापार, जानमाल, घरदार इत्यादीचं शत्रूंच्या आक्रमणापासून संरक्षण ही प्रमुख गरज होती. त्यामुळे मुंबई बेटावर लोक राहत ते किल्ल्यांच्या आधाराने. 5 बेटांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या या बेटावर होती. मुंबई बेटाखालोखाल वस्ती होती ती लहानशा माझगावात. इथे कोळी, भंडारी आणि पोर्तुगीज कुटुंब वस्तीला होती. ही सर्व निवासी जागा होती. या लहान बेटांवर नवरोजी हिल, बेल्वेडेर हिल, माझगाव हिल, घोडपदेव हिल अशा 4 प्रमुख टेकड्या होत्या. त्यामुळे राहण्यायोग्य जागा तशी कमीच होती. शिवाय इथल्या लोकांना रोजगारासाठी मधली उमरखाडी ओलांडून मुंबईला यावं लागत असे. त्यामुळे आपोआपच तिथल्या वस्तीच्या वाढीला मर्यादा पडली होती.
1: परळपासून सायनपर्यंत पसरलेल्या बेटावर मात्र फारशी वस्ती नव्हती. कोळीवाडे पूर्व बाजूच्या किनाऱ्यावर वसलेले होते. पोटापुरताच भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची वस्ती होती

श्रोत्या हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पहिला भाग.

0: परळ, शिवडी, नायगाव, भुईवाडा, वडाळा, माटुंगा इत्यादी लहान लहान गावांमध्ये, आणि तीही विरळ. परळ पासून सायन पर्यंत पसरलेल्या परळ बेटाच्या पूर्व बाजूला असलेल्या समुद्रामुळे इथली बहुतेक जागा पाणथळीची होती. या जागेवर मोठ मोठी मिठागर होती. वडाळा भागात त्यातली काही आजही शिल्लक असलेली तुम्हाला दिसतील. शिवाय या बेटाच्या पूर्व बाजू व्यापणाऱ्या गोलंजी, शिवडी, रावळी, सलामती, अँटॉप आणि सायन या हिल्स म्हणजेच टेकड्या होत्या. माहीम बेटावर तर माहीम वूड नावाचं मुंबईच्या इतिहासात प्रसिद्ध असलेलं घनदाट जंगल होत. असंख्य माडांची झाड असलेल्या माहीमचे नारळ त्या काळी खूप प्रसिद्ध होते. इथेही थोडीफार शेती होती. कोळी भंडारी लोकांची इथली वस्ती मुख्यतः पश्चिम किनाऱ्यावर होती. वरळी बेट मात्र पूर्णपणे कोळ्यांचं बेट. ते वगळता वरळीला फारशी वस्ती अशी नव्हतीच. या अंजीयनं मुंबईचा ताबा घेतला तेव्हा या सगळ्या बेटांची एकूण लोकसंख्या जेमतेम 8 ते 10 हजारांची असेल. 7 बेटांमधलं मुंबई बेट सर्वात मोठं आणि प्रमुख बेट. या बेटावर पोर्तुगीजांनी संरक्षणासाठी बांधलेला फोर्ट होता. त्याच्याच आधारानं सर्व 7 बेटांचं प्रशासन इथूनच चालवलं जाईल. पोर्तुगीज काळात जो काही थोडा बहुत व्यापार चाले त्या व्यापाराचं केंद्रही इथंच होतं. प्रशासकीय अधिकारी, व्यापारी, नागरिकांची निवासस्थानंही याच बेटावर होती. परिणामी बहुतेक लोकसंख्या एकवटली होती ती याच मुंबई बेटावर.
1: ऑनजी एक गव्हर्नर असला तरी तो ज्या ईस्ट इंडिया कंपनीसाठी काम करत होता ती शुद्ध व्यापारी संस्था असल्यानं व्यापारातून जास्तीत जास्त नफा कमवणं हा तिचा एकमेव उद्देश होता. कंपनीचा मुंबईतला प्रमुख अधिकारी ह्या नात्यानं कंपनीला नफा मिळवून देणं हे त्याचं कर्तव्य आणि जबाबदारीही होती. ती निभावण्याच्या कामाला आता तो लागला. आपल्या कर्तव्याचा एक भाग म्हणून संरक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली मोठा कुलाबा आणि छोटा कुलाबा ही दोन बेटं ऑनजीए याने तिथल्या कोळ्यांशी करार करून ताब्यात घेतली. हाच तो 1672 प्रख्यात ऑनजीए कन्व्हेन्शन करार. ब्रिटिशांकडे आलेली मुंबईची 5 बेटं आता 7 झाली. आपल्याला माहीत असलेल्या मुंबईच्या 7 बेटांची सुरुवात इथेच झाली. आता ऑनजीए कंपनीला नफा मिळवून देण्याच्या उद्देशानं पावलं उचलायला सुरुवात करतो. पण त्याच्याही नकळत ती पायाभरणी असते आपल्या डोळ्यांसमोर दिसणाऱ्या आजच्या मुंबई महानगराची.
2: बेट गाव अन नगर शहर ते महानगर बनताना.
3: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.
4: आपण ऐकत होतात अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 21, लेखक नितीन साळुंखे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून. आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत उलाढाल या चित्रपटातलं जगदीश खेवूळकर यांचं गीत, संगीतकार अजय अतुल.

0: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी? वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
1: थांब बुद्धू.
0: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
1: तुला कळलं ना? रिलॅक्स.
0: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता. RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
2: गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत चल रे लक्षा मुंबईला. या चित्रपटातलं अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेलं, लता मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत.

आणि गीतवहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी शाब्बास सुनबाई या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, मीना मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत.

0: गीतवहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी शाब्बास सुनबाई या चित्रपटातल्या लता मंगेशकर यांच्या स्वरातलं मीना मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. सकाळचे 9:30 झाली आहेत.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत. काय, अशा पॉपअप पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना, रिलॅक्स.
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता. RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
0: प्रसारित करत आहो कार्यक्रम सामुदायिक गायन पाठ.
3: अच्छा बच्चों, आज हम तुम्हें असमिया भाषा का एक गीत सिखाएंगे. सीखना चाहते हो ना असमिया भाषा गीत? अच्छा, ये जो गीत है इसमें अपने देश की मट्टी के प्रति देशवासियों के प्रेम का, प्यार का वर्णन है. तो मैं सिखाऊंगा ये गाना और मेरी मदद करेंगी नलिनी जी साथ. सबसे पहले तुम गीत के बोल लिख लो. ए मा

आपण ऐकत होतात सामुदायिक गायन पाठाचा कार्यक्रम. सकाळचे 9:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो नाट्यपदांचा कार्यक्रम नाट्यपराग. नाट्यपराग या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शरद जांभेकर यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले लिखित सुवर्ण तुला या नाटकातलं पद, संगीतकार छोटा गंधर्व.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत रेश्मा गोडबोली यांच्या स्वरातलं कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित मानापमान या नाटकातलं हे पद.

या पदाबरोबरच नाट्यपदांचा कार्यक्रम नाट्यपराग समाप्त होत आहे. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला कविता कृष्णमूर्ती, शान संजीव अभ्यंकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं साने गुरुजी या चित्रपटातली ही रचना.

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत नॉट ओनली मिसेस राऊत या चित्रपटातलं कौशल इनामदार यांनी स्वरबद्ध केलेलं देवकी पंडित यांच्या स्वरातलं गजेंद्र अहिरे यांचं गीत.

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अशोक सराफ यांच्या स्वरातलं कळत नकळत या चित्रपटातलं आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत.

म्हणतो कसा बघा बघा मी तिला हसवतो कसा पण झालं काय माहितीये गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा

0: आपण ऐकत होतात कळत नकळत या चित्रपटातलं अशोक सराफ यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत संगीतकार आनंद मोडक. सकाळचे 10:25 झाली आहेत. या पुढील गीत ऐकण्यापूर्वी एक संदेश.
1: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
0: गीतवहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर सोबती या चित्रपटातलं श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गंगाधर महांबरे यांचं गीत.

याबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात घनश्याम व्यास यांचं बासरीवादन, त्यांच्या बासरीवादनात बिभास शुद्ध दैवताचा आणि हिंडोल आपण ऐकणार आहोत. द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ रत्नेश कुमार मिश्रा यांनी केली आहे. ऐकूया तर घनश्याम व्यास यांचं बासरीवादन.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण घनश्याम व्यास यांनी बासरीवर वाजवलेला राग बिभास शुद्ध दैवताचा आणि हिंडोल ऐकलात त्यांना तबल्याची साथ रत्नेश कुमार मिश्रा यांनी केली होती. नादब्रह्म कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी यानंतर ठीक 10:55 मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर या संवादाचा मराठी अनुवाद.

0: देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस. 100 मीटर धावण्याची शर्यत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला. ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेष कुजूर. मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा. अनिमेषजी नमस्कार. गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार. सत श्री अकाल.
1: नमस्कार सर.
2: नमस्कार सर.
0: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे. तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे. आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती, पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं, मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
2: नमस्कार सर. माझं नाव अनिमेष कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूर मधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
0: आणि गुरिंदर वीरजी तुम्ही काय सांगाल?
1: नमस्ते सर. माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटर मध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघंही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्यासोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
0: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
1: हो सर, मध्यम वर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतके

0: मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी, देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला, त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे, 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटर साठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर, आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही, आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला, तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिंमत बनवून पुढे गेलो. आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
1: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं. तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं.
0: जी सर, मी गुरिंदर सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची, तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे, हे काही हरकत नाही. एक दिवस वाईट गेला किंवा 1 वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात, तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
1: अनिमेशजी,
2: सर मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ, हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही. तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस, कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत, आम्ही आमचं टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
1: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा.
2: सर, आधीचा 10.1 1.8% जो विक्रम होता तो माझाच होता, आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनलमध्ये 10.17% करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनलमध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो.

0: अनिमेशला सांगत होतो की अनिमेश तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्मअप इथे करू, इथे वॉर्मअप चांगलं होईल, आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
1: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
0: आभारी आहे सर.
1: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल, उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी, आणि गुजरात राजस्थानमध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशा मधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात, कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यांपिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते.

आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचे उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत, आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते, आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकलं. नेदरलँड्समधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगडमधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश

0: आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे, त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिरं आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा, तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे, जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लबमध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैवविविधता वाचवतो. आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल, तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल, तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं, कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही सुरुवात हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नईमधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजा अम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आत्ताच आपण ऐकलात. आज रात्री 8 वाजता मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता करण्यात येईल. आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई

केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 12:03 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो आणि श्रोते हो नमस्कार. विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता 16 मे 2026 रोजी झाली. यानिमित्ताने आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनीवर त्यांच्या आठवणी जागवणारी विशेष मुलाखत सादर करण्यात आली. आज आपण RJ माधुरी राव राणे हिने ज्येष्ठ संगीत अभ्यासक शुभदा दादरकर यांच्याशी रंगवलेल्या संवादाचा पहिला भाग ऐकणार आहोत. माणिकबाईंची गाणी आणि आठवणी दोन भागात आपण ऐकणार आहोत. हसले मनी चांदणी

0: रसिकांनो नमस्कार. संगीत ही केवळ कला नाहीये तर ती आत्म्याची भाषा आहे आणि त्या भाषेला आपल्या सुरांनी आणि आपल्या भावनेनं जिवंत करणाऱ्या काही दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या अशा गायिका माणिक वर्मा, ज्यांच्या आवाजात कोमलता आहे, ताकद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाला भिडणारी प्रामाणिकता सुद्धा आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या विश्वात काही आवाज असे असतात की जे फक्त कानांपर्यंत मर्यादित राहत नाहीत तर ते थेट मनाच्या गाभाऱ्याला स्पर्श करतात आणि असाच एक सुरेल, भावस्पर्शी आणि अभिजात स्वर म्हणजेच माणिक वर्मा. श्रेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचं नाव उच्चारता क्षणी आपल्याला अमृताहुनी गोड असं त्या देवाचं नाव दिसू लागतं, कबीराचे शेले विणणारा राम दिसू लागतो आणि श्रीरामाची विजय पताका सुद्धा. बरं, त्यांच्या गीतातून केवळ ईश्वराचंच दर्शन झालं नाही तर गीतसंगीताच्या सर्वच प्रकारातून त्यांनी तुमच्या आमच्या मनातल्या सर्व भावना सुद्धा टिपल्या. मग ते शास्त्रीय गायन असो, भावगीत असो, भक्तिगीत, गझल, ठुमरी किंवा मग नाट्यसंगीत असो, त्यांचा तो सोज्वळ स्वर कायमच मनात रुंजी घालत राहिला आणि यानंतरही घालतच राहणार. अत्यंत समृद्ध गायकी, भावपूर्ण अभिव्यक्ती आणि शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक यामुळे त्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत आणि संगीताच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या गायनातली शुद्धता, भावनांची खोली आणि रागदारीची नाजूक जाण हे रसिकांना कायमच मंत्रमुग्ध करत आलं आहे. रसिकहो, 16 मे 2025 पासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली होती आणि आजच्या दिवशी या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होतीये. आज आपण विशेष कार्यक्रमात त्यांच्या या अद्भुत संगीत प्रवासातल्या आठवणींना उजाळा देणार आहोत आणि त्या आठवणी उलगडणार आहेत नाट्यसंगीताच्या प्रचार प्रसार क्षेत्रातल्या अत्यंत अनुभवी आणि सन्माननीय असं व्यक्तिमत्व, ते म्हणजे शुभदा दादरकर यांच्याकडून. विशेष म्हणजे हे घरचं नातं आहे, नणंद भावजईचं नातं, तितकंच घट्ट असं. शुभदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे आजच्या या विशेष कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: मी आताच

0: म्हटलं की तुमचं हे घरचं नातं आहे नणंद भावजाईचं आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे अमृताहुनी गोढ नाम तुझे देवा या गाण्याच्या सुद्धा विशेष अशा काही आठवणी आहेत आणि त्यांनीच आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
1: नक्कीच. अमृताहुनी गोढ नाम तुझे देवा, खरंच अमृताहून गोड असं ज्यांचं व्यक्तिमत्व होतं, अमृताहून गोड असा ज्यांचा आवाज होता, अमृताहूनी गोड अशी ज्यांच्या गाण्यात सहजता होती, सरलता होती, अकृत्रिमपणा होता आणि अत्यंत भावस्पर्शी गाणं होतं, अशा माणिक वर्मा जे तुम्ही मगाशी म्हणालात सगळ्यांच्या लाडक्या, अहो सुहासिनी मुळगावकर त्यांना लाडिक वर्माच म्हणायच्या, तर त्यांचं नावच तसं झालं होतं. तर अमृताहूनी गोड ही त्यांची ओळखच बनली. पण इतकी साधी चाल की जी सहज गुणगुणता येईल अशी बाळमात्यांनी दिलेली ही सुंदर चाल आणि भिंपलास राग असल्यामुळे सहजी सगळ्यांना आवडणारा राग, त्यामुळे ही एक ओळख तर आहेच. पण या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य असं की हे गाणं जेव्हा त्या भारत गायन समाजात एका कार्यक्रमात गात होत्या जिथे खुद्द नटसम्राट बालगंधर्व आले होते आणि त्यांनी ते गाणं ऐकलं आणि त्यांना इतका आनंद झाला, अरे आपली गायकीच या गाण्यातनं ऐकायला मिळते आणि त्यांनी अगदी शाबासकी दिली आणि शाबासकी दिल्यावर माणिकताईंनाही भरून पावलं की नानांच्याकडनं म्हणजे बालगंधर्वांच्याकडनं आपल्याला अशी शाबासकी मिळते, तर ह्या संधीचा आपण फायदा का करून घेऊ नये असं मनात आलंच. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी विचारलं, नाना एक विचारू का? हो विचार ना. काय? सांगू, तुम्ही मला तुमची सगळी गाणी शिकवाल का? मला खूप आवडेल शिकायला. ते म्हणाले, शिकवेन की, पण माझी एक अट आहे. माणिकताईंना वाटलं काय अट असणार, काहीतरी पैसे मागणार असतील, जास्त पैसे मागणार असतील, काय असेल ते. हो सांगा ना काय अट आहे. मी आता कान्होपात्रा नाटक काढणार आहे, त्याच्यात कान्होपात्रेची भूमिका तू करावीस, त्यानिमित्ताने मी तुला ती सगळी पद आणि त्यानिमित्ताने इतरही नाटकातली पद तुला बसवून देतो. माणिकताईने ऐकलं, त्यांचं ध्येय ठरलेलं होतं, त्यामुळे त्या ध्येयापासून त्या विचलित झाल्या नाही.
0: फक्त गायन,
1: फक्त गाणं आणि गाणं, आणि गाणं देखील उच्चस्तरीय शास्त्रीय संगीतात उच्च स्थान मिळवणं हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यामुळे नम्रपणे पण त्यांनी नकार दिला. नकार देणं हे फार अवघड आहे, होकार देणं सोपं आहे हो, पण नकार दिला. आणि बालगंधर्वांची गायकी त्यांनी स्वतः एकलव्याप्रमाणे म्हणतो तशी रेकॉर्ड्सवरनं अत्यंत ऐकून ऐकून ऐकून आत्मसात केली.
0: त्यांचे जे साथीदार होते त्यांच्याकडून पण शिकून,
1: एक थोडस हरिभाऊ देशपांडेंनी काही जागा दाखवल्या, पण प्रामुख्याने सगळे रेकॉर्ड्सवर यांनी आत्मसात केली. मुळात काय आहे की कोणतीही गायकी ही आत्मसात करायला तुम्हाला तशी दृष्टी असावी लागते, ते कळायला लागतं की हे नेमकं काय केलंय. नुसती नक्कल करून चालत नाही, तर त्यामुळे ती नुसती नक्कल नव्हती, त्या गायकीतला आत्मा त्यांना कळला होता, म्हणून त्यांनी ती गायकी आत्मसात केली.
0: अगदी.
1: हा दुसरा किस्सा आणि तिसरा अत्यंत महत्वाचा, तसे बरेच किस्से पण हा महत्वाचा असण्यासाठी की दिल्लीला जो नॅशनल कार्यक्रम होतो त्या नॅशनल कार्यक्रमामध्ये माणिकताईंना जेव्हा गायला बोलावलं त्यावेळेला साधारणपणे कलाकार पहिल्यांदा एक शास्त्रीय संगीतातली बंदिश, कोणताही एक राग, त्यानंतर ठुमरी, त्यानंतर भजन, या पद्धतीने ती मैफिल गातात साधारणपणे. त्यांनी पहिला राग म्हटला पण नंतर ठुमरी म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी सांगितलं मी अमृताहुनी गोड गाते. तिथे असलेले सगळे जण म्हणाले की अरे असं नका करू तुम्ही, कारण ना प्रादेशिकत्वाचा एक ठप्पा पडेल तुमच्यावर, असं नका करू. त्या म्हणाले काही नाही होत, मला खात्री आहे हे नक्की आवडेल लोकांना. आणि त्या हट्टाने अमृताहुनी गोडच गायल्या आणि त्याचं आठवण जी प्रसिद्ध आहे आणि वाचनात येते ती तर नेहमीचीच आहे की वसंता कुमारी ह्या तमिळ गायिकेनी पण ते सगळं गाणं शिकून घेतलं, तमिळमध्ये रेकॉर्ड केलं, चाल तशीच फक्त शब्द तमिळ, आणि तेही मराठी अमृताहुनी गोड खूप लोकप्रिय झालं.
0: जगप्रसिद्ध किस्सा म्हणायला हवा तो आपल्याला.
1: हो.
0: बरं, आता बालगंधर्वांचा उल्लेख आपण केलात आणि भारत गायन समाजाचा सुद्धा, म्हणजे नाट्यसंगीताच्या क्षेत्रात त्यांचं पदार्पण तसं उशिरा झालं तरीही त्यांच्या गायकीवर बालगंधर्वांचे संस्कार दिसतात, ते कसे काय हे सुद्धा कळले. पण भारत गायन समाजाचा उल्लेख केल्यानंतर सुरुवात त्यांची तिथून झाली होती, तर ही त्यांची पहिली पायरी म्हणायला हरकत नाही आपल्याला. कशी झाली होती ही नेमकी सुरुवात?
1: खरं सांगू का, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात त्याप्रमाणे माणिकताईंच्या अंगी गाण्याचे गुण आहेत हे त्यांच्या आईला केव्हाच कळलं होतं. म्हणजे त्या सांगत असत हिराबाई दादरकर माझ्या सासूबाई म्हणजे, तर त्या म्हणायच्या की हार्मोनियमची एखादी पट्टी दाबली की बरोबर त्या स्वरात ते स्वर मिसळत असे. आणि असं झालं की त्या स्वतः गायिका होत्या, बशीर खा साहेबांकडे शिकत होत्या आणि ते शिकत असताना ऐकत बसायच्या त्या शिकवणी आणि मग ते संस्कार आपोआप झाले. पण जे ध्रुव सिनेमातली जी आठवण अगदी प्रसिद्ध आहे, पण तिथे जे पारितोषिक त्यांना मिळालं वयाच्या 5व्या वर्षी
0: हार्मोनियम
1: आणि मग लक्षात आलं की नाही या मुलीला आता शिकवलंच पाहिजे रीतसर. आणि मग अगदी साधं पहिल्यांदा भारत गायन समाजात भोपे गुरुजींकडे गाण्याची शिकवणी सुरू झाली. पण त्यानंतर मात्र असं झालं की दत्ता डावजेकरांनी एका गाण्यासाठी विचारलं आणि त्यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड केलं माणिक त्यांच्या वयाच्या 11व्या वर्षी. बहरली जणू लतिका कलिका जीव रमला या क्षणाला, अक्षरशः हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं. आपण मला वाटतं ते गाणं आधी ऐकूया आणि नंतर त्या गाण्याविषयी मी बोललेलं बरं.
0: नक्की नक्की.

0: बहर अली जणू लतिका कली का या गाण्याची रेकॉर्ड बाहेर आली तेव्हाच माईंच्या म्हणजे त्यांच्या आई हिराबाई दादरकर यांच्या लक्षात आलं की ही मुलगी खूप छान गाते, शिकवलेला अगदी बरोबर गाते, त्यात काहीही चूक नाहीये. पण मग त्यांनी एक खऱ्या अर्थाने गाण्याची दृष्टी दिली. कारण ते जे आलाप होते तुम्ही ऐकला असेल आत्ता कडव्यात तर कळेल तुम्हाला की जसं डीडींनी बसवून दिले होते तसेच्या तसे आलाप त्या गायल्या होत्या. मग त्या म्हणायला लागल्या हे बघ तुझं असे बसवलेले आलाप गायला लागलीस तर तुझी पंचाईत होईल. म्हणजे असं आहे की एखादं गाणं बसवलं आणि एखादी जागा तू विसरलीस त्यातली तर तुला ते जोडणं खूप कठीण जाईल आणि ते छान नाही वाटणार. तर त्यामुळे आपल्या मनाने आलाप घेता आले पाहिजेत, आपल्या मनाने काही हरकती घेता आल्या पाहिजे आणि ते प्रयत्न कर कसे करता येतील हे पण त्यांनी दाखवलं की सा ग प या तीन स्वरात किती अंतर आहे बघ. मग त्या अंतरामध्ये मध्ये आपल्याला काय घेता येऊ शकेल याचा विचार कर. म्हणजे थोडक्यात विचार करण्याची प्रवृत्ती जी आहे ती तिथूनच सुरू झाली आणि ते मात्र संस्कार अगदी त्यांच्या मातोश्रींनी इतके चांगले केले की ते आयुष्यभर पुरणारे झाले.
1: वा, पण खऱ्या अर्थानं गायनाचे संस्कार हे घरातूनच झाले. बरं, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी येते की घरातलं वातावरण म्हणजे माई अर्थात हिराबाई दादरकर यांनी त्यांच्या संपूर्ण संगीत कारकिर्दीमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. पण याच्यामध्ये वडिलांची भूमिका काय होती, कशी होती नेमकी?
0: वडिलांची भूमिका सपोर्ट करणारी होती. हा, कारण त्यांनाही गाण्याची आवड होती. कान्सेन तर ते होतेच, स्वतः गायक नसले तरी. आणि तसं जर नसतं तर त्यांनी माईंना पण गाणं शिकायला परवानगी दिली नसती. गाणं शिकायला त्यांना परवानगी होती पण बाहेर गायला परवानगी नव्हती. कारण तो काळ असा होता ना, त्या काळामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने बायका सन्मानाने गायला लागल्या ते हिराबाई बडोदेकरांच्या नंतर. पण पूर्वी असं गायला परवानगी नव्हती, त्यामुळे एक प्रकारे आपलं स्वप्न आपल्या मुलीच्या माध्यमातूनच माईंनी पुरं केलं असंही म्हणायला काहीच हरकत नाही. पण ते त्यांनी पुरं केलं त्यामुळे जरूर गाणं करावं असं काही त्यांना गाण्यासाठी त्यांचा काहीच विरोध नव्हता. माणिकताईंच्या शिकण्यासाठी काहीच विरोध नाही.
1: शुभदाताई, घरच्यांचा एकूण दृष्टिकोन कसा होता, त्यांचा पाठिंबा कसा होता हे तर झालंच आणि पहिली रेकॉर्ड जी 12व्या वर्षी निघाली ते आपण सांगितलं. पण त्याच्या बरोबरीनं आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांची सगळ्यात गाजलेली रेकॉर्ड जी आहे ती सावळाचा रंग तुझा.
0: हो,
1: तर तिथपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता?
0: असं आहे, सावळाचा रंग तुझाचं संगीत बाबूजींनी दिलंय तर सर्वांना माहिती आहे. पण सुधीर फडक्यांनी ह्या गाण्यासाठी अचानक माणिकताईंची निवड नाही केलेली आहे. किंवा जे लोकांना नेहमी माहिती आहे की त्यांनी आग्रह धरला म्हणून ती रेकॉर्ड निघाली, पण एचएमव्हीचे अधिकारी तितके म्हणजे नाराज होते खरं तर माणिकताईंच्या आवाजावर. पण तो आवाज असा तसा नाही निवडला, बाबूजींचा त्याच्यामागे एक विचार होता आणि तो ठाम विचार होता. त्यावेळेला गोकुल नावाचा एक हिंदी सिनेमा येणार होता आणि त्याच्यामध्ये आया गोकुल में छोटा सा राजा क्या है उसका नाम रे हे गीत त्यांना रेकॉर्ड करायचं होतं आणि त्यासाठी ते एका नव्या आवाजाच्या शोधात होते.
1: प्रभात साठी ना?
0: हो,
1: तिथेच
0: होय. आणि तसा त्यांना हवा तसा आवाज मिळेल आणि मग बघू आपण काही करता येईल तर नाही तर मग मुंबईत न शोधू. तर फडक्यांचे जे असिस्टंट होते होंबळ तर ते म्हणाले मी असं करतो एक मुलगी आहे पुण्यात आत्ता गाते चांगली गाते मी तिचं गाणं तुम्हाला ऐकवतो तुम्ही ऐकून तर बघा. मग ते होंबळ बाबूजींकडे घेऊन आले माणिक दादरकर आणि मग जेव्हा त्यांनी एक दोन मराठी गाणी आणि एक दोन हिंदी गाणी बाबूजींना ऐकवली ते ऐकल्या बरोबर बाबूजींच्या लक्षात आलं की ह्या मुलीची शास्त्रीय संगीताची तयारी चांगली आहे आणि मुख्य म्हणजे हिच्याकडे बालगंधर्वांचा बाज आहे हे त्यांना त्या गाण्यामधनच कळलं. आणि त्यांचं जे मत होतं म्हणजे बाबूजींना शास्त्रीय संगीत उत्तम गाऊ शकणारा वजनदार भारदस्त गळा आणि सुगम संगीत प्रकारातली कुठलीही जागा अगदी सहजपणे काढू शकणारा आवाज हवा होता. आता हे रेअर कॉम्बिनेशन मिळणं अवघड होतं आणि ते त्यांना माणिकताईंच्या आवाजात सापडलं. मग त्यांनी रेकॉर्ड करायचं ठरवलं. पण असं असतं की चित्रपट गीतासाठी जरा उंच स्वर पाहिजे, पण तरी सुद्धा बाबूजींनी काही एक युक्ती करून पण माणिकताईंच्याच आवाजात ते गाणं रेकॉर्ड केलं गोकुलमधलं. आणि ते गाणं रेकॉर्ड झालं आणि सगळ्यांना ते खूप आवडलं. त्यावेळेला बाबूजी HMV मध्ये म्युझिक डायरेक्टर होती आणि मग त्यांना असं वाटलं ह्या मुलीसाठी त्यांनी गदिमांना सांगून दोन वेगळी गाणी लिहून घेतली. एक गोकुळीचा राजा आणि दुसरं सावळाचं रंग तुझा. त्या गाण्यांना संगीत दिलं आणि मग HMV अधिकाऱ्यांकडे त्यांनी शब्द टाकला की या गाण्याची आपण ध्वनिमुद्रिका काढूया. HMV अधिकारी जरा नाराज होते पण बाबूजींनी पटवून दिलं की तुम्ही हे कसंही करा, त्यांचा खूप आग्रह होता ही रेकॉर्ड काढा, तुम्हाला नक्की यश मिळणार आहे हे मी सांगतो. आणि त्यावेळेला HMV मध्ये बाबूजी म्युझिक डायरेक्टर असल्यामुळे त्यांच्या शब्दाला एक मान होता आणि मग ते मान्य केलं गेलं. आणि मग खरंच जो काही इतिहास घडला तो सर्वश्रोत आहे. या गाण्याने काळ्या मातीच्या महाराष्ट्राला सावळ्या रंगात दंग केलं.
1: लोकप्रियतेचं उच्चांक मोडले
0: अक्षरशः.

0: रसिकहो माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: शुभदाताई, सावळाचं रंग तुझा या गाण्यामध्ये आपल्याला शास्त्रीय संगीताची बैठक दिसून येते आणि हे बाबूजींना माहीत होतं की इथे बालगंधर्वांच्या संगीताची किंवा गायकीचं आपल्याला दर्शन होत आहे, तर हे शिक्षण सुरूच असणार. पण त्यांनी जे शिक्षण घेतलं होतं सुरुवातीला, म्हणजे सुरेश बाबू माने असू देत, जगन्नाथबुवा पुरोहित असू देत किंवा इतर अनेक गुरु, मला त्यांना लाभलेले गुरु आणि त्यांच्याकडून त्यांनी घेतलेलं शिक्षण किंवा त्यांचा नेमका प्रभाव त्यांच्यावर कसा पडला हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल.
2: असं आहे की जेव्हा माईंना हे जाणवलं की हे खूपच बसवलेलं होतंय, तरी सुद्धा गाणं हे आता ही प्रॉपर वेळ आहे की जिथे अगदी चांगली तालीम मिळायला पाहिजे गाण्याची. गाण्याचं शिक्षण वेगळं आणि तालीम वेगळी, तर ही तालीम मिळायला पाहिजे हे जाणवल्यावर सुरेश बाबू मानेंकडे किराणा घराण्याची गायकी त्यांनी शिकायला सुरुवात केली किंवा त्यांना सुरेश बाबू मानेंची तालीम मिळाली, अगदी चांगली तालीम मिळाली. असं होतं की त्यांची वृत्ती माणिकताईंची अशी होती की जे जे सुंदर वाटेल, जे जे छान वाटेल, ते आपण आत्मसात करावं. म्हणजे कसं आहे की त्या पुण्यामध्ये एकही कार्यक्रम ऐकायचा सोडत नव्हत्या. त्यांच्या तरुण वयात म्हणण्यापेक्षा 16व्या वर्षी ही रेकॉर्ड आहे सावळाचा रंग तुझा. म्हणजे एक साधारण 12, 14 ते 16 वगैरे हा जर काळ घेतला तर तो पुण्यातला काळ असा होता की मास्टर कृष्णराव, सवाई गंधर्व, बालगंधर्व यांची गाणी सतत प्रत्येक आठवड्याला कोणाचं नाही कोणाचं गाणं असायचंच. आणि कुठेही गाणं असलं पुण्यात तरी हा ऐकायला जायचं. त्यामुळे ते ऐकून ऐकून ऐकून त्यांना बरंच गाणं आत्मसात झालं होतं आणि ती एक नजर आली होती की जिथे जे छान वाटते ते उचलायचे. आपण किराणा घराण्याची जी शिस्त होती त्याप्रमाणे की गाताना पहिल्यांदा स्थायी आणि अंतरा लागोपाठ म्हटलाच पाहिजे, ती त्यांनी सगळी पाळून अनेक राग शिकले सुरुवातीला सुरेश बाबू मानेंकडे. पण नंतर इनायत खान साहेबांच्याकडे सुद्धा आग्रा घराण्याची थोडीशी तालीम थोडा काळ शिकल्या तेव्हा, पण त्याच्यामध्ये फार सुंदर बंदिशी त्यांना मिळाल्या. त्यानंतर बराच काळ वेगळा वेगळा आहे की लग्नानंतर भोलानाथ भट्ट अलाहाबाद जिथे त्यांना शिकायला मिळालं,
1: पहाटे उठून जायला
2: लागायचं आणि ते त्या सासरच्या मंडळींनी सपोर्ट केला की गाणं शिकायला पाहिजे हे चालू राहू दे. त्यामुळे त्यांचं गाण्याच्या शिक्षणात कधीही खंड पडला नाही. पण जसं सुरेश बाबू मान्यांकडे गाणं, तसं नंतर आग्रा घराण्याचे जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे त्यांचं अगदी भरपूर आणि शास्त्रशुद्ध शिक्षण झालं आणि ते शिक्षणाचा त्यांना इतका उपयोग झाला. आणि का तर जेव्हा माणिकबाईंचं लोक गाणं ऐकायचे तेव्हा त्यांना कळायचं की हे कुठलं तरी एकाच घराण्याचं गाणं नाहीये. कारण का प्रत्येक घराण्यातली काय चांगली गोष्ट आहे ती त्यांनी उचलली, ती आपल्या गाणं प्रवृत्तीशी मिळती जुळती केली आणि स्वतःची अशी एक गायकी बनवली. आणि म्हणून जे अगदी टिपिकल असतात ना की आमच्या घराण्याचं म्हणजे ही अशीच शिस्त, तसं घराण्याच्या चौकटीत अडकलेलं त्यांचं गाणं नव्हतं तर घरंदाज या शब्दाशी निगडीत असलेलं घराणेदार गाणं होतं.
1: वा वा वा, सगळ्या घराण्यांचा मिलाफ असलेलं अतिशय सुंदर अशी स्वतःची शैली होती. वा वा वा. पहिला सार्वजनिक कार्यक्रम केल्यानंतर म्हणजे पुणे, सुरत, कलकत्ता, मुंबई, पहिली रेकॉर्ड, आयुष्यातला असे 2 ते 3 टप्पे खूप महत्वाचे आपण पाहतो त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीकडे पाहताना. म्हणजे प्रभात मध्ये अमर वर्मांची झालेली ओळख असो, त्यानंतर अगदी त्यांचा लग्नापर्यंतचा प्रवास असो आणि लग्नानंतर पुढे पुणे, अलाहाबाद, मुंबई हा सगळा प्रवास, तर कारकिर्दीच्या या टप्प्याविषयी काय सांगाल?
2: हा टप्पा खूप महत्वाचा आहे मुलींच्या दृष्टीने, तर नक्कीच महत्वाचा आहे. कारण कुठल्याही मुलीला जिला गाणं करायचंय, गाण्यातच करिअर करायची आहे, तिच्या दृष्टीने लग्न हा खूप महत्वाचा टप्पा आहे की पुढे आपलं काय होणार. तत्पूर्वी फक्त एक सांगू इच्छिते की माईंची जी इच्छा होती की सुशिक्षित गायिका, पहिली ग्रॅज्युएट गायिका हे जे माणिक

0: त्यांच्या नावापुढे विरोध लागलं ह्याला सर्वस्वी जबाबदार नाहीये. त्यावेळेला मात्र त्यांनी माणिकताईंच्या वडिलांशी वाद घातले. ते असं म्हणत होते की काय करायचंय तिला शिकवून, कशाला कॉलेजात जायला पाहिजे, नाहीतरी नंतर लग्नच करून द्यायचंय ना, मग काय करायचंय शिकून. नाही, शिकलंच पाहिजे, ग्रॅज्युएट व्हायलाच पाहिजे हा माईंचा आग्रह होता. आणि त्याप्रमाणे त्या शिकल्या गायल्या. लग्नाचा टप्पा हा त्या दृष्टीने महत्वाचा असतो.
1: बरोबर.
0: आणि तसं एक स्थळ पण आलं होतं बघायला, पण त्या मुलाला गाण्यात काही रस नाही म्हटल्यावरती नाही बाबा मला लग्न करायचंय असं झालं. पुढे मागे मग काहीतरी ओळख झाली प्रभातमध्ये वगैरे, हे सर्वांना सर्व श्रुत आहे. म्हणजे याच्यात मी नवीन सांगण्यासारखं काही नाहीये. कारण अमर वर्मा हे पण कलाकार
1: हो,
0: प्रभातमध्ये स्वतः गीतलेखक, कवी, पटकथाकार, चांगल्या तऱ्हेने लिखाण करणारे कवी मनाचे, त्यामुळे साहजिकच गाण्याविषयी आस्था असलेले होते. आणि मुख्य म्हणजे प्रभातमध्ये हिंदी सिनेमातली गाणी ज्या माणिकताई गात होत्या ते त्याचे उच्चार चांगले करून घेणं, चांगल्या तऱ्हेने शिकवणं, इथे त्यांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. अर्थातच घरी सांगितल्यावर घरनं सगळी चौकशी वगैरे करून लग्न करायचं ठरवलं.
1: माईंच्या आग्रहाखातर त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, म्हणजे बी ए पूर्ण केलं. एका म्युझिक कंपनीच्या रेकॉर्डवर त्यांचं नाव आहे गायिका म्हणून, आणि तिथे बी ए म्हणून उल्लेख सुद्धा केलेला आहे त्याच्यावर.
0: मी आता त्यांच्या लग्नपत्रिकेत पण असा उल्लेख आहे, माणिक दादरकर बी ए.
1: शुभदाताई, त्यांच्या साध्या सरळ स्वभावाबद्दल, सोज्वळतेविषयी, त्यांचा पेहराव, केशभूषा, त्यांचा वावर, याच्याविषयीचे अनेक किस्से आहेत. मग ते महाविद्यालयातले असू देत किंवा मग नंतरचे असू देत, त्याविषयी सांगा ना.
0: असं आहे ना, त्यांच्या साधेपणाविषयी, म्हणजे एवढी मोठी गायिका आहे पण हिला कसलाच गर्व नाही, हे सामान्य माणसांना फार आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. पण त्यांचा स्वभावच अगदी साधा, अगदी साधा म्हणजे किती साधा असावा. तर त्यांच्या शालेय जीवनापासून पण त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या सगळ्या, वेगवेगळ्या शाळेतल्या होत्या पण पुण्यातल्या सदाशिव पेठेतलं ते वातावरण होतं, त्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रसंगी, मग गणपती असेल, मंगळागौर असेल, वेगवेगळ्या सणवाराला असे एकत्र जमायच्या. आणि त्यातल्या मैत्रिणींपैकीच एकीने नमुताई भागवत म्हणून नाव, त्यांनी असं म्हटलं, माणिकला कधी आग्रह करायलाच लागला नाही, तिला नुसतं म्हटलं गाणं म्हण की लगेच ती गाणं म्हणत असे, आम्हाला कधी आग्रह नाही करायला लागला. तसंच राहणीमान सुद्धा त्यांचं अगदी साधं होतं. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या नंतर कित्येक वेळेला असं व्हायचं की त्यांची अधिकाधिक भक्तिगीतं असल्यामुळे म्हाताऱ्या आजीबाई सगळ्या जास्ती प्रेमात असायच्या, सगळ्या सगळ्यांना फार वाटायचं. आणि कित्येक वेळेला बाहेरगावी गाण्याच्या कार्यक्रमांना त्यांच्या मुलांना जर नेता आलं नाही माणिक त्यांच्या कार्यक्रमाला, तर ते रिक्वेस्ट करायचे, अहो माझी आई कि माझी काय असेल 90 वर्षाची हो, तिला नाही मला आणता आलं, तुम्ही याल का आमच्या घरी आणि एखादं गाणं तेवढं म्हणून दाखवाल का. तर असं सुद्धा त्यांनी घरी जाऊन त्यांचा तो कुठला अभंग पाहिजे त्यांनी म्हटला अमुक गाणं, तर गाणं म्हणून दाखवलेलं आहे. म्हणून जे म्हणतो ना की त्यांचं जे मत होतं पहिल्यापासून की पैसा महत्वाचा नाही, पण ही माणसं जी जोडली जातात ती खूप महत्वाची आहेत. आणि आयुष्यभर त्यांनी माणसं जोडली.
1: खरंय खरंय खरंय. केवळ भावगीत गायिका म्हणून त्या नव्हत्या, तर त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत आणि त्या प्रत्येक गीत प्रकाराचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे आणि तितकीच सुंदर अशी ती गीतं सुद्धा आहेत. आम्हाला त्या गीतांविषयी जाणून घ्यायला आवडेल. आता
0: कुठलाही गीतप्रकार गायला नाही असं नाहीच, पण तरीही सगळ्या गीतप्रकारांमध्ये, म्हणजे शास्त्रीय बंदिश तर आहेच, ठुमरी आहे, पण त्याबरोबर गझल पण आहे, मराठी गझल हा प्रकार त्यांनीच गायला पहिल्यांदा, नाट्यसंगीत तर आहेच आहे, चित्रपट गीतही आहे, असं सर्व गीतप्रकार गायले. पण सगळ्यामध्ये जास्ती त्या रमल्या किंवा जास्ती लोकांना जे आवडलं ते त्यांचं भक्ती संगीत. भक्ती संगीतात म्हणजे त्याही स्वतः, कारण त्या देवभोळ्या होत्या, स्वभावच अत्यंत देवभोळा, कारण घरातच वातावरण तसं होतं, त्यामुळे आपोआपच अगदी सगळी धारणाच अशी की जे काही येते देवामुळे हे असं झालं, देवच बघून घेईल, म्हणजे सगळी त्यांची अशी भक्ती होती. या बाबतीतलाही एक किस्सा फार

0: छान आहे सांगण्यासारखा की नरसोबाच्या वाडीला त्या गेल्या असत्या कार्यक्रमाच्या वेळेला. तिथे गेल्या आणि म्हणाल्या की तिथल्या पुजाऱ्याला विचारलं, सगळं नमस्कार करून झालं, प्रदक्षिणा घालून झाली सगळं झालं, पुजाऱ्याला विचारलं अहो इथे, आणि पुजाऱ्यांना माणिकबाई आल्या आहेत म्हणजे त्यांना अगदी खूपच त्याचं कौतुक वाटत होतं. मी इथे एखादा अभंग म्हटला तर चालेल का देवाची सेवा करायला, पेटी नाही, तबला नाही, तंबोरा नाही, काही नाही, माणिकताईंना कोण नाही म्हणणार, अहो चालेल ना. आणि तिथे त्यांनी अमृताची गोडी तुझ्या भजनात असं गाणं गायल्या त्या, ते गायल्या तर गायल्या, त्यांच्याबरोबर त्यांची शिष्या होती वासंती रानडे, तिला पण खूप आवड अशी, माझ्याबरोबर ना माझी एक शिष्या आली ती पण एक गाणं गायली तर चालेल का. अरे बाप रे, इतक्या साधेपणाने एवढ्या मोठ्या, म्हणजे त्यावेळेला त्या टॉपला होत्या, गाण्याचे कार्यक्रम करत होत्या रेग्युलर इतके, आणि अशा वेळेला त्यांनी इतकं नम्रपणे विचारावं देवळातल्या पुजाऱ्याला, हे फार विशेष होतं, त्यांचा स्वभावच तसा होता.
1: ठुमरीविषयी सुद्धा असा एक खूप छान किस्सा आहे की ज्या ठुमरी गाण्यासाठी त्यांना असं वाटत होतं की हे शब्द मी कसे गाऊ, आणि ते शब्द नंतर अमर वर्मानी बदलून सुद्धा दिले होते, नाही का?
0: हो, काय आहे की ठुमरी गायची म्हणजे जास्ती करून शृंगारिक शब्द असतात, आणि ते त्यांना गायला अतिशय संकोच वाटायचा. आणि वर्मांनी त्यांना एकदा विचारलं जेव्हा लग्न ठरल्यावरती नंतर की माणिक तू ठुमरी क्यों नाही गाती, त्यामुळे मला जरा संकोच वाटतो, असे शब्द मला नाही आवडत नाही म्हणताय, तर म्हणे काय शब्द आहेत जरा ऐकव तरी. तर मग त्यांनी सांगितलं अहो नजरिया लागे प्यारी वगैरे मला नाही म्हणता येत. त्यांनी तेच शब्द थोडे बदलून दिले आणि त्यांनी त्या ठिकाणी मधुरिया बन्सी सुनत रही राधा तन विसर गई सुध साधी, राधा कृष्णाचा तिथे संदर्भ आल्यावर त्यांच्यासाठी ती अगदी मोकळीक झाली आणि मग त्या
1: निसंकोच
0: निसंकोच गायला लागल्या. मग ते ठुमरी हा प्रकार त्या गायला लागल्या, पण ठुमरी हा प्रकार त्यांनी जो शिकला तो मुख्य म्हणजे अलाहाबादचे भोलानाथ भट्ट यांच्याकडे त्यांनी ठुमरीचं शिक्षण घेतलं. जसं शास्त्रीयचं हे गुरु झाले तसं भोलानाथ भट्टांकडे, म्हणजे ते बंदिशीही रचायचे स्वतः, पण ठुमरी फार त्यांचं वैशिष्ट्य होतं.
1: पहाटेच्या थंडीत जाऊन शिकलेल्या तिथे त्या,
0: हो हो, तिथे जरा ते स्वतः ब्रह्मचारी होते, झोपडीत राहायचे आणि ते स्वतः रचना करायचे. ठुमरी गायकीत त्यांचा हातखंडा होता, पण त्यांची अट एकच असायची, मी येऊ का शिकायला, हो पहाटे यायला पाहिजे, आणि माझी जी बिदागी आहे ती किती बिदागी काय, दररोज येताना मिठाई आणायची का, तर मी गंगेवरच्या त्या साधू संतांना नदीवर ते जायचे 7:30 तर त्याच्या आधी तो आलं पाहिजे शिकायला, ते 5 यायचं जायचं शिकायचं आणि मिठाई दिलेले ते त्या साधू संतांना देत असत. ते तर इतक्या साधू माणसाकडनं आपल्याला शिकायला मिळत आहे, त्या थंडीत कुडकुडत त्यांचे जिजाजी त्यांना घेऊन जायचे टांग्यात, नाही ठरवला होता तरी, पण ते ब्लँकेट काय असेल पांघरून ते
1: पांघरून
0: ते जायच्या. पण हे आजकाल किती जणींना जमेल असा प्रश्न विचारला, तर त्यासाठीचे जे हे जे कष्ट आहेत ना ते खरोखरी, कारण लग्नानंतरचं काय करणार, आता देखील मुली शिकताना सांगतात अहो लग्न ठरलं ना आता जरा 1-2 महिने नाही मला करताय ना, का नाही 2 महिने, लग्नानंतर लगेच त्यांनी जमवलं. ते कसं जमवलं, तर सासरच्याचे मन जिंकून घेतली पहिल्यांदा, त्यांनी घुंगट घ्यायला पाहिजे सांगितलं, त्यांनी घुंगटही घेतला, हे कसं जमलं त्यांना, तर त्यांनी सासरच्यांचे मन जिंकून घेतली. संस्कारच तसे होते ना की काही झालं तरी सासरी लोकांना खुश ठेवलं पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे त्यांच्याशी, त्यांनी मन जिंकली आणि मग त्यांच्यासाठी काही बंदिशी त्या गायल्या अलाहाबादच्या त्या घरात, आणि ते ऐकल्यावर त्यांना वाटायला लागलं अरे या मुलीकडे इतके गाण्याचे गुण आहेत तर हिचं गाणं भरलं पाहिजे. आणि मग ते भोलानाथ भट्टांकडे शिकायला म्हणजे मदत केली त्यांनी. पण लग्नानंतर आपण अलाहाबादला गेल्यावर लगेच तेवढ्या वेळात देखील तोही वेळ वाया नाही घालवायचा, तेवढ्या वेळात पण काहीतरी आपल्या पदरी पडलं पाहिजे, ते शिकून घेतलं पाहिजे. आता ही जी शिकण्याची वृत्ती आहे ना त्यासाठी गुरुच करायला पाहिजे असं नाही, वेगवेगळ्या लोकांकडनं, त्यांची मैत्रीण होती

0: मालविका कानन आणि एकानंद ते राहायला यायचे कधी कधी इथे. त्या एकानंद त्यांच्याकडनं काही बंदिशी घेतल्या, म्हणजे असं जर छान बंदिश वाटली तर त्या विचारायच्या, मला दाखवाल का जरा. माणिकताईंना कोण नाही म्हणणार, त्यांना मिळायची ती बंदिश घ्यायची. अहो इतकं कशाला गमतीशीर प्रसंग आहे. राणीला जेव्हा त्यांनी वसंतराव कुलकर्ण्यांच्या क्लासला शिकायला पाठवलं, त्यांचे गुरुबंधूच, आणि बागेश्वरी रागाची एक चीज वसंतरावांनी जी राणीला शिकवली, फेमस आहे कुमारगातात बऱ्याच वेळेला, ना डारो रंग मोपे, आणि ती चीज ऐकल्यावर राणीकडनंच त्यांनी शिकून घेतली.
1: वा,
0: म्हणाले मला दाखव ग कशी आहे. म्हणजे इतकं त्यांना जे जे सुंदर उदात्त उन्नत जे काही आहे ते सगळं मला मिळालं पाहिजे.
1: खरं
0: ही त्यांची वृत्ती.
1: वा वा. म्हणजे पहा, बीएला असताना माईंनी रेडिओ बंद केला होता त्यांचा ऐकलं, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की शेजारच्यांना की एखादी शास्त्रीय संगीताची चीज असेल तर तुम्ही मोठ्याने गाणं लावा,
0: आवाज मोठा करा,
1: मोठा करा, आवाज मोठा करा, मी ते ऐकेन. आणि ते ऐकून तेवढं लक्षात ठेवून त्यानंतर त्या सादर सुद्धा केलं होतं त्यांनी. कमाल आहे ना.
0: आता लक्षात ठेवण्याची जी गोष्ट आहे ती अशी आहे की त्यावेळेला केसरबाई केरकरांच्या काही मैफिली व्हायच्या पुण्यात, तर केसरबाईंच्या गाण्याला सहसा सगळ्यांना परमिशन नसायची, यायला मिळायचं पण नाही. ह्या दोघी जेव्हा ऐकायला जायच्या तर हे गाणं इतकं अद्भुत आहे आणि जयपूरचं गाणं खूप अट्रॅक्ट करणार आहे लोकांना, कानांचे पॅटर्न्स फार सुंदर आहेत. आणि मग त्यांना असं व्हायचं की आता हे गाणं, आता सारखे टेप रेकॉर्डर नव्हते, काही टेप करायची सोय नाही, करायचं काय, तर ते सगळे ऐकायचे ऐकायचे ऐकायचे, ते लक्षात ठेवायचं. आणि घरी आल्यावर म्हणजे रात्री मैफिल येऊन दीड दोन जरी वाजले तरी घरी आल्यावर तंबोरा काढायचा, ते सगळे तानांचे पॅटर्न्स गाऊन बघायचे लक्षात राहण्यासाठी.
1: वा,
0: अशा तऱ्हेने पण किती गाणं मिळवलं.
2: रसिक हो, आज या घरंदाज गायकीतील काही बंदिशींची झलक आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला राग श्याम कल्याण.

0: रियाज किती शिस्तबद्ध पद्धतीनं केला पाहिजे आणि अभ्यास कसा केला पाहिजे.
1: रियाजचं पण एक असं आहे की प्रत्येकाच्या गळ्याचं, तुमचा गळा वेगळा आहे, माझा वेगळा आहे. माझ्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे, तुमच्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे. आमचे यशवंतबुवा जोशी म्हणायचे, मी जर जास्त गाईन तर माझा आवाज मैफिलीत बसत जाईल. आणि त्याच्या उलट माणिक त्यांचं होतं की आज रात्री जर गाण्याचा कार्यक्रम आहे तर त्या आणखीन रियाज करणार, की आवाज तापणं म्हणतो ना तसं व्हायचं. आता हे प्रत्येक व्यक्तीस अपेक्षा आहे, ते गोष्ट वेगळी. पण रियाज करताना त्यांनी फार सुंदर उपमा दिली होती की एखादा स्वर जेव्हा आपण लावतो, सा लावला, प लावला, काय तुम्ही, तर तो स्वर लावताना फुगा जसा फुगवतो तसं पहिल्यांदा स्वर लावायचा आणि नंतर हळूहळू हळूहळू फुगा फुगतो तसा तो फुलवत न्यायचा. एकाच आवाजात स्वर लावून म्हटलंय. आणि नेमकं आत्ता जर तुम्ही गाण्याच्या क्लासमध्ये गेलात तर ह्या सरगम म्हटल्या जातात, तोंड पाठ एका पाठी एक अलंकार गायले जातात, म्हटले पण ते सगळे एका आवाजात. आणि मग त्याचा उपयोग म्हणजे जे बाबूजींनी म्हटलं की भारदस्त वजनदार आवाज पण सुगम संगीतातला सहज येणं, यासाठी माणिकताईंनी काय केलं तर एखादा जो ख्याल असतो त्यांनी रियाज करताना एखाद्या ख्यालाचे शब्द जे काय असतील, सुध विसर्ग काना जे असतील ते, तर ते शब्द घ्यायचे आणि ते शब्द बाराखडीमध्ये म्हणायचे. म्हणजे अ आ ई ऊ ए आई सगळं मग एकदा अकारानी तर अकारानी, मग आकारानी तर आकारानी, म्हणजे ती चाल जी चाल आहे त्या स्थायीची, मग इकार तर इकार, उकार तर उकार, मग तुम्ही सांगा अख्खं स्थायी मला एवढं म्हणायचंय तर किती झाले की इथेच 1.5-2 तास गेले तुमचे आपोआपच. पण ह्याच्यामुळे काय होतं की तुमचे प्रोनाऊन्सिएशन्स करेक्ट होतात. म्हणून माणिकताईंच्या गाण्यातले शब्द हे सगळी पोचतात, याचं कारण ते आहे मुख्य की बाराखडीमध्ये त्यांनी असा रियाज केलेला आहे. रियाज करताना सकाळच्या वेळेला मंत्र साधना हे सगळ्यांना माहिती, पहाटेचा रियाज, पण पहाटेचा रियाज त्यांचा कधीच चुकला नाही. नंतर 10-10:30 त्यांचे तबलजी आले की तबल्याबरोबर तालाबरोबर रियाज तोही व्हायला पाहिजे. त्यामुळे आपोआप दिवसाचे 7-8 तास तरी संगीताचा रियाज करणं हे फार महत्वाचं आहे.
0: रियाज त्याच्या बरोबरीने बाहेरचे कार्यक्रम आणि घर संसार सांभाळणं, कसं काय जमवलं हे सगळं त्यांनी?
1: जमवलं म्हणजे आता हे सांगितलं तर खोटं वाटेल मुलींना आजकालच्या, कारण आता जर असा विचार केला तर 3 घरचे संसार त्या सांभाळत होत्या म्हणा. कारण मुली लहान असताना जेव्हा कार्यक्रम तर तेव्हा त्या ऐन बहरात होत्या गाणं गात असताना. म्हणजे 16व्या वर्षीच पहिली मैफिल केली सुरतेला त्यांनी, आणि तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झालाय तो इतका मोठा आहे. आणि सतत कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामधनं वेळ कसा काढायचा, मुलींच्याकडे वेळ कसा देणार. वर्मा मुंबईत राहायचे म्हणून मुंबईतलं एक घर आहे, मुलींना आईकडे ठेवलं पुण्याला म्हणून पुण्यातलं घर आहे, आणि अलाहाबादला वर्मांची जी बहीण दीदी आणि जिजाजी त्यांची तितकी परिस्थिती नव्हती चांगली. माणसं खूप दिलदार पण आर्थिक दृष्ट्या तशी इतकी

0: परिस्थिती नाही. मग अधे मध्ये अलाहाबादला जायचं, अधे मध्ये पुण्यात जायचं मुलींसाठी. मग मध्येच आल्या की मुलींना काय हवं ते चला सगळ्यांना कापड बिपड घेऊन द्यायचं. तेव्हा एक छापाचे सगळे फ्रॉक शिवले जायचे, ते सगळं करायचं. बहिणीला विचारायचं, म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई, अगं घरात काय आहे का बघ, धान्य विज्ञ काय भरायचं असेल तर सांग, ते भरून द्यायचं. म्हणजे तिकडे लक्ष ठेवायचं. आणि इथे आल्यावर वर्मांच्या इथे नोकरी नव्हती तेव्हा मिळाली, त्यामुळे काय करायचा हा प्रश्न असायचा. तोही प्रश्न सोडवायचा. तीन तीन ठिकाणी त्या गाडा ओढत होत्या.
1: तारेवरची कसरत,
0: तारेवरची कसरत होती. आणि हसत मुखाने, परत चेहरा सदैव हसरा. कधी बघायला गेलं तर गुरु लोक आमचे सांगायचे, गायचं असेल तर माणिकताईंसारखं गा. कसं गावं तर मैफिलीत कसं यावं, कसं बसावं, तुमचं येण्या जाण्यात सुद्धा तुमचं इम्प्रेशन पडत असतं. कधीही त्या मैफिलीत आल्या, तंबोरा घेऊन बसल्या की पहिल्यांदा समोरच्या ऑडियन्सकडे एक छान दृष्टिक्षेप टाकून हसऱ्या चेहऱ्यानी, मग साथीदारांकडे दोघांकडे बघून छान सांभाळून घ्या वगैरे म्हणून खूप छान. आणि मग डोळे मिटून एकाग्र चित्तानी पहिला साह लावला की त्यांची सगळी मैफिल, पण त्या म्हणायच्या सुध बाणी आणि सुध मुद्रा, हे जे आहे की तुमची मुद्रा प्रसन्न पाहिजे. गाताना वेडेवाकडे चेहरे होता कामा नाहीत. शैला दातारला त्यांनी सांगितलं आरशात बघून रियाज कर पाहिजे तर, पण वेडेवाकडे चेहरा हे रामभाऊ मराठे सांगायचे. म्हणजे त्या काळात राम मराठे आणि माणिक वर्मा ही दोन नावं फार होते आणि हीच दोन माझी दैवत होती. किंवा
1: तुमच्या बोलण्यातून जाणवत आहे ते
0: आहेत.
1: म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर चित्र उभं केलं अगदी मैफिलीचं, त्यांचा सुरुवातीचा कशा त्या बसायच्या, काय करायच्या, सातत्य आणि समर्पण हे किती महत्वाचं आणि त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर ते दिसत सुद्धा आलं. आता ही वेगळी गायकी त्यांनी निर्माण केली हे खरंच आहे, पण इथे कुठलीही मैफल सादर करत असताना त्यांचा नेमका क्रम कसा होता?
0: मैफिलीतला क्रम त्यांचा असा होता की साधारणपणे पहिल्यांदा रागधारी संगीत, शास्त्रीय संगीत, एक राग गायचा मोठा राग, ख्याल, द्रुत ख्याल, आणि त्यानंतर एखादी ठुमरी, नंतर नाट्यसंगीत, आणि नंतर अभंग, भजन असं काही, किंवा भावगीत. भावगीत पण त्या मैफिलीत गात होत्या.
1: हो,
0: तर हे ह्या क्रमाने परत इंटरवल नंतर पण असाच क्रम.

विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगते निमित्ताने आठवणी जागवणारी विशेष मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हसले मनी चांदणे हा होता या मुलाखतीचा पहिला भाग. उद्या आपण याच मुलाखतीचा दुसरा भाग ऐकणार आहोत. आज इथेच निरोप घेऊया. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं गोविंद पवळे यांनी स्वरबद्ध केलेलं योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे गीत.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. याबरोबरच वनिता मंडळाचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

आपण ऐकत होतात कार्यक्रम वनिता मंडळ. यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशगंगा चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं अशी ही साताऱ्याची तरा या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत, संगीतकार विश्वनाथ मोरे.

श्रोत्याहो, भालू या चित्रपटातलं सुधीर फडके यांच्या स्वरातलं विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. अनुसूया साखरेकर यांनी नाटकांमधून मेळ्यांमधून भाग घेत कलेची आवड जोपासली. दिग्दर्शक माधव शिंदे यांच्या थोरातांची कमळा या चित्रपटाद्वारे नायिका म्हणून त्या मोठ्या पडद्यावर झळकल्या.

0: दास का असर काय, तू दास का असा तू दास का।
1: आपण ऐकत होतात पाच नाजूक बोट या चित्रपटातली आशा भोसले यांच्या स्वरातली ही दोन गीतं, गीतरचना जगदीश खेबुडकर यांची आणि संगीतकार दत्ता डावसेकर। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत धरतीची लेकर या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत, गायक सुधीर फडके, संगीतकार दत्ता डावसेकर।

गीताबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी धरतीची लेकरं या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 1:30 आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही प्रसारित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन। राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद। देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणे यांनी तर ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सतत पाणी पित राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय। प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 134वा भाग होता। सध्याच्या वातावरणात काळजी घेऊन घराबाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलं।
1: ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है। पानी पीते रहिए, धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले। इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं।
0: उन्हाळ्याच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या काळात कोकणात आणि गोव्यातल्या कोकम सरबत आणि सोलकढी अशा पेयांसह देशभरात प्यायली जाणाऱ्या विविध हंगामी पेयांचा उल्लेख केला। ही केवळ पेय नसून ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत। त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना प्रतिबिंबित होते असं ते म्हणाले। या निमित्तानं त्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात कोकणाच्या हापूससह देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आंब्याच्या जातींचा उल्लेख केला। आंब्याचा हा प्रवास आता गावखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचल्याचं म्हणत आंबा उत्पादक शेतकऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली। आपल्या अलीकडच्याच नेदरलँड भेटीत चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। हे ताम्रपट परत मिळवल्याबद्दल देश तसंच परदेशातून लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत असल्याचा अनुभव त्यांनी सामायिक केला। यानिमित्तानं परत मिळालेल्या ताम्रपटांविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकार देशाच्या अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले। क्रीडा क्षेत्रातल्या देशाच्या उल्लेखनीय यशाबद्दलही त्यांनी सांगितलं। अलीकडे झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून जवळपास 800 खेळाडू सहभागी झाले। या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले असं ते म्हणाले। या स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये नवे विक्रम रचलेल्या खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं। अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला। ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी त्यांनी थेट संवादही साधला। भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली। यानिमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं। देशभरात खगोलशास्त्राला लोकप्रिय करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली। आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे असं ते म्हणाले। नमामी गंगे अभियानाअंतर्गतच्या डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाची आणि डॉल्फिनच्या संरक्षणात होत असलेल्या त्याच्या उपयोगाची माहिती त्यांनी दिली। याच संदर्भानं उत्तर प्रदेशात गंगा नदीत एका डॉल्फिनला वाचवल्याच्या घटनेबद्दल त्यांनी सांगितलं। जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एका प्रजातीचंच नाही तर आपण गंगेच्या जैवविविधतेचं रक्षण करतो। नदीतलं संपूर्ण जीवनचक्र वाचवण्यासोबतच आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसा वाचवतो असं ते म्हणाले। लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असा मोलाचा सल्ला त्यांनी श्रोत्यांना दिला। देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडतात। अनेकदा त्यांची चर्चा होत नाही पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे वाटचाल करत असल्याचा विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले। नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली। पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. आपल्या 40 वर्षांपेक्षा जास्त मोठ्या कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करात महत्वाच्या पदांवर काम केलं. अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक जटील अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय नौदल क्षमता विकास आणि आधुनिकीकरणाच्या मार्गावर असून देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आपली युद्धसज्जता सर्वोच्च पातळीवर ठेवण्याला प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2,25,00,000 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी म्हणजे 2025 परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर झाला. इराणबरोबर अणुकराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत, मात्र त्या निष्फळ ठरल्या तर लष्करी कारवाईचा पर्याय अजूनही खुला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल व्हाईट हाऊसमध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. इराण अण्वस्त्र सज्ज होणार नाही याची खात्री करणं हेच आपल्या प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित खुली होऊ शकते, मात्र आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इराण विरोधातली कारवाई सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरोधात युद्ध छेडल्यानं गेले काही महिने पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातं. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन केलं जात आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. देशभरात विविध ठिकाणी अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहेत. अहिल्याबाईंचं जन्मस्थान महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबई चर्चगेट स्थानकाजवळच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. काँगो आणि युगांडामध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशात प्रवास बंदी सीमा लागू करणाऱ्या देशांनी या उपाययोजनांचा पुनर्विचार करावा असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी केलंय. यामुळे या प्रदेशातल्या मदतकार्यात अडथळा येऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय. या साथीच्या आजाराचं केंद्र असलेल्या पूर्व काँगोमधल्या बुनिया इथं भेट दिल्यावर ते बोलत होते. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटीचा काल आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणी स्पर्धेच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत मीना

0: मनीषची गोयथ हिच्याकडून पराभव झाला. मीनाक्षीनं विनेशीला 4-6 असं नमवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमधून आवाहन. राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी तर अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर सर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. दुपारचे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला रंजना जोगळेकर यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत.

रंजना जोगळेकर यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर राजेंद्र काळे यांनी स्वरबद्ध केलेलं शोभा जोशी यांच्या स्वरातलं गुरुनाथ शेणॉय यांचं गीत.

शोभा जोशी यांच्या स्वरातलं राजेंद्र काळे यांनी स्वरबद्ध केलेलं गुरुनाथ शेणय यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं एम एस कामत यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे। दुपारचा 1:55 झाली आहेत। पुनः प्रसारित करत आहो कार्यक्रम आईसी अक्षरे रसिके।

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत सिंहासन आणि सामना या चित्रपटांचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: मराठी सिनेमाने अनेक जॉनरमध्ये निर्मिती केले, खास करून शहरी, ग्रामीण, प्रबोधनपर, ऐतिहासिक, पौराणिक, चरित्रपट, स्त्रीप्रधान चित्रपट रसिक प्रेक्षकाने आवडीने पाहिले. मात्र एक प्रकार मराठीने फारसा मनावर घेतलेला नाहीये. समाजाला अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणे नायक नायिका, हातात पिस्तूल घेऊन फिरणारे अधिकारी, अन्यायाला जाब विचारणारे तरुण मराठीमध्ये फारसे आलेच नाहीत. मराठीतील अँग्री यंग मॅन हा राजकीय सामाजिक वर्चस्व ठसवणारे साखर सम्राट, सहकारी कारखाने, शिक्षण सम्राटांच्या विरुद्ध उभा राहिला, लोकांसाठी मुखवटा धारण करून काम करण्याचा पण त्यांच्या स्वार्थाच्या आड आल्या ते त्याचा काटा काढायला मागे न बघणारा असे हे लोक. त्यांची आर्थिक सत्ता एवढी वाढली की सरकारातील उच्च प्रदेशांशी संगनमत करून राजकारण होऊ लागलं. त्याचं प्रतिबिंब मराठी चित्रपटात पडू लागलं. कुणा एका पक्ष वा विचारधारेच्या विरुद्ध नव्हतं, तर सामान्यांना चिरडण्याच्या विरुद्ध होतं. मराठीत अँग्री यंग मॅन दिसला नाही, दिसला तो अँग्री ओल्ड मॅन. सामनामधला वयस्क मास्तर, सिंहासनमधला वयस्क पत्रकार. राजकारण हा बदमाशांचा अड्डा असतो असं म्हणतात. अरुण साधूंच्या लेखणीतून राजकारणातील सत्तेची साठवारी समोर आली. काळ होता 1989. सिंहासनपासून साधूंच्या सिंहासने मुंबई दिनांक या कादंबऱ्यावर आधारित हा चित्रपट. पटकथा तेंडुलकरांची आहे. मुख्यमंत्री अरुण सरनाईक आहेत आणि मंत्रिमंडळातले मंत्री यांच्या सत्तेच्या संघर्षाचं चित्रण पराकोटीच्या तीव्रतेने चित्रित झालंय. त्यातील दिगूर टिपणीस या पत्रकाराची भूमिका निळू फुले यांनी केली. राजकारण्याचे डावपेस तो पत्रकार असल्याने त्याला कळतच असतात. श्रीराम लागू अर्थमंत्री आहेत, ते सत्ता मिळवायला उत्सुक असतात. त्याची जुळवाजुळ सुरू होते. त्यात कामगार संघटनेचे बाजूने आपल्याकडे वळवणं, सामान्यांच्या सुखदुःखाशी तोंड देखली सहानुभूती, हे सारे मानभावी वागणे बघून हा पत्रकार अखेर सैरभैर होतो. हे पाहून इतकी वर्ष झाली तरी राजकारण बदललेले नाही याचं चुटपुट मात्र आपल्याला लागून राहते. अनेक पुरस्कार प्राप्त चित्रपट लेखक आणि दिग्दर्शकाला समाजाची राजकारणाची जाण असली म्हणजेच असे चित्रपट निर्माण होतात. अजूनही एक चित्रपट प्रेक्षकांची झोप उडवू शकतो, तो श्रोत्यांनाही नक्कीच आठवेल, सामना. साहित्यिक विजय तेंडुलकरांच्या समर्थ लेखणीतून लिहिला गेलेला श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या दमदार संवादाची आणि अभिनयाची जुगलबंदी आठवली की अंगावर काटा येतो. तेंडुलकरांच्या लेखणीची धार सामाजिक सत्याची जाणीव आपल्याला करून देते. हिंदूराव धोंडे पाटील आणि मास्तर यांच्यातील सत असतचा हा लढा. हिंदूराव मास्तरांना उपकार करून आपल्या छत्रछायेत ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण मास्तर स्पष्ट आणि बोचरे साहित्य बोलायचं सोडत असते. त्याच्या धैर्य आलेलं आहे सत्तेला कारे विचारायचं ते गांधींच्या विचारामुळे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे तुम्हाला आठवतच असेल. किंवा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा हिंदूरावांना अस्वस्थ करणारा प्रश्न. आज 50 अधिक वर्ष झाले तरी वास्तव आहे तसंच आहे. पैसा आणि राजकारण यांच्या गणिताने आपलेच म्हणणे खरे करू पाहणारा आणि त्याला सचसत विवेकाची टोचणी देणारा खादीदारी गुरुजी लागू यांच्यातील सामना आजही अभिजात चित्रपट मानला जातो. त्यातील रहस्य, चित्रपट भाषा, कवीत कवी संवाद, त्यामुळे चित्रपट संवेदनशील बनला आहे.

0: दिग्दर्शक जब्बार पटेलांच्या कॅमेऱ्याची भाषा आहे, प्रेक्षकाला संवादाचे काम थेट भेटते.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला सिंहासन आणि सामना या चित्रपटांचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे जमिनीतील पाण्याच्या निचऱ्याचं महत्व आणि पद्धती. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम किंवा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जमिनीतील पाण्याचं निचरा महत्व आणि पद्धती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतातून किंवा शेतजमिनीतील अनावश्यक पाणी बाहेर काढून जमिनीमध्ये पिकाच्या वाढीला योग्य अशी परिस्थिती निर्माण करणं म्हणजेच पाण्याचा निचरा करणं. जर पाण्याचा निचरा योग्य वेळी केला नाही तर पिकाच्या वाढीवर आणि उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होतो. अनावश्यक पाणी काढून टाकल्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात पाणी आणि हवा उपलब्ध होते, त्यामुळे मुळांचा विकास उत्तम प्रकारे होतो. मुळं जमिनीमध्ये खोलवर जातात. पाण्याचा योग्य प्रकारे निचरा झाला तर अशा जमिनीत बी लवकर रुजतं, तसंच रुजण्याचं प्रमाण वाढतं. जमिनीची जडणघडण सुधारते. अशा जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते आणि पिकांना ती सहजपणे उपलब्ध होतात. पाण्याचा निचरा करण्याच्या ज्या पद्धती आहेत तर त्यामध्ये जमिनीतील पाण्याचा निचरा हा नळीसारख्या गोल कौलाच्या नाल्या टाकून किंवा जमिनीत उघडा चर खोदून करतात. जमिनीचा प्रकार, तिचा उतार, जमिनीत घेतलेलं पीक इत्यादी बाबींवर पाण्याचा निचरा करण्याची पद्धत अवलंबून असते. पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करायची म्हणजे बहुधा निचऱ्याच्या एका योजनेत अनेक शेतांचा समावेश करावा लागतो. कधीकधी संपूर्ण पाणलोटाचा विचार करावा लागतो. अशा ठिकाणी निचऱ्याची योजना आखताना एकेका शेताचा विचार करण्याऐवजी मोठ्या क्षेत्राचा विचार करावा लागतो. कौलांच्या नाल्यांनी निचऱ्याची व्यवस्था या पद्धतीमध्ये जमिनीमध्ये अरुंद चर खणून त्यांच्यात ओळीनं गोल कौलं टाकून कौलं एकमेकांना जोडून बसवतात. नंतर त्यावर माती टाकून जमिनीची पातळी पूर्ववत करतात. दोन कौलांच्या मधल्या फटीमधून जमिनीतलं पाणी कौलांनी बनवलेल्या नाल्यामध्ये शिरतं आणि अशा रीतीनं पाण्याचा निचरा होतो. अशा प्रकारच्या पद्धतीची व्यवस्थित बांधणी केली आणि काळजीपूर्वक देखभाल ठेवली तर ही व्यवस्था दीर्घकाळ टिकू शकते. अशा नाल्याची पातळी आणि एकमेकातील अंतर हे पिकांवर आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं. ज्या जमिनीतून पाण्याचा निचरा फार हळू होतो अशा जमिनीकरता नाल्या उथळ पातळीमध्ये आणि जवळजवळ बसवाव्यात. जमिनीतून उघडे चर खोदून पाण्याचा निचरा करणं या पद्धतीमध्ये शेतामध्ये पाणी साचून राहणाऱ्या एका भागातून तसंच दुसऱ्या भागापर्यंत उघडे चर खोदून शेवटी ते पाणी नाल्याला किंवा ओहोळ्याला मिळवून शेतातल्या पाण्याचा निचरा करतात. या पद्धतीमध्ये उघड्या चरांना काही जागी बराच उतार असतो, त्यामुळे शेताची धूप होते किंवा या ठिकाणी या चरांना पुरेसा उतार नसल्यामुळे जास्त पाणी लवकर वाहून जात नाही. कधी उताराच्या पायथ्याशी चराच्या शेवटी एखाद्या डबक्यात वरून वाहून आलेलं पाणी साठवतात. या पद्धतीला डायव्हर्शन पद्धतीनं पाण्याचा निचरा करणं असं म्हणतात. ज्या शेतात सर्वत्र सारखा उतार असतो तिथे उभे आडवे सरळ चर खणून पाण्याचा निचरा करतात. हे चर ग्राफ पेपरमधल्या छोट्या छोट्या चौकोनासारखे दिसतात. या पद्धतीला ग्राइडिंग ऑन पद्धत म्हणतात. शेतातील चर अरुंद आणि दोन्ही बाजूला सरळ असल्या

0: केले असतात किंवा इंग्रजी व्ही आकाराचे आणि रुंद असतात. व्ही आकाराचे मोठे चर शेतीची पिकं लावायच्या उपयोगाचे नसतात, परंतु चरांच्या बाजूच्या उतारावर गवत लावून ते जनावरांकरता उपयोगात आणता येतं. या जमिनीत जवळजवळ चर खणावे लागतात. अशा ठिकाणी व्ही आकाराचे चर पसरट आणि उथळ खोदतात. त्यांच्या पसरट बाजूवर बाकीच्या शेताबरोबर मशागत करून पिकं लावता येतात.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण जमिनीतील पाण्याचं निचरा महत्व आणि पद्धती याविषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. कृषीवाणी कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशन विषयी माहिती बघत होतो. त्यातील काही होम रेमेडीज किंवा त्याची कारणांचा आपण विचार केला. आता आपण यामध्ये नैसर्गिकरित्या योगासन प्राणायाम कसं महत्वपूर्ण काम करतं हे पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन कमी करण्यासाठी बरीचशी योगासनं व प्राणायाम हे मदत करतात. योगासनांमध्ये बलासन, विपरीत करणी आसन, सेतुबंधासन, मार्जारासन अशी बरीच योगासनं आहेत जी महत्वपूर्ण काम बजावतात. यासाठी आपण योगतज्ञांची माहिती घेऊन किंवा त्यांच्या सल्ल्याने हा आजार बरा करण्यासाठी मदत घेऊ शकतो. तसेच प्राणायाम सुद्धा यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतं. विशेष करून अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, ओंकार प्राणायाम याचा विशेष करून उपयोग होतो. ओंकार प्राणायामावर तर रिसर्च झाला आहे की ओंकाराच्या उच्चाराने ब्रेनमध्ये सोमॅटोस्टॅटिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतं, जे आपल्याला अँझायटीपासून दूर करतं. त्यामुळे ओंकारचा निश्चितच वापर करावा. तसेच या सगळ्यांमध्ये म्हणजे आपण बघतो की डिलिव्हरी झाल्यावर बाईमध्ये एवढे बदल होत असतात, कधी कधी ते टोकाची भूमिका बजावतात. म्हणजे ह्यामध्ये काही वेळ अशी येते की आता आपल्याला यामध्ये कुणाची तरी प्रोफेशनलची मदत घ्यावी, पण ती कधी घ्यावी याचा विचार ती स्त्री स्वतः किंवा तिच्या घरच्यांनी केव्हा करावा. तर कधी कधी त्या स्त्रीला खूपच धोकादायक विचार मनामध्ये येऊ लागतात. स्वतःला काहीतरी हार्म करावं किंवा बेबीला काहीतरी धोका पोहोचवावा, इथंपर्यंत टोकाचे विचार हे जाऊ शकतात. तसंच तिची कोणाचंही ऐकून घेण्याची क्षमता ही कमी होत जाते. कोणाकडूनही मदत घेण्याची क्षमता कमी होऊन जाते. तिला सतत असं वाटत राहतं की ती एक चांगली आई नाही आहे किंवा ती आपल्या बाळासाठी एक चांगला रोल प्ले करू शकत नाही आहे, आणि ह्या सगळ्यांमध्ये तिला कोणाचीच मदत मिळत नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी तिच्या कंट्रोलच्या बाहेर जात आहेत असं तिला वाटू लागतं आणि ती सतत निगेटिव्ह विचारांच्या घेऱ्यामध्ये अडकली जाते. यावेळेस मात्र प्रोफेशनल हेल्पची गरज लागते. म्हणूनच तुम्ही त्यांच्या गायनेकॉलॉजिस्ट बरोबर सर्वात प्रथम कन्सल्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर काउन्सिलरची मदत आपण घेऊ शकतो, जे पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये स्पेशली आपल्याला हेल्प करू शकतात. सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट यांची मदत आपण गायनेकॉलॉजिस्टच्या मदतीने घेऊ शकतो. वरवर दिसणारा हा छोटासा आजार शरीरामध्ये खूप मोठे बदल करत असतं. पुढे जाऊन ही कंडिशन आणखी धोकादायक होऊ शकते. तिच्या शरीरावर मनावर होणारे जे बदल आहेत ते हॉर्मोनल लेवलला सुद्धा तिच्यामध्ये खूप वेगळे बदल घडवून आणतात, जे की पुढे जाऊन तिच्या पाळीमध्ये बदल करणं किंवा तिच्या शरीरातील इतर अवयवांना धोका पोहोचवण्याचं काम सुद्धा करतात. त्यामुळे यामध्ये योग्य त्यावेळी योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, योग्य तो आहार तिने घेणं गरजेचं आहे, आणि सर्वात महत्वाची तिला भावनिक मदत ही तिच्या घरातून तिला पहिल्यांदा मिळायला पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता किंवा ती स्वतःला पॅम्पर करून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबते असा विचार न करता तिला योग्य त्यावेळी भावनिक आणि शारीरिक मदत करणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती कमी झालेली आहे. नोकरीच्या निमित्ताने स्त्रिया बाहेर राहतात आणि ह्यामध्ये बाळणपण जे असतं ते थोडंसं कठीण होऊ शकतं. त्यावेळी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी आलटून पालटून का होईना त्यांच्या मदतीसाठी तिथे अवेलेबल राहणं गरजेचं आहे. आणि यामध्ये कोणताही इगो न धरता त्यावेळी प्रत्येकाने स्वतःची भूमिका योग्य प्रकारे बजावली तर ह्या कंडिशनपासून आपण सगळीजणं खूप दूर राहू शकतो आणि

0: बाळंतपणामध्ये घेतलेली जी काळजी आहे ती स्त्रीला आयुष्यभर उपयोगी पडते, त्यामुळे त्यावेळेची तिची काळजी जी आहे ती खूप महत्वाची आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमेन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: प्रतिबद्ध। और अहमदाबाद में आईपीएल क्रिकेट के खिताबी मुकाबले में आज शाम गुजरात टाइटंस और रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु होंगे आमने सामने। और इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर। हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। दुपारचे 2:30 झाली आहेत। प्रसारित करत आहो नाद ब्रह्म कर्नाटक संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत TS अनंतरमन यांचं कर्नाटक शैलीतील गायन केदार कल्याणी आणि आनंद भैरवी। ताल आदिताल रूपक ताल आणि आदितालामध्ये निबद्ध आहे। रचना त्यागराजा यांची आहे। त्यांना हार्मोनियमची साथ S कृष्णन यांनी तर मृदंगमची साथ सतीश कृष्णमूर्ती यांनी केली आहे। ऐकूया तर TS अनंतरमन यांचं कर्नाटक शैलीतील गायन ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे।

0: नादब्रह्म कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण टी एस अनंतरमण यांचं कर्नाटक शैलीतील गायन ऐकलं, राग केदार कल्याणी आणि आनंद भैरवी. त्यांना हार्मोनियमची साथ एस कृष्णन यांनी, मृदंगमची साथ सतीश कृष्णमूर्ती यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. नादब्रह्म कर्नाटक संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
1: वाह,
2: पुरस्कार समारोह के लिए जयदीप जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 या वर्षाय का FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी तर नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते। कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाल्याचं सांगितलं। देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। कोकम सरबत सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले। ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं त्यांनी सांगितलं। अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला। नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी केली। केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशाचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले। छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली। क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला। अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले। या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली। नवे विक्रम रचणारे गुरिंदर वीर सिंग, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं। अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला। ही कामगिरी केलेल्या गुरिंदर वीर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करून त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला। भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली। या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं। तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं।
1: साथियों, अपनी हॉबी के लिए समय निकालना और लगातार कुछ नया सीखते रहना बहुत जरूरी है। मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं।
0: नमामी गंगे अभियानांतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी माहिती त्यांनी दिली। याच अनुषंगानं नदी आणि जलसंवर्धनासाठी देशभरात होत असलेल्या प्रयत्नांविषयी देखील त्यांनी सांगितलं। लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले। देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत। अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश या सामर्थ्याच्या बळावर पुढे वाटचाल करत असल्याचा आपला विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले। नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्यापासून शिकावं आणि शक्य झालं तर काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं। जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली। पाकिस्तान आणि चीन विषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते। 40 वर्षांपेक्षा दीर्घ कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करामध्ये

महत्वाच्या पदांवर काम केलं. ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक जटील अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारने दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते अहिल्यानगर इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समुदायाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चोंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली. मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर गेला. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातोय. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरु होईल. बंगळुरूनं पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला, तर गुजरातनं दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. दोन्ही संघांनी केवळ एकदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. गेल्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकणारं बंगळुरू आपलं विजेतेपद कायम राखण्यासाठी उत्सुक असेल, तर गुजरातही दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल NS राजा सुब्रमणी, तर नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल

0: T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर सतत 558 किलोवॅट्सवर. आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. दुपारचे 3:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण.

0: 3:11 झाली आहेत, तर जाणून घेऊया हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. शहर आणि उपनगरामध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल आणि किमान तापमान पुढील 48 तासांमध्ये पस्तीस अंशापर्यंत राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. दुपारचे 3:12 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम नभोनाट्य. शीर्षक निरो. लेखक भाल महाबळ.
1: आकाशवाणी मुंबई प्रसारित करत आहोत नभोनाट्य निरोप. लेखक भा ल महाबळ. सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर.

0: गीताबाई, गीताबाई मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.
1: साहेब मलाही तुमच्याशी बोलायचंय, मी माझी तयारी पूर्ण केली.
0: गीताबाई तुम्ही माझ्या पत्नी आहात, तुम्ही मला साहेब कशासाठी म्हणता?
1: साहेब तुम्ही एकेकाळी मला गीता म्हणत होतात, अलीकडे तुम्ही मला गीताबाई म्हणता.
0: मी गीताबाई म्हणालो म्हणून तुम्ही मला साहेब म्हणालात?
1: नाही साहेब, मी साहेब म्हणाले कारण तुमच्यात आणि माझ्यात आता खूप अंतर पडले. मुलंही तुमचा उल्लेख तुमच्या माघारी बाबा असं न करता साहेब असंच करतात.
0: ठीक आहे गीताबाई, स्पष्ट आणि थोडक्यात बोलायचं तर आपल्या दोघांचं नवरा बायको असं जगणं कोरड आणि वरवरच झालंय.
1: साहेब मी तुमच्याहून थोडक्यात आणि स्पष्ट बोलू का? मी तुम्हाला घटस्फोट द्यायला तयार आहे.
0: काय?
1: सर्वस्वी अनुरूप अशा सुलभा प्रधान या तरुण सहकारी प्राध्यापिकेशी तुम्हाला विवाह करायचा आहे. मी मध्ये येणार नाही साहेब.
0: गीताबाई या अवघड प्रश्नावर विस्तारानं बोलायची माझी तयारी आहे, पण मी एक स्पष्ट करतो, माझी तुमच्याविषयी कसलीही तक्रार नाही.
1: तुम्ही असं म्हणाला साहेब मला खूप खूप बरं वाटलं. तुम्ही प्रथमपासूनच प्रामाणिक आणि न्यायी आहात.
0: आपण दोघांनी आयुष्याला सामान्य परिस्थितीत आरंभ केला, पण गेल्या 14 वर्षात मी फार फार पुढे गेलो आहे.
1: साहेब तुम्ही पुढे गेलात, मी मात्र आहे तिथंच राहिले. लग्नाच्या वेळी तुम्ही पोस्टातील कारकून होतात, आज तुम्ही प्राचार्य आहात. चाळीतील एका खोलीतून तुम्ही प्राचार्यांच्या बंगल्यात आलात. तुमच्या बरोबर पत्नी म्हणून मीही मुलांसह आले, एवढंच.
0: गीताबाई माझ्या सध्याच्या जीवनक्रमात मला सुलभा प्रधानची जोड निकडीची वाटते. सुलभाचा बौद्धिक सहवास ही माझी गरज झालेली आहे. विवाह न करता असा सहवास मिळवायचा तर लोकनिंदा ओढवून घेणं होईल.
1: साहेब तुम्ही प्रामाणिक आणि न्यायी आहात, तुम्ही सुलभाबाईंना न्यायच देणार. तुमच्यासारख्या बुद्धिमान व्यक्तीला साथ देण्यासाठी सुलभा प्रधानच हवी. साहेब मी फक्त मॅट्रिक आहे, तुम्ही डॉक्टरेट आहात.
0: गीताबाई मला बुद्धिमान म्हणू नका, मी बुद्धीनं 4 चौघांइतपतच आहे, पण मी प्रचंड परिश्रम करणार आहे. सतत न थकता कष्ट उपसण्याची शक्ती माझ्याजवळ आहे.
1: साहेब तुम्ही खरंच प्रामाणिक आहात, पण असाधारण बुद्धीचे नाही याची जाण तुम्हाला आहे तर.
0: गीताबाई मी एकेकाळी रामचंद्र मार्तंड करवीर अशा गद्य नावाचा पोस्टातला कारकून होतो. पाचलगांच्या चाळीत मी एक खोली घेऊन राहत होतो, मी हे विसरलेलो नाही आहे.
1: त्या चाळीत मंगसुळीकर हे मध्यमवर्गीय कुटुंब राहत होत. मंगसुळीकरांच्या 4 मुलींपैकी सगळ्यात धाकटी, अगदी रूपानं सामान्य मुलगी म्हणजे मी, गीता मंगसुळीकर. मी हे विसरले नाही.
0: बाई तुम्ही बुद्धीनं तीक्ष्ण होतात, तुम्ही मॅट्रिकला जिल्ह्यात पहिल्या आला होता.
1: हा बुद्धीचा मुलीला काय उपयोग, लग्नाच्या बाजारात रूप महत्वाचं. ते माझ्याजवळ नव्हतं, माझ्या वडिलांच्याकडे पैसाही नव्हता.
0: गीताबाई तुमच्या वडिलांनी त्यावेळी मला हे सार स्पष्ट केलं होतं. मी तुम्हाला नेहमी पाहत असे, तुम्ही स्वभावानं सरळ स्पष्ट आणि थेट होतात. मला या जगात कोणीही नव्हतं. आई वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या चुलत मामानं ओझं समजून माझा सांभाळ केला. मी मॅट्रिक झालो, पोस्टात चिकटलो, मामांनी माझा आधार काढून घेतला. मग मी चाळीत जिन्याखालच्या अरुंद आणि कमी उंचीच्या खोलीत राहायला आलो.
1: साहेब मी रूपानं अतिसामान्य असूनही तुम्ही माझ्याशी लग्न केलं, ते तुमच्या गरिबीमुळं, एकाकीपणामुळं. तुम्हाला मुलगी द्यायला कोणी तयार नव्हतं, माझं लग्न होत नव्हतं, माझ्या वडिलांनी तुम्हाला घरजवळी करून घेतलं.
0: गीताबाई तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि तुमच्या पायगुणामुळे मला वैभव मिळालं.
1: साहेब मला खोटं श्रेय नकोय, माझा पायगुण असता तर माझ्या वडिलांना वैभव मिळालं नसतं का? दिवसा पोस्टाची नोकरी आणि संध्याकाळचं कॉलेज ही दुहेरी कसरत तुम्ही वर्षानुवर्ष केलीत. तुम्ही बी ए झालात, एम ए झालात, कष्ट तुम्ही केलेत साहेब, यश तुमचं आहे.
0: गीताबाई त्या काळात तुम्ही माझ्या बरोबर होता.
1: साहेब मी बरोबर होते यात विशेष काय केलं, तुम्ही पोस्टातील कारकून राहिला असता तरीही मी बरोबर राहिले असते. एका कारकुनाकरता स्वयंपाक करणं, घर सांभाळणं आणि एका प्राचार्यांचा स्वयंपाक करणं यात काहीही वेगळेपणा नाहीये.
0: त्या काळात आपल्याला 2 मुलं झाली, त्या मुलांचं तुम्ही केलं, माझ्या तुटपुंज्या पगारात तुम्ही घर चालवलं, मला अभ्यासाकरता उसंत दिली.
1: खरंच साहेब, मी आज काहीही विशेष केलेलं नाहीये. पोस्टातील तुमचे मित्र संध्याकाळी पत्ते खेळायचे, पण तुम्ही मात्र संध्याकाळच्या कॉलेजात जायचं. नोकरी करून शिकण्याच्या तुमच्या जिद्दीवर मी स्वतःला ओवाळून टाकलं होतं. मला शिक्षणाचं प्रेम होतं साहेब.
0: गीताबाई, मग तुम्ही का शिकला नाहीत?
1: साहेब, माझा नवरा पोस्टात कारकून होता, माझे म्हातारे आई वडील होते, मला दोन मुलं होती. मला शिकायला सवड कोण देईल? सवड पुरुषाला मिळते, संसारी स्त्रीला नसते.
0: खरं आहे ते.
1: पण साहेब, सर्वच पुरुष कष्ट करत नाहीत, तुम्ही केलेत. कष्ट करण्याच्या तुमच्या याच गुणावर तुमचे प्राध्यापक मोदी बेहद्द खुश झाले.
0: मोदी सरांनी मला त्यांच्या हाताखाली डॉक्टरेट करण्याची संधी दिली.
1: साहेब, तुमची डॉक्टरेटची 6 वर्ष म्हणजे परिश्रमांचा डोंगर होता. रात्री 3-3 वाजेपर्यंत तुम्ही काम करत होतात, तुमची पोस्टातली नोकरी चालूच होती.
0: मोदी सरांचे माझ्यावरचे उपकार आणि विश्वास मी कधीही विसरणार नाही.
1: डॉक्टर मोदी हे अर्थशास्त्राचे पुस्तकी पंडित नव्हते, ते व्यवहारी विद्वान होते. कितीतरी मोठमोठ्या कंपन्यांचे ते आर्थिक सल्लागार होते. भारत सरकारच्या नियोजन मंडळाचे ते उपाध्यक्ष होते.
0: गीताबाई, माझ्या मोदी सरांचं महत्व तुम्हाला एवढ्या तपशिलात माहीत होतं? मला कल्पना नव्हती.
1: अर्थशास्त्र हा विषय मला माहीत नाही साहेब. पण साहेब, तुमच्या मोदी सरांचा मोठेपणा मला समजला होता. तुम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं आणि तुमचं सोनं झालं. नवलमल धीरजमल शैक्षणिक ट्रस्टतर्फे नवं कॉमर्स कॉलेज निघालं. केवळ मोदी सरांनी तुमचं नाव सुचवलं म्हणूनच साहेब.
0: गीताबाई, खरंय, मी प्राचार्य झालो याचं एकमेव कारण मोदी सर. मोदी सरांच्या शब्दाला फार महत्व होतं त्यावेळी.
1: साहेब, मोदी सरांना श्रेय आहेच, पण त्यांची निवड योग्य होती हे तुम्ही सिद्ध केलं. तुम्ही कॉलेजची कीर्ती वाढवलीत.
0: गीताबाई, तुम्ही आणि मोदी सर यांच्यामुळे मी घडलो.
1: साहेब, सुलभा प्रधानलाही श्रेय दिलं पाहिजे. सुलभा ही हुशार प्राध्यापिका तुमच्या जीवनात आली, तिच्यामुळे तुमच्या संशोधनाच्या कामाला आकार आला, कामाला विस्तार मिळाला.
0: गीताबाई, सुलभाचा मला मोह पडला ते केवळ तिच्या सौंदर्यामुळे आणि तारुण्यामुळे नाही, हे मला स्पष्ट करायचं आहे.
1: साहेब, तुम्ही केवळ हा शब्द वापरलात. अर्थशास्त्र हा तुम्हा दोघातील समान बंध होता, हे तर खरंच आहे. त्याचबरोबर सौंदर्याविरुद्ध माझी कुरूपता हा विचारही तुमच्या मनात होता.
0: गीताबाई, मी चुकलो हे कबूल करतो.
1: साहेब, तुम्ही सामान्य पुरुषाप्रमाणे वागलात. एक ख्यात कीर्त संपन्न प्राचार्य आणि सुलभाई तरुण सुंदर स्वप्नाळू प्राध्यापिका संशोधनाच्या आणि अध्यापनाच्या निमित्तानं सतत एकत्र येत राहिलात. जे घडायचं तेच घडलं. मी तुम्हा दोघांनाही दोष देत नाही साहेब.
0: गीताबाई, माझ्या संशोधनात सुलभाचा सिंहाचा वाटा आहे.
1: साहेब, दुष्काळाचे रडगाणे, साखर कारखान्यातील मुंगळे, सहकारातील स्वाहाकार, वस्त्र निर्मितीतील दुःशासन, हे तुमचे गाजलेले शोध निबंध मी समजत नसतानाही नजरे काढून घातलेत. आपला नवरा किती मोठा आहे हे पाहण्यास स्त्रीला खरंच आनंद मिळतो. तुमचे अर्थशास्त्रावरचे ग्रंथ मी पाहिलेत. प्रस्तावनात तुम्ही माझी सहकारी प्राध्यापिका सुलभा प्रधान हिनं दिलेल्या योगदानाबद्दल मी तिचे आभार मानतो, हे प्रेमपूर्वक नमूद केले. प्रेमपूर्वक हा तुमचा शब्द वरवरचा नव्हता साहेब.
0: गीताबाई, जे घडलंय ते तुमच्या डोळ्यासमोरच घडलंय.
1: हा हा साहेब, माझ्या डोळ्यासमोर घडलं नाही, डोळ्या आड घडलंय. मात्र जे घडत होतं ते मला न पाहता समजत होतं. घडतंय ते अटळ आहे हेही माझ्या ध्यानी येऊन चुकलं होतं.
0: पण गीताबाई, कॉलेजच्या ग्रंथालयात सुलभा आणि मी रात्री उशिरापर्यंत काम करायचो. चर्चा सत्रात भाग घेण्यासाठी आमचा एकत्र दौरा व्हायचा. सुलभा माझ्यात गुंतली, मीही तिच्यात गुंतलो. सुलभाशी विवाह करून आमच्या सहवासाला प्रतिष्ठा देणं हे मला माझं कर्तव्य वाटतंय. यात मी तुमच्यावर अन्याय करतो आहे ही बोच माझ्या मनात आहे.
1: आज न उद्या तुम्ही मला घटस्फोटाविषयी विचारणार हे मी ओळखलं होतं.
0: मी काहीही न बोलता
1: बोलायला कशाला हवं? तुम्ही माझे उरला नाही सुलभाचे झालात हे मला सहज समजलं. दुपारी आणि रात्री तुम्ही जेवणाकरता पूर्वी घरी येत होतात. अलीकडं तुम्ही सुलभाच्या डब्यात जेवू लागलात. तुम्ही सफारी घालू लागलात. तुमच्या मनगटावरचं जुनं घड्याळ बदललं. तुमच्या गळ्यातील ओम अक्षराचा ताईत गेला तिथं सोन्याची साखळी आली. डोळ्यावरची चष्म्याची प्लॅस्टिकची फ्रेम गेली तिथं सोन्याच्या काडीची शोभिवंत फ्रेम आली. तुमच्या रुमालाचं पोत बदललं, रुमालाला सुगंध विलगला.
0: गीताबाई, गीताबाई, तुमचं निरीक्षण आर पार आहे. माझ्यातील हे सारे बदल सुलभानं केले.
1: साहेब, लग्न पत्रिकेवरचं तुमचं नाव रामचंद्र मार्तंड करवीर असं होत. प्राचार्यांच्या बंगल्यावरही तशीच पाठी होती. पण एके दिवशी प्राचार्य श्रीराम करवीर या सुटसुटीत नावाच्या पाट्या सर्वत्र लागल्या गेल्या. तुमची लिहिण्याची जुनी स्टेशनरी गेली. श्रीराम करवीर ह्या नावाची नवीन लेखन सामग्री आली.
0: मी बदललो हे खरं आहे. सुलभा सांगेल तसं आपण करावं असं मला आतून वाटू लागलं.
1: माझा नवरा रामचंद्र मार्तंड करवीर हा पाहता पाहता सुलभाचा श्रीराम करवीर झाला. तुम्ही रविवारी सणावारी मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी कॉलेजातच राहू लागलात. तुमच्या ऑफिसातून साहेबांचे निरोप येऊ लागले. साहेब विद्यापीठाच्या सभेकरता चर्चा सत्राकरता जाणार आहेत. साहेबांची कपड्यांची बॅग हवीये असे फक्त निरोप यायला लागले. मुलांचे बाबा हरवले. हळूहळू मी आणि मुलंही तुमचा उल्लेख साहेब असाच करू लागलो. मुलं तुम्हाला साहेब म्हणू लागली. हा बदल तुमच्या ध्यानीही आला नाही साहेब.
0: ओ माय गॉड, नाही नाही, खरंच ध्यानी नाही आला
1: साहेब. तेव्हाच मी ठरवलं की मला माझी पत्नीची जागा सोडली पाहिजे. प्राचार्यांचा पगार माझ्याकडे शिपायामार्फत नियमितपणे यायचा. पण त्या पैशावर माझा हक्क आहे असं मला वाटेना. मी मनाचा निर्धार केला आणि याबाबत स्पष्टपणे सुलभाशी बोलले.
0: काय गीताबाई, तुम्ही सुलभाशी आपणहून बोललात?
1: हो साहेब. तुम्ही घटस्फोट मागेपर्यंत थांबा कशाला. मीच तो तुम्हाला देणार आहे. मी लोचटपणानं तुम्हाला चिकटून राहू इच्छित नाही. मी सुलभाशी हे सगळं बोलले साहेब.
0: गीताबाई, गीताबाई, तुम्ही मला स्वेच्छेनं घटस्फोट द्यायला तयार आहात?
1: मी हेच तर काल सुलभाला सांगून आले.
0: काय?
1: सुलभा प्रधानी समंजस आहे हे मला त्या चर्चेत जाणवलं. पण साहेब, माझी एक विनंती आहे.
0: विनंती? कोणती विनंती? मला मान्य आहे ती
1: साहेब. तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे झालात. तुम्ही शर्यतीत खूप खूप पुढे गेलात. मी फक्त तुमची शर्यत जवळून पाहिली. तुमच्या पळण्यात मी अडथळे आणले नाही एवढीच माझी कर्तबगारी. तुमच्या वैभवावर यशावर माझा हक्क नाही साहेब.
0: असं का म्हणता गीताबाई? तुम्ही माझ्या पत्नी आहात.
1: साहेब, मी प्राचार्य श्रीराम यांची पत्नी नाही, मात्र मी रामचंद्र मार्तंड करवीर या कारकुनाची पत्नी जरूर आहे. तुमच्या पोस्टातील पगारावर माझा हक्क आहे. तुम्ही पोस्टातच राहिला असता तर तुम्हाला जो पोस्टाचा पगार मिळाला असता तेवढे पैसे तुम्ही मला द्यावे, माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी.
0: गीताबाई, गीताबाई, तुमची विनंती पूर्ण वाजवी न्यायाची नवे उदारपणाची आहे. मी पोस्टात राहिलो असतो तर मला आज जो पगार मिळाला असता तो तर मी तुम्हाला देईनच. पण भविष्यात मला पोस्टाच्या पगारात जी वाढ मिळाली असती ती तुमचा हक्क समजून तुमच्यापर्यंत पोहोचवेन. या पलीकडे तुम्हाला आणखी पैशाची गरज लागली तर संकोच करू नका.
1: साहेब, माझा हक्क मी विनंतीच्या स्वरूपात मागते. जास्तीचे पैसे मी मागणार नाही. जास्तीचे पैसे परक्याकडे मागताना मला संकोचच वाटेल.
0: गीताबाई, तुम्ही बाणेदार अभिमानी आहात, तुमचा हा स्वभाव मला माहित आहे.
1: साहेब, तुम्ही न्यायी आणि प्रामाणिक आहात. तुमच्या या गुणांचा मला अभिमान आहे. साहेब, माझी आणखी एक विनंती आहे.
0: बोला.
1: मला दर महिन्याला पैशासाठी आश्रिताप्रमाणे तुमच्याकडे यायला लावू नका. तुमच्या पोस्टातील पगारा इतका महिना व्याज येईल एवढी रक्कम मुदत ठेव म्हणून माझ्या नावावर ठेवावी. आज तुमच्याकडे एवढे पैसे नसतीलही, जमेल तसे ठेवा. पण दर महिन्याला मला आणि माझ्या मुलांना फेरी मारायला लावू नका. पाचलकांच्या चाळीतील माझ्या आई वडिलांच्या जागेत मी मानानं जगेन साहेब.
0: गीताबाई, मला हे मान्य आहे. तुमच्या समजूतदारपणापुढं मी पार उघडा पडलो आहे.

0: साहेब, आणखी एक शेवटची विनंती करू का?
1: गीताबाई, तुमची एक एक विनंती म्हणजे चापकाचा फटकारा आहे. थूक मी केली आहे, मला फटकारे सोसलेच पाहिजेत. बोला
0: साहेब. समजा आज ना उद्या तुम्हाला माझी गरज लागली भासली तर तुम्ही मला परत बोलवायचं नाही कोणत्याही परिस्थितीत नाही.
1: ही विनंती आहे की अट आहे?
0: अट समजा, पण ही अट मी घालते आहे ते तुमचा अपमान होऊ नये म्हणून.
1: माझा अपमान? नाही गीताबाई, मला समजलं नाही.
0: साहेब, तुमच्या संसारात मला स्थान नाही हे गेल्या 2 वर्षात मला चांगलंच समजलं. ज्या घरात मला किंमत नाही त्या घरात मी पुन्हा येणार नाही, कदापि येणार नाही. तुम्ही विनंती करायला याल मी नाही म्हणेन, तुमचा अपमान होईल. तुमचा दुसऱ्या कोणी अपमान केलेला मी सहन करू शकणार नाही. माझ्या हातून तर तो होता कामा नाहीच.
1: गीताबाई, घटस्फोटाबाबत तुमच्याशी कसं बोलावं हे मला समजतच नव्हतं.
0: साहेब, हा विषय अर्थशास्त्रा एवढा घन थोडाच आहे.
1: होय, विषय अवघड नव्हता, अडचणीचा होता, तो तुम्ही सोपा केलात.
0: साहेब, आपलं आणि माझं झालेलं बोलणं हे मी पक्कं आणि अखेरचं समजू ना.
1: हो,
0: माझी विनंती माझ्या अटी तुम्हाला मान्य आहेत ना? मी काही वावगं हक्क नसलेलं मागितलंय का?
1: गीताबाई, तुमचं सर्व बोलणं मागणं न्यायाचं होतं, मला सगळं मान्य आहे. माझ्याकडूनच खरं तर तुमच्यावरती अन्याय झालाय.
0: बरे साहेब, मी आधीच सामानाची बांधाबांध केली होती.
1: काय?
0: निम्म सामान आणि मुलं जुन्या चाळीत केव्हाच पोचलीत.
1: काय म्हणतेस?
0: तुमच्या न्यायीपणावर माझा पूर्ण विश्वास होता. माझं सगळं बोलणं तुम्ही मान्य कराल याचीही मला खात्री होती.

0: गीताबाई, जाण्यापूर्वी मुलं मला भेटली असती तर फार बरं झालं असतं.
1: साहेब, मुलांना मी मुद्दामच पुढं पाठवलं. त्यांच्यासमोर मला एवढ्या स्पष्टपणे बोलता आलं नसतं. मी नकळत काही वावगं बोलले असेन तर मला माफ करा.
0: नाही,
1: मी तुमचा निरोप घेते. निरोप घेण्यापूर्वी सुलभाप्रधानचं पत्र मी तुम्हाला देते.
0: सुलभाचं पत्र? अरे, ती काल रात्री माझ्याबरोबर ग्रंथालयामध्ये होती. ती मला पत्राबद्दल काहीच बोलली नाही.
1: सुलभाने हे पत्र मला काल दुपारी दिलं. तिची इच्छा होती की मी हे पत्र तुम्हाला वाचून दाखवावं आणि नंतर ते तुम्हाला द्यावं.
0: तू मला वाचून दाखवावंस असं काय आहे त्या पत्रात?
1: साहेब, त्या पत्रात काय आहे मला खरंच माहीत नाही. मी काल दुपारी सुलभाशी सविस्तरपणे बोलले. मी घटस्फोट द्यायला तयार आहे हेही तिच्याजवळ स्पष्ट केलं.
0: बर,
1: मी तुमच्याशी आज काय काय बोलणार आहे हेही तिला सांगितलं.
0: मग सुलभा काय म्हणाली?
1: सुलभा म्हणाली, गीताबाई थोडा वेळ थांबा, मी साहेबांना देण्यासाठी तुमच्याजवळ बंद पत्र देते. उद्या तुम्ही बंगला सोडण्यापूर्वी ते पत्र साहेबांना वाचून दाखवा आणि मग त्यांना द्या.
0: वाचा वाचा.
1: पत्र वाचू साहेब?
0: वाचा.
1: ऐका, सुलभानं लिहिलंय. प्रिय श्रीराम, आपल्या पत्नी गीताबाई मला भेटल्या. आपण कोण होतात, किती गरिबीतून आपण वर आलात हे त्याने अभिमानानं सांगितलं. कष्ट आणि परिश्रमाचं सातत्य या जोरावर आपण कुठल्या कुठे पोहोचलात?
2: आपण कुठच्या कुठे पोहोचलात? आपण ज्या उंचीवर पोहोचला आहात त्या उंचीवर तुमच्या बरोबर राहणं गीताबाईंना अवघड झालंय. त्यांना भोवळ येते. तुम्हाला साथ द्यायला मी आज सर्वथैव योग्य आहे याची गीताबाईंना खात्री पटली आहे. तुमच्या भरजरी जीवनाला ठिगळ्यासारखं चिकटून राहण्याची त्यांची इच्छा नाही आहे. गीताबाई मला म्हणाल्या, सुलभाताई, हा हिंदुस्थान देश आळशी बडबड्या ऐषारामी लोकांचा देश आहे. या देशात जो कोणी श्रम करेल तो वर जाईल, जो कष्टेल तो फुलेल फळेल. प्राचार्य करवीर हे श्रमांचे पुजारी आहेत, खामाचे वेडे आहेत, त्यामुळे ते वरवर जाणारच. त्यांचं वर जाणं कुणीही रोखू शकणार नाही. सुलभाताई, तुमचे डॉक्टर श्रीराम असे आणखी वर गेले आणि त्यांना साथ द्यायला तुमच्याहून अधिक योग्य स्त्री पुढे आली. तिची साथ संगत तुमच्या डॉक्टर श्रीरामांना हवीशी वाटली तर तुम्ही काय कराल? सुलभाताई, तुम्ही तुमच्या डॉक्टर श्रीरामांना मुंगळ्यासारखं चिकटून राहाल की त्यांना मोकळं कराल? सुलभाताई, मी करवीरांच्या आयुष्यातून बाहेर पडणार आहे. मी त्यांना मागण्यापूर्वी घटस्फोट देणार आहे. माझी जागा मी तुमच्यासाठी स्वेच्छेनं खाली करणार आहे. आता हे स्थान तुमचं, डॉक्टर श्रीराम तुमचे. पण सुलभाताई, एक सांगते, तुमचे डॉक्टर श्रीराम अधिक मोठे होणारच होणार. तुमची स्थिती माझ्याप्रमाणे होण्याची शक्यता आहे. त्यावेळी जर त्यांच्या आयुष्यातून बाहेर पडण्याची पाळी तुमच्यावर आली तर परमेश्वरानं मी जे सोसते आहे ते सोसण्याचं धैर्य तुम्हाला द्यावं. श्रीराम, तुमच्या पत्नी गीताबाई माझ्याशी असं सविस्तर बोलल्या. तुमच्या पत्नीचं गीताबाईंचं धैर्य कठोर तर्कवाद माझ्याकडे नाही. मी तुमची भक्त आहे श्रीराम, माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे. पण मी गीताबाई नाही, मी दुबळी आहे. तुमची पत्नी झाल्यावर तुमच्यापासून मी दूर होऊ शकणार नाही. गीताबाईंचं व्यावहारिक शहाणपण, धैर्य आणि स्वाभिमान माझ्याजवळ नाही. मी आत्ताच तुमच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करू शकेन. तो करतानाही मला विलक्षण यातना होतील. मात्र मी तुमच्या सहवासात एकदा पत्नी म्हणून आले तर मी तुम्हाला पुन्हा सोडणार नाही.
1: मी नोकरीचा राजीनामा ऑफिसात ठेवलाय. मी तुमचा निरोप घेते. तुमची सुलभा प्रधान. साहेब, हे पत्र घ्या, मी निघते.
0: गीता.
1: साहेब, मला गीताबाई म्हणा, गीता म्हणू नका. यापुढे तुमची आणि माझी

0: मी चुकून कुठेही गाठ पडली तरी तेव्हाही मला गीताबाईच म्हणा.
1: गीताबाई, मी गोंधळलोय. सुलभा अशी मला न सांगता जाईल असं मला वाटलंच नव्हतं.
0: सुलभाताई असा काही निर्णय घेतील याची मलाही कल्पना नव्हती. त्यांनी माझं म्हणणं खूप शांतपणे समंजसपणे ऐकून घेतलं. पण त्या असा काही निर्णय घेतील असं.
1: गीताबाई, सुलभाचा हा निर्णय ऐकल्यावर तर.
0: साहेब, सुलभा नाही. आता तू तरी थांब. तुला आता जाण्याचं कारण नाही अशी विनंती तुम्ही मला करू नका. मी ती मान्य करणार नाही.
1: पण
0: साहेब, तुमच्या संसारात पत्नी म्हणून मला स्थान नाही हे स्पष्ट झालंय. आम्ही बायका आमच्या माणसाकरता तडजोड करतो, माघार घेतो, प्रसंगी कमीपणा घेऊन आमच्या माणसाचे पायही धरतो. पण साहेब, तुम्ही माझ्यापासून दूर गेलात. तुम्ही माझे नाही साहेब.
1: गीता, अगं पण मी एकटा पडेन. आता मला कोणीच उरलेलं नाही. मला माझं घरही राहिलेलं नाही.
0: साहेब, मला तुमच्याविषयी सहानुभूती वाटते. साहेब, तुम्ही खूप खूप उंच उंच उडालात. पण उंच गेल्यावर जमिनीशी असलेलं नातं तोडण्याचा गैरव्यवहार तुम्ही केलात. उंच उडणाऱ्यानं एकाकी पडण्याचा धोका पत्करायला हवा साहेब. निघते मी साहेब, तुमचा निरोप घेते.
1: गीता

आत्ताच आपण निरोप हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते भाल महावळ. यातील सहभागी कलाकार प्राचार्य करवीर, श्रीकांत लागू, गीता, मंदा देसाई, सुलभा, उमा दीक्षित आणि सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर.

उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं मंगेश पडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. दुपारचे 3:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो संस्कृत कार्यक्रम संस्कृतवाणी.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या संस्कृतवाणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक महान संस्कृत पंडित, विचारवंत, धर्मशास्त्रज्ञ आणि मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक होते. आजच्या संस्कृतवाणी कार्यक्रमात डॉ सरोजा भाटे यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. शीर्षक आहे स्मरण तर्कतीर्थांचे.
1: गेल्या शतकाच्या पूर्वार्धातला महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास हा वैचारिक घुसळणीचा इतिहास आहे. एकीकडे पारतंत्र्यामुळे आलेली हतबलता, त्यामुळे होणारी घुसमट आणि दुसरीकडे धार्मिक सामाजिक परंपरांमधल्या काचणाऱ्या रूढीमुळे समाजात पसरलेली अस्वस्थता यांच्यामुळे निर्माण झालेल्या या घुसळणीमधून नव्या क्रांतिकारक विचारांचं नवनीत काढणाऱ्या विचारवंतांपैकी एक होते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. त्यांच्या लोकोत्तर कार्याचं हे स्मरण. साधारणपणे 100 वर्षांपूर्वी कृष्णाकाठच्या वाई या शहरात प्राज्ञ पाठशाळा मंडळ या संस्थेत केवलानंद सरस्वती या प्राच्यविद्यापंडितांनी भारतीय विद्यांच्या अध्यापनाला सुरुवात केली. या पाठशाळेत दाखल झालेल्या लक्ष्मण जोशी या विद्यार्थ्यानं वेद, वेदांत, व्याकरण, मीमांसा इत्यादी विद्यांचं पांगत अध्ययन केलं. नंतर विनोबांच्याकडे जाऊन इंग्रजीचे धडे घेतले आणि त्यानंतर काही काळ वाराणसीमधल्या विख्यात शास्त्री पंडितांकडून न्यायशास्त्र आत्मसात करून कलकत्त्याच्या संस्कृत महाविद्यालयाची तर्कतीर्थ ही पदवी संपादन केली. तेव्हापासून पुढे आयुष्यभर तर्कतीर्थ हीच त्यांची ओळख बनली. इतकंच नव्हे तर ती त्यांच्या जीवितकार्याचं व्यवच्छेदक लक्षण बनली. ज्यावेळी इतर पाठशाळांमध्ये वेदपठण आणि घटपटांची खटपट चालू होती त्यावेळी प्राज्ञ पाठशाळेमधले विद्यार्थी राष्ट्रसेवेचे आणि सामाजिक क्रांतीचे धडे गिरवत होते. गुरु केवलानंद सरस्वती यांच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनाखाली तर्कतीर्थांनी पाठशाळेतून अंधश्रद्धा निर्मूलनाची तुतारी फुंकली. धार्मिक परंपरेच्या खत पाण्यावर पोचलेली सामाजिक विषमता त्यांना अस्वस्थ करू लागली. दीर्घ व्यासंगानं आपल्या भारतीय ज्ञानपरंपरेची पाळमुळं त्यांच्या हाती लागली होती. तितक्याच दीर्घ व्यासंगानं आत्मसात केलेल्या तर्कशास्त्राच्या कसोटीवर हाती लागलेलं ज्ञान घासून त्यांनी त्याचं यथार्थ स्वरूप समजून घेतलं आणि अशा यथार्थ स्वरूपात जाणलेल्या शास्त्रांचं शस्त्र हाती घेऊन ते सामाजिक विषमतेविरुद्धच्या लढ्यात उतरले. आपल्या गुरूंबरोबर अनेक शास्त्रार्थ सभांमध्ये आपलं मत निर्भीडपणे मांडून ते पटवण्याचा त्यांनी कसोशीनं प्रयत्न केला. एकदा शेकडोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या एका सनातन पंडितांच्या भर सभेत वेद

महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीच्या दरम्यान धर्मशास्त्राच्या आधारे अस्पृश्य कुणाला म्हणायचं हे समजून घेण्यासाठी तर्कतीर्थांना बोलवून घेतलं. तेव्हा तर्कतीर्थांनी आज ज्यांना अस्पृश्य म्हणता येईल अशी जातच अस्तित्वात नाही असं ठामपणे सांगून अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला शास्त्राधार दिला. आंतरजातीय विवाह ही आज तितकीशी गंभीर समस्या नाही, पण 100 वर्षांपूर्वी ती फारच गंभीर होती. अशावेळी महात्मा गांधींचे चिरंजीव आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांची कन्या यांच्या आंतरजातीय विवाहाचं पौरोहित्य करून तर्कतीर्थांनी एका नव्या सामाजिक चळवळीचा श्रीगणेशा केला. नुकतीच गुजरातमधल्या सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराची 75 साजरी झाली. या जीर्णोद्धाराच्या इतिहासातल्या फारशा प्रसिद्धी न मिळालेल्या परंतु अतिशय महत्वाच्या अशा ऐतिहासिक घटनेचे शिल्पकार आहेत तर्कतीर्थ आणि त्यांचे गुरु केवलानंद सरस्वती. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करायचा निर्णय घेतला. त्यावेळी गांधीजींनी त्यांना हे मंदिर हरिजनांसाठी खुलं करायची सूचना दिली. ती कळल्यावर त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या धर्मकार्यावर सगळ्या सनातन वैदिकांनी बहिष्कार टाकला. मग राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तर्कतीर्थांना या कामासाठी विचारणा केली. तर्कतीर्थांनी आपले गुरु आणि काही वैदिकांच्या समवेत सोमनाथला जाऊन विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली. आपल्याला मिळालेल्या दक्षिणेतला फक्त 1 रुपया स्वीकारून उरलेली रक्कम त्यांनी देणगी दिली. अशा तऱ्हेनं परंपरा आणि नवता यांची सांगड घालत, परंपरेला आधुनिकाशी जोडून घेत तर्कतीर्थ धर्मसुधारणेच्या द्वारा सामाजिक परिवर्तनाच्या वाटेवरचा प्रवास आयुष्यभर चालत राहिले. त्यांचे गुरु त्यांच्या या कार्यात त्यांचे प्रेरणास्रोत होते, त्यांचं त्यांना अनुमोदन होतं, ही बाबही आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याकाळी परंपरावादी कर्मठांचा बालेकिल्ला असलेल्या वाई शहरात कर्मवीर शिंदे यांनी आयोजित केलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेतही तर्कतीर्थांनी भाग घेतला. इतकंच नव्हे तर सगळ्यांच्या भोजनाची सोय केली. त्याही पुढे जाऊन त्यांनी दलितांसाठी एक वसतिगृह सुरू केलं आणि त्यावेळीही त्यांना वाईकर सनातनी पंडितांचा रोष ओढवून घ्यावा लागला होता. काही काळ तर्कतीर्थांनी सक्रिय राजकारणातही भाग घेतला. विशेषत गांधीजींचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी अनेक सभांमधून भाषणं दिली. परंतु शेवटी आपला पिंड बुद्धिनिष्ठ सत्यशोधकाचा आहे हे ओळखून त्यांनी एका क्षणी चालून आलेली सत्ता आणि सत्य यातून सत्याची निवड केली आणि आपलं परिवर्तन आणि प्रबोधनाचं काम चालू ठेवलं. त्यांच्या या कार्याचा गौरव करताना मार्क्सवादी विचारवंत आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्यांचा उल्लेख भारतीय प्रबोधनाचे प्रतिनिधी असा केलेला आहे. तर्कतीर्थ हे खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते. जसा कर्मयोग हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठळक पैलू आहे, तसाच दुसरा पैलू म्हणजे लेखन. 93 वर्षांच्या दीर्घ आयुष्यात त्यांनी अफाट लेखन केलं. हे सगळंच लेखन त्यांच्या चौफेर वाचनाची आणि सखोल चिंतनाची साक्ष देतं. पारंपरिक विद्यांच्या अध्ययनाबरोबरच त्यांनी विनोबांच्या मार्गदर्शनाखाली मिल, गिबन आणि शेक्सपियर यांचंही वाचन केलं. अलीकडेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं त्यांचं समग्र वाङ्मय 18

खंडात प्रकाशित केलं आहे. प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत प्राध्यापक सुनील कुमार लवटे यांनी या खंडांचं संपादन केलं आहे आणि या खंडामध्ये तर्कतीर्थांचं जे काही वाङ्मय सामावलेलं आहे ते सुमारे 10,000 पानांचं आहे असाही उल्लेख त्यांनी त्यांच्या मुलाखतीत केला आहे. या खंडांवरून एक नजर फिरवली तरी तर्कतीर्थांच्या बहुमुखी प्रज्ञेचा प्रत्यय येतो. तर्कतीर्थांनी संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून लेखन केलं. वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी शुद्धी सर्वस्वम या संस्कृत लघुनिबंधानं त्यांची लेखन कारकीर्द सुरू केली. त्यांच्या इतर संस्कृत लेखनापैकी त्यांनी बरंच संस्कृतमधूनही लेखन केलं, पण त्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या त्यांनी संस्कृतमधून केलेल्या अनुवादाचा विशेष उल्लेख करायला हवा. डॉक्टर मंगलदेव शास्त्री या विद्वानाच्या मदतीनं हा अनुवाद राष्ट्रपतींच्या सूचनेवरून त्यांनी केला आणि 2-1 वर्षात हे जटील काम पूर्ण करून त्याची प्रत वाईच्या मुद्रणालयात छापून शासनाच्या हवाली केली. महात्मा ज्योतिबा फुले यांचं ज्योतिनिबंध या नावाचं चरित्र, जडवाद अर्थात अनिश्वरवाद असं एक निबंध आणि आनंद मीमांसा असं आणखीन एक निबंध, यांसारखे आणखीनही काही उद्बोधक निबंध आणि हिंदू धर्माची समीक्षा यांसारखे अतिशय अभ्यासपूर्ण आणि चिंतनपर असे ग्रंथही त्यांनी लिहिले. वैदिक संस्कृतीचा विकास या शीर्षकाच्या त्यांच्या व्याख्यानांच्या संग्रहामध्ये वेदकालीन तसंच वेदोत्तरकालीन भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंची त्यांनी केलेली मीमांसा त्यांच्या प्रदीर्घ व्यासंगाची आणि मूलगामी चिकित्सेची साक्ष देते. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, मराठी भाषेतल्या साहित्याला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. वैदिक संस्कृतीचा मूलाधार आध्यात्मिक चिंतन असून विश्व संस्कृतीचं पोषण करण्याचं सामर्थ्य या संस्कृतीमध्ये आहे असा विचार मांडून या संस्कृतीच्या बलस्थानांची तसंच उणीवांचीही परखड चिकित्सा या ग्रंथामध्ये केलेली आढळते. या ग्रंथाचा विद्वानांनी खूप गौरव केला आणि या ग्रंथाचे पुढे हिंदी, इंग्रजी आणि आता अलीकडे ओडिया भाषेमध्ये सुद्धा अनुवाद झालेले आहेत. आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा आणि रससिद्धांत या शीर्षकाचंही एक पुस्तक तर्कतीर्थांनी लिहिलं, तोही व्याख्यानांचा संग्रहच आहे. त्यांनी त्यामध्ये मराठी साहित्याच्या समीक्षेची समीक्षा केली आणि भारतीय सौंदर्यशास्त्रामधल्या रससिद्धांतांचं सविस्तर विवेचन केलं. मराठी साहित्याची समीक्षा संस्कृत साहित्यशास्त्रामधल्या रससिद्धांताच्या आधारे करताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे असा एक इशाराही त्यांनी या समीक्षेमध्ये दिलेला आहे. तर्कतीर्थांनी साहित्य संमेलनं, ग्रंथ प्रकाशन, सत्कार समारंभ अशा वेगवेगळ्या व्यासपीठांवर भाषणं दिली, तीही अतिशय अभ्यासपूर्ण आहेत आणि त्यांचाही समावेश त्यांच्या समग्र वाङ्मयाचे जे खंड प्रकाशित झालेले आहेत त्यामध्ये केलेला आहे. त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्र, पुस्तकांच्या प्रस्तावना आणि पत्र यामध्ये सुद्धा त्यांच्या सखोल ज्ञानोपासनेचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. या सगळ्यांचं संकलन त्या साहित्यांच्या खंडामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. अखिल मराठी साहित्याला ललामभूत ठरेल असं त्यांचं महत्वाचं कार्य म्हणजे मराठी विश्वकोशाची रचना. मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध करण्याच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं मराठी विश्वकोश तयार करायचं ठरवलं. 1962 या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाली. जवळजवळ 30 वर्षांहून अधिक काळ प्रधान संपादक म्हणून काम करतानाच तर्कतीर्थांनी विश्वकोशासाठी जवळजवळ 160 नोंदी लिहिल्या. त्यांनी ह्या ज्या नोंदी लिहिल्या त्यामध्ये वेदांपासून वेब पर्यंत आणि अब्राकाडब्रापासून आदिशक्तीपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती लिखाण केलेलं आहे. या सगळ्या नोंदींवरून सुद्धा एक नजर जर फिरवली तर त्यांच्या प्रज्ञेच्या अनिर्बंध संचाराची कल्पना येते. एखाद्या विषयावरची
सर्वंकष

0: आणि आशय घन अशी नोंद मोजक्या आणि नेमक्या शब्दात अचूक कशी लिहावी याचा वस्तुपाठ म्हणजे या नोंदी. विश्वकोशातल्या लेखनाच्या निमित्तानं त्यांनी अनेक नवे पारिभाषिक शब्द मराठीला दिले. मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध व्हावी हा विश्वकोश निर्मितीच्या मागचा एक प्रधान उद्देश असावा असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे आणि त्यादृष्टीनं त्यांनी स्वतःही खूप प्रयत्न केले. आणखी एका आगळ्या वेगळ्या कोशाच्या निर्मितीचं श्रेय तर्कतीर्थांकडे जातं, तो म्हणजे धर्मकोश. प्राज्ञपाठशाळा मंडळात केवलानंद सरस्वतींनी जवळजवळ 100 वर्षांपूर्वी या कोशाची पायाभरणी केल्यानंतर तर्कतीर्थांनी त्याच्या प्रधान संपादकपदाची धुरा सांभाळली आणि या कोशाचे 25 खंड संपादित करून प्रकाशित केले. आतापर्यंत या कोशाचं अर्धाधिक काम संपलंय आणि तो अजूनही चालूच आहे. या कोशासाठी सुमारे 250 ग्रंथातून धर्मविषयक वचनांचा संग्रह करून त्या वचनांची कालक्रमानुसार मांडणी करण्यात येते. हिंदू धर्मामध्ये देशकाल परिस्थितीनुसार परिवर्तन झालं आहे या विचारावरती आधारित या कोशाची संकल्पना असून या कोशाच्या निमित्तानं भारताच्या संदर्भात धर्म या शब्दाची व्याप्ती विशाल असून त्यामध्ये राजनीती कायदा यासारख्या विषयांचाही समावेश होतो हे तर्कतीर्थांनी पहिल्यांदाच दाखवून दिलंय. त्यांच्या जीवन कार्यातल्या काही प्रमुख घटनांचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा आहे. एक तत्वचिंतक, व्यासंगी विद्वान, ज्ञानयोगी आणि धर्मसुधारणेच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा घडवून आणणारे प्रबोधनाचे पायिक कर्मयोगी ही त्यांची आपल्याला आतापर्यंत झालेली ओळख खरंतर अपुरी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखीन खोलवर जाऊन वेध घेतला तर त्यांचे अनेक वेगवेगळे पैलू हाती लागतात. एक विद्वान त्यांना आधुनिक सनातनी म्हणतात. परंपरा आणि परिवर्तन, जडवाद आणि आत्मवाद, श्रद्धा आणि चिकित्सा, शास्त्र कर्कशता आणि काव्य कोमलता अशी अनेक द्वंद्व असे अनेक विरोधाभास त्यांच्या ठाई नांदत होते. नवमानवतावाद हे त्यांच्या जीवित कार्याचं अधिष्ठान होतं. असं एक लोकोत्तर व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेलं हे महाराष्ट्राचं खरोखर भाग्य आहे.
1: श्रोते हो, आताच आपण स्मरण तर्कतीर्थांचे डॉ सरोजा भाटे यांचं भाषण ऐकलत. आता आपण यानंतर ऋग्वेदातील शांती मंत्र ऐकणार आहोत. स्वर आहे वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांचा.

श्रोत्याहो, आताच आपण ऋग्वेदातील शांती मंत्र ऐकलात. स्वर होता वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांचा. याचबरोबर श्रोत्याहो, संस्कृतवाणी हा कार्यक्रम आम्ही इथंच समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं वंशिका पोवार यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम संस्कृत वाणी. हा कार्यक्रम आपण ऐकला ते या यार मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
1: वाह,
2: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 या वर्षाय का FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी

लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही.

संध्याकाळचे 4:05 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतवहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अनुसुया साखरीकर अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज जन्मदिवस. श्रोते हो, उमा भेंडे यांनी 3 दशकं अनेक चित्रपटांमधून दत्ता माने, माधव शिंदे, मधुकर पाठक, राजदत्त, वसंतराव जोगळेकर, कमलाकर तोरणे, दत्ता केशव अशा नामवंत दिग्दर्शकांबरोबर तसंच चंद्रकांत, सूर्यकांत, अरुण सरनाईक, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, रमेश देव, राजा गोसावी अशा त्यावेळच्या सर्व प्रमुख नायकांबरोबर अनेक अविस्मरणीय भूमिका केल्या. ऐकूया आम्ही जातो आमच्या गावा चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं जगदीश

श्रोते हो, उमा भेंडे यांनी काही पौराणिक चित्रपट, काही तेलुगू तमिळ चित्रपट केले, तरी खऱ्या अर्थानं त्या रमल्या त्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये. कार्यक्रमात यानंतर भालू या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगल स्वरातलं विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत.

गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात यानंतर गणानं घुंगरू हरवलं या चित्रपटातलं बकुल पंडित आणि राणी वर्मा यांच्या युगल स्वरातलं राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेमुडकर यांचं गीत.

0: बकुळ पंडित आणि राणी वर्मा यांच्या युगल स्वरातलं गणानं घुंगरू हरवलं चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आजच्या गीतबहार या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री अनुसूया साखरीकर अर्थात उमा भेंडे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं ऐकली. संध्याकाळचे 4:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो मालिका विशेष.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका प्रसारित करत आहोत भोहाडा आणि आदिवासी लोककथा. आज ऐकूया भाग 9 लग्नगीत आणि उखाणे. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगी.
2: श्रोते हो नमस्कार आणि दिनेश तुलाही नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो. कांचन तुलाही नमस्कार. कांचन आदिवासींचा भोहाडा आणि त्यांच्या लोककलांचं निरीक्षण

0: या ध्वनिमुद्रणाच्या निमित्ताने करत असताना आपल्याला त्यांची एकूण जी जीवनशैली आहे, जीवन पद्धती आहे, त्यांचा दिनक्रम कशा प्रकारे असतो याची सुद्धा झलक बघायला मिळाली अनायसे, नाही का?
1: बरोबर. ते कोणकोणती कामं करतात, कोणकोणत्या वेळा ती करतात, ती कशी कशी करतात. मगाशी पाहिलंस तू घरासमोर लाल मातीचं चिखल घेऊन अंगण चोपण्याचं काम चालवतो. या मुरुभाटी गावामध्ये आपण जेव्हा आलो तेव्हा शेतामध्ये भाताची कापणी होऊन त्या भाताची मळणी झालेली आणि ते जे मळलेलं भात आहे ते त्यातला कोंडा काढून टाकायचं काम सुरू होतं. फार सुंदर दृश्य होतं,
2: शिस्तबद्ध पद्धतीने हे काम
1: अगदी.
0: आणि एकूण यांच्या ज्या म्हणजे सामाजिक जडणघडण आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघ, त्याच्यामध्ये सण उत्सव आहेत किंवा त्यांच्या परंपरा आहेत की पिढ्यान पिढ्यांपासून त्या त्यांनी जपलेल्या आहेत, त्याचं महत्व याच्यामध्ये खूप मोठं आहे.
1: आणि त्यांची दैवत, त्यांच्या पूजाविधी किंवा आपण त्यांना म्हणू की त्यासाठी त्यांनी केलेली भक्ती, हे सगळं काही वेगळं आणि विशेष आहे.
0: आणि आणखी एक खूप महत्वाचं तू विसरलेस कांचन, लग्नविधी.
1: अरे हो, की त्याचा संस्कार समाज मनावर होतो आणि प्रत्येक जण या लग्नविधीमध्ये अतिशय समरसून असा भाग घेत असतो. कदाचित दुसऱ्या तिसऱ्याच्या नाही पण आपल्या आप्तस्वकीयांच्या विवाहामध्ये तोच भाग या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळतो.
0: म्हणजे कुठे लग्न विघ्न आहे का, चल जाऊया आपण.
1: आता तर नाही आहे ते, पण इथे जर असेल लग्न तर मला नक्की यायला आवडेल या लग्नाच्या कार्यक्रमात.
0: याचं कारण कांचन तुला सांगतो की तू जे म्हणालीस ना की फक्त आपलं लग्न असेल, म्हणजे हा शहरातला एक भाग झाला की आपल्या लग्नाच्या त्या विधीमध्ये आपण समरस होतो, पण आदिवासी मंडळींमध्ये संपूर्ण गाव त्याच्यामध्ये सहभागी झालेलं असतं. आणि कांचन, लग्न म्हटल्यानंतर त्या लग्नामध्ये साग्र संगीत आपण ज्याला म्हणतो की नाही, त्याच्यामध्ये संगीत हा खूप महत्वाचा भाग आहे.
1: अगदी,
0: म्हणजे लग्नाच्या संदर्भातली वेगवेगळी गाणी या आदिवासींची जी आहेत,
1: म्हणजे ते अगदी कांडण दळण करण्यापासूनची गाणी ओव्या इथल्या स्त्रिया गातात. हळद लावणं आहे किंवा देवदर्शनासाठी मारुतीला जाणं आहे किंवा गावाला पाचारण करणं आहे, हे सगळं मी लक्ष्मण भांगरे यांच्याशी बोलताना ऐकलं. बरं का, पण आता या गावामधल्या महिला जमलेल्या आहेत, आपण आता त्या सगळ्यांची ओळख करून घेऊया. इथे सगळ्या बसल्यात, मला तुमचं नाव सांगाल.
3: मंजुळा राऊत, नर्मदा महाले.
4: राधाबाई नारायण गोतरणे.
5: तुळसाबाई गोविंद गोतरणे.
6: गंगूबाई करवारे.
7: राधाबाई लक्ष्मण गोतरणे.
8: सगुणाबाई राऊत.
9: सोमाबाई जिहिराम डोकफोडे.
10: पार्वती धवळ भये.
0: चला ताई, आता आपण तुमच्याकडून कांडणाच्या ओव्या ऐकूया.

0: पार्वताबाई, तुम्ही आता ह्या ज्या ओव्या म्हटल्या ना, तर ते लग्नघराच्या ठिकाणी ती म्हणायची आहेत गाणी की एरबी पण म्हणतात?
1: लग्न कार्य निघत थोड्यात बोलतो.
0: हा, लग्न कार्यात तुम्ही हे म्हणता, पण एरवी जे मुसळनी कांडायचं काम आहे, भात कांडता, पोहे बनवता, है ना, तर त्यावेळेला काही अशी गाणी तुम्ही म्हणत
1: नाही? नाही, असं नाही कधी होत.
0: हा,
1: फक्त लग्न घाता असं करत.
0: बरं, लग्नाच्या वेळेला ही कांडण दळण हे सगळं काही होत असतं.
2: बरोबर.
0: आपण जात्यावरच्या ओव्या सुद्धा, गंगूबाई येतात का जात्यावरच्या ओव्या? हा, म्हणा बरं.

0: या ओव्यांच्या विशिष्ट लयीमध्ये काम करत असताना मला असं वाटतं कष्ट जे होत असतात आपल्याला ते हलके करणं हा सुद्धा एक उद्देश आहे का त्याच्यामध्ये?
1: नक्कीच आहे, नक्कीच. कारण त्यामध्ये आपण गुंगून जातो. बघ, पूर्वीच्या काळी जात्यावर दळण घालून स्त्रिया ज्या ओव्या रचत असत तर ते त्यांच्या मनातलं दुःख असे, सुख असे, सांसारिक प्रपंचातल्या अडचणी असत, विषय कोणताही असेल जो त्यांच्या आवडीचा, त्यांच्या निकटचा, त्यांच्या जवळचा असा असायचा, आणि तो त्या दळणाच्या त्याची सुद्धा एक लय आहे, ध्वनी आहे, सूर आहे, आणि त्या सुरामध्ये स्वतःचा सूर मिळवून जेव्हा गायलं जायचं तेव्हा ते श्रम नक्कीच तिथे कमी होत असत. आणि आजही तोच अनुभव या स्त्रिया सुद्धा आपल्याला देतात.

0: तुमचं नाव काय सांगितलं तुम्ही?
1: गंगूबाई तरवारे.
0: हा, तुमचं नाव सांगा.
2: विमल सीताराम राऊत.
0: हा विमलताई, तुम्ही मला एक सांगा की आता ही जी ह्यांनी ओव्या गायल्या तर त्याच्यामध्ये काहीतरी कथानक आहे. ती जी सासूर वाशिण आहे ती सगळं सांगते की ती पाणी आणायला जाणार आहे, ती धान कुटते आहे, तिला हे सगळं काही करावं लागतंय. याविषयी तुम्ही काही सांगा की हे काय आहे.
2: ते म्हणजे असं लग्नात हे गाणं म्हणतात ते म्हणजे कथेवरूनच गाणं म्हणतात. असं गाण्यामध्ये तो ती बाई पाण्याला जाते, मग तिला आडवा मुश्या फिर येतो, मग तिच्या डोक्यावरती माठ चुंबळ पाहून तो खाली पडतो, मग ती त्याला उठवते
3: मग तो तिचा भरतार होतो ना. मग ती काय सांगते का लग्न आता जोडा माझा जन्म जाऊ दे, मला राज बा बसून खाऊन दे. ही तर गोष्ट बरोबर ना.
0: म्हणजे ही सुद्धा दिनेश पहा एक गमतीशीर गोष्ट आहे की हा जो एक नर्म शृंगार आहे की कुठेतरी
3: आपला भरतार जर आहे हा, कधी आपला भरतार हारल्यावर आपला सगळा उतरतना, मग त्या अर्थी पहा माझा लग्नाचा जोडा आहे, त्या अर्थी मला जन्मपर्यंत टिकून देस, माला राहते बसून खाऊन दे. ही तर बरोबर प्रश्न ना. मग काय सांगायचं आता?
0: नाही, बरोबर सांगितलं तुम्ही. पण मी जे म्हणत होते हे की दुपारच्या वेळेला किंवा मुसाफिर समोर येतो आणि चुंबळ आणि घागर हे दोन्ही तिच्या डोक्यावरून खाली पडतं किंवा ती ते उचलून पुन्हा ठेवते, हे सगळं काही कुठेतरी सांकेतिक आहे.
4: सांकेतिक आहे आणि एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करणार आहे सगळं जे गाणं आपण ऐकलं. आणखीन कुठली कुठली गाणी आहेत अशी?
5: आता ये फटुकर फटुकर ते आहेत ना.
4: काय ते कशासाठी आहे फटुकर फटुकर? कशासाठी?
5: ते लग्नातच.
4: पण केव्हा गातात? लग्नामध्ये केव्हा गायलं जातं? जसं आता हे हळदीचं तुम्ही सांगितलं
5: ना, हे आता होळीचं येतील ना, होळीचा महिना येईल
4: बर,
5: मग ती होळी सरली ना काय मग लग्न करायचं, तयारी झाली ना काय मग
4: तयारी झाल्यावर लग्नाची तयारी झाल्यानंतर ही गाणी म्हणतात. म्हणा ना, मग हे गाणं म्हणून दाखवा. हा
5: मजा केळी

0: लहान लहान
1: ही लहान लहान गाणी जी असतात यांना काय म्हणता तुम्ही?
2: फटुक्र.
1: फटुक्र फटुक्र म्हणजे लहान लहान गाणी. पण ही सगळी लग्नाच्या वेळेसच गायली जातात.
2: लग्नाची वेळ.
1: बरं
3: बायानो, तुम्ही जी गाणी गाताय ना ती इतकी विलक्षण मोहक आहेत, खूप आवडताय आम्हाला. आणि आणखीन एखादं गाणं म्हणून दाखवा ना.

0: कंचन तू ऐकतेस का
1: काय
0: काय या बायकांचे आवाज आहेत
1: काय या बायकांचे आवाज आहेत
0: म्हणजे अगं एका सुरात अगदी सलगपणे आणि असा टिपेला आपण म्हणतो ना स्वर असा लावून
1: पहिल्यांदा जेव्हा मी ऐकलं ना तर माझ्या अंगावर असा काटा चालला
0: अक्षरशः अक्षरशः
1: शहरले मी एकदम
0: आणि तासन तास हे गायन त्यांचं चालू असतं हे विशेष
1: खुल्या आणि खड्या आवाजात या बायका गातात त्याचा त्यांना असं कुठलाही अभिनिवेश नाहीये जो आपण एखादं गाणं जर म्हणायचं असेल आता मला जर तू म्हणालास की एक गाणं म्हण तर मी मग मी खूप विचार करेन
0: मग मी म्हणेन की राहू दे राहू दे राहू दे
1: पण या ज्या स्त्रिया आहेत ना त्या अतिशय मोकळ्या गळ्यांनी गातात आणि तेच त्यांचं त्यांच्या गायनाचं वैशिष्ट्य आहे की त्या आपल्या हृदयाला आकर्षून घेत आहेत
0: त्यांचा शब्दांशब्द आपल्याला ऐकू येतो म्हणजे कदाचित त्या शब्दाचा अर्थ प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही
1: बरोबर टिपलास कारण ही जी त्यांची भाषा आहे ही एक मिसळ भाषा आहे त्यामुळे त्यांच्या भाषेतले काही शब्द आपल्याला लक्षात येत नाहीत
0: मगाशी तू म्हणालीस कांचन की या लोकांमध्ये दिवसेंदिवस म्हणजे 4 ते 5 दिवस असा प्रदीर्घ लग्न सोहळा चालतो म्हणजे आता कदाचित ते कमी झालं असेल थोडस ती प्रथा पण त्यांच्या परंपरा मात्र आजही टिकून आहेत याच्यामध्ये संबळवाद्य आणि सनईवादन हा एक खूप महत्वाचा भाग
1: चाळा आणि सार मी आता एक शोधून काढलं की चाळा म्हणजे चाल आणि सार म्हणजे सूर आणि त्याच्यासोबत मग संबळ आहे ढोलकी आहे हे ज्याला आपण रिदम म्हणतो ते येतं
0: आणि विशेष म्हणजे हे चाळा मारुतीचा चाळा आहे किंवा गावदेवीचा चाळा आहे हे
1: वाजवल्या
0: राजाचा चाळा सुद्धा आहे हे वाजवल्यानंतर मगच हळद समारंभ या ठिकाणी पार पडतो
1: पार्वताबाई तुम्ही प्रत्यक्ष हळद ज्या वेळेला लागते त्यावेळचं गाणं आहे ना ते आम्हाला ऐकवणार आहात बरं का पण ते जरा नंतर कारण काय दिनेश की मला उत्सुकता आणखीन एका वेगळ्या गोष्टीची आहे
0: कोणत्या गोष्टीची
1: अरे ते संबळ आणि सनई आणि हे आपण आलो त्यावेळेला ते लोक तयारी करत होते वादनासाठी
0: त्यांनी आपलं स्वागत त्या संबळ वाद्यांनीच केलं तुला आठवत असेल तर तारपा होता संबळ होता आणि सगळी ती वाद्य त्यांचं संगीत यांनी त्यांनी स्वागत केलं आपलं आणि आताही ही मंडळी या ठिकाणी दिसत आहेत आपण त्यांच्याशी आधी बोलूया का
1: हो बोलूया आणि ऐकूया सुद्धा त्यांचं वादन

0: ही जशी लग्नाची गीतं आहेत ना, तसं मला असं वाटतं ते लग्नाची वाद्य आहेत.
1: हो,
0: लग्नासाठी काही विशेष ते काही वाजवतात का तेही
1: विचारूया.
2: नमस्कार भाऊ, तुमचं नाव काय?
3: पोपट किसन बोरसे.
2: हा पोपटी, मला असं सांगा की आता लग्न म्हटल्यानंतर वाजंत्री ही आलीच नाही का?
3: हो.
2: तर लग्नाच्या वेळेस तुम्ही जी वाजंत्री वाजवता ती कशी वाजवता, काही वेगळी वाजवता का?
3: मग ती नाचणाऱ्या जेव्हा आहे, आपण जेव्हा मिळेल बाया नाचतात लग्न लागल्यानंतर, मग त्यांचे जो आवडीचा चाळा राहिला त्यांनी सांगितलं आम्हाला हा चाळा पाहिजे, मग त्यांनी सांगितलं मग ते पद्धतीने आपण वाजवायचे.
2: नाही पण आता तुम्ही कार्यक्रमात जे वाजवता ते आणि लग्नामध्ये जे वाजवता त्याच्यामध्ये काही फरक असतो का?
3: हो, फरक राहतो. जे वेळेस अशी मंडळी जर बसली तेवढं आपण मग शास्त्रीय गाणं म्हणायचं.

0: एखादी गवळण म्हणायची, आणि ज्या वेळेस नाचायला आपली वरात निघते तेवढेच मग नाचायचं चाळायला लावायचं नाचून.
1: पण मग तुम्हाला अशी फरमाईश करतात का की आता हे गाणं वाजव?
0: हो सांगतात ना. जर त्यांना चांगलं नाचायचं म्हटलं तर मग डबल तेच गाणं लावायला लावतात ते.
1: असं आणि ही लग्नामध्ये जी तुम्ही वाजवता वाजंत्री, ही सुरुवात कधीपासून होते साधारण?
0: म्हणजे हळदीपासून सुरुवात होते.
1: म्हणजे आदल्या रात्रीपासून तुम्ही तिथे असता लग्नाच्या ठिकाणी ते लग्न लागेपर्यंत?
0: लग्न लागेपर्यंत.
1: त्यानंतर जी वरात निघते त्याच्यामध्ये पण?
0: वरात मग रात्रभर चालूच राहते आमच्याकडे.
1: म्हणजे 2 दिवसाची सुपारी थोडक्यात असते?
0: हा 2 दिवस.
1: आणि अशी किती लग्न एका सीझनला साधारण होतात?
0: एका सीझनला तरी 4-5 लाखा होत्या आमच्या.
1: आणि मग जेव्हा लग्नाचा सीझन नसतो त्यावेळेस?
0: ते मग वेळेस काहीच नाही, मग घरचा काम धंदा करायचा.
1: मग जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ असतो त्यावेळेस तुम्ही नवीन नवीन गाणी तयार करता का?
0: हो, म्हणजे असं मग संध्याकाळी बसलो ना मग आपल्याला एखादं गाणं चांगलं शिकायचं आहे मग गावातच बसून आणि वाजवायचं, मग ते प्रॅक्टिस करून ठेवायची, दुसऱ्या दिवस मग पोरांना नाचायला लावायचा त्याच्यावर. जमतं का बुवा आपल्यातून? त्याच्यात जमतं का पावलात? आणि ते जमलं का मग एकूण ठिकाणी सोपारी असली लग्नाची तिकडे जायचं आणि तेच गाणं म्हणायचं. म्हणजे चांगली प्रॅक्टिस होती.
1: आता वाजून दाखवा थोडंसं.
0: हो हा?

0: रंजन, खरंच हे वादन ऐकताना ना मला असं वाटायला लागलं की आपणही मस्तपैकी नाचावं या तालावरती.
1: कारण काय आहे की लग्न म्हणजे उत्साह, आनंद, आणि त्या आनंदात जर सहभागी व्हायचं असेल तर पाय थिरकणारच, नाचावंसं वाटायला लागणारच. आता या ठिकाणी लग्नविधी नाहीये कोणाचा, पण ती वाद्य, ती गाणी आपण ऐकतो आहोत, त्यामुळे तुला तसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे.
0: नाचू की नको?
1: नको रे. म्हणजे आपण यांना विचारू का मी, यांना नाचू दे का आणि तुम्ही वाजवता का म्हणून?
0: त्यापेक्षा त्यांना आपण त्या वाद्याविषयी विचारू.
1: वाद्याविषयी आपण तर विचारतोच आहोत. ते मग काहीतरी हळदीविषयी सांगत होते, ते आपण पुढे ऐकूया.
0: हा, कारण लग्नाच्या अगोदर जो हळदीचा समारंभ असतो तो सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. हा भाऊ, सांगा ना तुम्ही.
2: आता भाऊ, आपल्याला हळद लावायची आहे, मग परत वाजंत्री घेऊन गावात जायचं, मंदिरासमोर जायचं, मारुतीचा ताळा लावायचा, मग पूर्ण गावात हटकन द्यायचं, पंच लोक ने यायचा हळदीला, मग तिथं पंच वाजवत जायचं, आपण गावकरी मागून आपण पुढे वाजवत जायचं, ताळा वेगळा लावायचा.
0: लग्नामध्ये जसे विधी असतात त्याप्रमाणे ती तुम्ही चाल बदलता.
2: हा, चाल बदलत. गावकरी जर आपल्याला न्यायचं असलं मग त्यांची चाल लावायची, राजेची चाल लावायची.
0: त्याला तुम्ही काय म्हणता? चाळा.
2: हा, चाळा. राजेचा चाळा लावा.
0: हा, माझा कुठला तुम्ही वाजवताय चाळा? एक दोन वाजवून दाखवा छोटे छोटे. हा,

0: दिनेश, हे संबळ, सनई आणि हे सगळं वेगवेगळे त्यांचे चाळे ऐकताना, म्हणजे चाळा, आपण चाळे म्हटलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो. हा, तर चाल, चाली, वेगवेगळ्या चाली ऐकताना खरोखरच इथे एक विवाहाचं वातावरण निर्माण झालं आहे,
1: एक माहोलचा छा गया.
0: आणि ऐका नीट, जरा लक्ष देऊन ऐक.
1: काय सांगतेस तू?
0: मांडवाच्या दारी, मांडवाच्या दारी येऊन उभा आहे दिनेश.
1: थांब, म्हणजे तू काही उखाणा वगैरे घ्यायचा विचार की काय?
0: आता ऐक की. मांडवाच्या दारी येऊन उभा आहे दिनेश, हातात मायक्रोफोन घेऊन बोलणे छान छान हा याचा विशेष.
1: अरे वा, खूपच छान.
0: तर आपण इथे मांडवाच्या दारी असं म्हणून अशी सुरुवात करून बऱ्याच पुरुषांचे उखाणे ऐकले.
1: खूप मजा आली ते उखाणे ऐकताना, आणि मलाही उखाणा सुचला होता तेव्हा. तसा तुला आधी उखाणा सुचला आणि आता मला वाटतं त्या महिलांना तू उखाणे घ्यायला सांगणार आहेस. म्हणजे तू त्यांना प्रेरणा दिलीस थोडक्यात उखाणे घेण्याची. तर आपण आता ऐकूया त्यांचे उखाणे.
0: हो, आणि ते मला पुन्हा पुन्हा आठवतंय बघ, की एक एक त्यांचा उखाणा घेणं आणि ते थयथयाट करून ते नाचणं.
1: पण ह्या बायकांचे उखाणे मात्र अशा पद्धतीचे नाही आहेत, किंबहुना त्या थोड्याशा लाजत आहेत.
0: बघ, काही काही उखाणे ऐकवा.

0: आम्हाला
1: आकाश आहेत
2: किशन पाटील आहे भारताचे नकाश.
0: अरे वा वा वा वा. काडीमुडीचा केला घोडा त्यावर बसला कृष्णा येडा. वा वा. छान.
2: नैची वाळू चानेट चाळू उठा उठा कसिराम पाटला पुलगावरती गजीपाना खेळ.
0: बर.
2: काय एवढी नावाची भिषा मंगळ्या पाटील माझे खिशन.
0: मजा आली.
3: खूपच छान खूपच छान.
2: एवढाच ना. मांडवा दारी होती चूल चुलीवर होता खाता. मांडवा दारी होती चूल अजून पाटलाचे मुखावरती गुलाबाचा फुल.
4: सगळ्याच पान खडानन ह्या धवळ्या मावर हाड.
0: मग सांगला ना.
5: काही क्षणातच अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेला सुरुवात होत आहे.

नमस्कार श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची. ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर देखील आपल्याला ऐकता येतील. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेला आता सुरुवात होत आहे. संध्याकाळी ठीक 5 वाजता आपण ऐकू शकाल ठळक बातमीपत्र.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमामध्ये सांगितलं. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवांदर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, संध्याकाळच्या ठीक 5:02 झाली आहेत. नादब्रह्म कर्नाटक संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमात एस व्ही रामचंद्रन यांचं व्हायोलिन वादन, त्यांच्या व्हायोलिन वादनात रागम तानम पल्लवी आणि करहर प्रिया, त्यांना मृदंगमची साथ रोहित प्रसाद यांनी केली आहे. ऐकूया तर एस व्ही रामचंद्रन यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

ज्ञानब्रह्म कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण एस व्ही रामचंद्रन यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन आपण ऐकलं. त्यांना मृदंगमची साथ रोहित प्रसाद यांनी केली होती. ज्ञानब्रह्म कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम युववाणी.

0: मंडळी, आपण आपल्या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवर वेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा एका विषयावर जो सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे आणि सगळ्यांनाच भावणार आहे, आणि तो विषय म्हणजे लेटर्स टू आर यंगर सेल्स. आपल्या स्वतःला, आपल्या लहान रूपाला, म्हणजेच छोट्या वयातल्या तुम्हाला मला लिहिलेलं पत्र. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक माणूस सतत बदलत असतो. वय बदलतं, विचार बदलतात, स्वप्न बदलतात, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, आणि त्या सगळ्यात कुठेतरी आपणही बदलत जातो. पण या सगळ्या बदलांमध्ये एक व्यक्ती आपल्यासोबत कायम असते, ती म्हणजे आपलंच जुनं रूप. तो छोटा, निरागस, स्वप्नाळू, कधी घाबरलेला, कधी हट्टी, कधी खूप आनंदी तर कधी खूप एकटा असलेला आपला भूतकाळ. आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे स्वतःशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न. कल्पना करा, जर आजचे आपण आपल्या 10 वर्षापूर्वीच्या स्वतःला पत्र लिहू शकलो असतो तर त्या पत्रात आपण काय काय लिहिलं असतं, कोणत्या चुका टाळायला सांगितल्या असत्या, कोणती स्वप्न जपायला सांगितली असती, आणि कोणत्या भीतीपासून दूर राहायला सांगितलं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःवर प्रेम करायला आपण स्वतःला शिकवलं असतं का? लहानपणी आयुष्य खूप साधं वाटायचं, छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळायचा, पावसात भिजणं म्हणजे उत्साह वाटायचा, मित्रांसोबत खेळणं म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटायचं. त्यावेळी भविष्याची इतकी चिंता नव्हती, स्वतःची तुलना इतकी नव्हती, सोशल मीडियाचं दडपण नव्हतं आणि चेहऱ्यावर फिल्टर्सही नव्हते आणि मनावर इतक्या अपेक्षांचं ओझही नव्हतं. पण जसजसं वय वाढत गेलं तसतसं आयुष्याचं गणित बदलत गेलं. मार्क्स महत्वाचे वाटायला लागले, करिअर महत्वाचं वाटायला लागलं, लोक काय म्हणतील याचं दडपण यायला लागलं आणि अनेकदा स्वतःचा आवाज ऐकणं कमी झालं. मला वाटतं आज जर आपण आपल्या लहान रूपाला, लहान स्वतःला पत्र लिहिलं तर कदाचित सुरुवात अशी होईल, प्रिय लहानी, तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस, तुला प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाहीये. कारण आयुष्याचा एक मोठा भाग आपण स्वतःला सिद्ध करण्यात घालवतो, लोकांना दाखवण्यात घालवतो की आपण पुरेसे आहोत. पण खरं पाहिलं तर माणसाची किंमत ही फक्त त्याच्या यशाने ठरत नाही. लहानपणी आपण खूप स्वप्न पाहायचो, कोणाला गायक व्हायचं होतं, कोणाला लेखक, कोणाला क्रिकेटर, कोणाला शिक्षक, तर कोणाला वैज्ञानिक. पण मोठं होताना अनेक जण स्वप्न बदलतात, काही स्वप्न विसरतात तर काही स्वप्न परिस्थितीमुळे मागे पडतात. पण स्वप्न पाहणं चुकीचं नसतं, उलट स्वप्न नसलेलं आयुष्य अधिक रिकामी असतं. आज अनेकदा आपण स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादं अपयश आलं की स्वतःबद्दल वाईट वाटायला लागतं, एखादी परीक्षा चुकली की आयुष्य संपल्यासारखं वाटतं, एखादं नातं तुटलं की स्वतःची किंमत कमी वाटते. पण जर आपण आपल्या लहानग्या स्वतःला पत्र लिहत असतो तर आपण त्याला हेच सांगितलं असतं की तुझं आयुष्य हे एका अपयशाने ठरत नाही. आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष आहे, काही संघर्ष बाहेर दिसतात, काही दिसत नाहीत. अनेक जण आज मानसिक ताणातून जात आहेत, भविष्याची चिंता, करिअरचा दबाव, आर्थिक प्रश्न, नात्यांमधील गुंतागुंत, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, या सगळ्यांमध्ये मन थकतं. आणि अशा वेळी माणसाला स्वतःचीच सर्वात जास्त गरज असते. जर आपण आपल्या जुन्या स्वतःला भेटलो असतो तर कदाचित आपण त्याला सांगितलं असतं, लोक कायम तुझी साथ देतीलच असं नाही, काही लोक मध्येच निघूनही जातील, काही लोक तुला समजून घेणार नाहीत, पण त्यामुळे तू स्वतःला सोडू नकोस. कारण आयुष्यात स्वतःसोबतचं नातं टिकवणं खूप महत्वाचं असतं. आजच्या जगात प्रत्येक जण खूप व्यस्त आहे, पण या धावपळीत अनेक तरुण स्वतःच्या भावना समजून घ्यायला विसरतात. दुःख लपवलं जातं, भीती लपवली जाते, रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण समजलं जातं. पण भावना व्यक्त करणं ही कमजोरी नाहीच आहे, उलट ती माणूसपणाची खूण आहे. आपल्या लहानग्या स्वतःला आपण कदाचित हेही सांगितलं असतं की तुला प्रत्येकाला खुश ठेवण्याची गरज नाहीये. कारण मोठं होताना आपण अनेकदा स्वतःला हरवून बसतो, लोकांना आवडण्यासाठी आपण स्वतःला बदलतो, स्वतःच्या आवडी विसरतो, स्वतःच्या मर्यादा ओलांडतो, पण शेवटी थकवा येतो. काही वेळा आयुष्यामध्ये आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो. काही लोक आपल्या भावना समजून घेत नाहीत. काही लोक आपल्याला कमी लेखतात. पण याचा अर्थ असा नसतो की आपण चुकीचे आहोत. कल्पना करा, जर आपण आपल्या छोट्या स्वतःला मिठी मारू शकलो असतो तर कदाचित त्याला एवढंच सांगितलं असतं, तू ना जरा जास्त विचार करतेस, जास्तच काळजी करतेस. पण एक दिवस तुला कळेल की आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही कायमची नसते. मित्रांनो, स्वतःला लिहिलेल्या या पत्रात आपला मित्र कौस्तुभ गोसावी नेमकं काय म्हणतोय ते ऐकूया.
1: रसिक हो नमस्कार, मी कौस्तुभ शैलेश गोसावी. माझ्यातल्या छोट्या कौस्तुभसाठी पत्रलेखनाच्या माध्यमातून जागवलेली ही स्मृती. प्रिय कौस्तुभ, खर तर कौस्तुभ असं न म्हणता छोटा कौस्तुभ म्हणणं अधिक गमतीचं वाटेल. तू लहान असताना तुकारामांचे बोल आळवायचास. लहानपण देगा देवा, मुंगी साखरे सरवा. लहान वयातच तू लहानपण देवाकडे मागितलंस आणि स्वतःला बालवयापासूनच चिरतरुण ठेवलंस. कुटुंबातल्या 8 जणांसोबत तुझं बालपण व्यतीत झालं आणि तू त्यातला 9वा. किती अवखळ आणि अल्लड होतास तू. विविध प्रकारच्या टॉय कार्स घरभर चालवणारा तू आता हातात लेखणी घेऊन बसलेला असतोस. आणि आजच्या पत्राचा आटापिटाही त्यासाठीच. 22 वर्ष सरली तुझी. तुझे कोवळे आणि हळवे क्षण आजही लख भरलेत मनात. शाळेतल्या दिंडीमध्ये संत ज्ञानेश्वरांचा केलेला तुझा वेश आज वक्तृत्व स्पर्धेतल्या शब्दांमध्येही नाळ जपून आहे. ज्ञानेश्वरांच्या वेशातून शब्दांची नाळ जपली तर कधी तुकोबांच्या नृत्यातून तुळशी माळ. निसर्गाचं आणि तुझं एक आगळं समीकरण होतं त्यावेळेस. रात्री फेरफटका मारताना चंद्र आपल्या सोबत का येतो? गावी रेल्वेने जाताना गाडी बोगद्यात शिरली की तो बोगदा कसा तयार होतो? पृथ्वी फिरते मग आपण लोक का फिरत नाही? असे बाळभूत प्रश्न विचारणारा तू आज इतरांना स्पष्टीकरण देतोस. कौस्तू, तू लहान असताना शाळा शाळा खेळायचास. खोटं खोटं का होईना, पण समोर मुलं बसलीत आणि तू त्यांना शिकवायचास, त्यांना ओरडायचास. हातात काठी नाहीतर पट्टी घेऊन घरात शिक्षकाची दहशत गाजवायचास. आणि आज खऱ्या आयुष्यात तू तेच झालास. किती गमतीशीर विश्व होतं ते. आजोबांनी वाजवायला काढलेली पेटी पाहून पेटीवरचा भाता मारायला तू बसायचास. आजोबांनी रचनांमध्ये ओतप्रोत भरलेल्या संतांच्या मांदिवळीचा गंध तुलाही लागला आणि तूही कवितेला तुझ्या आयुष्यात स्वतःची जागा दिलीस. लहान वयापासूनच वक्तृत्वाची केलेली सुरुवात तू आजही वाहती ठेवतोयस हे बघून आनंद वाटतोय. लहानपणी कॅमेऱ्यावर काम करायचं म्हणून आसूसलेला तू आज कॅमेऱ्याचा सोबती झालास. खेळण्यातल्या माईक आता खेळण्यातला न राहता आयुष्याचाच भाग झाला. तू वाढलास, तू घडलास, पण बालपणाचा तू स्वतःच्याच मनावर कोरला गेलास. विठ्ठलाच्या गळ्यात कौस्तुभमणी आहे आणि तुझ्याही कवितेच्या शेवटी तेच टोपण नाव आहे. त्या मणीतला कौस्तुभ अभिजात होवो हाच आशावाद. मनःपूर्वक धन्यवाद.
0: मंडळी, आजच्या पिढीसमोर संधी खूप आहेत, पण त्याचबरोबर ताणही खूप आहे. सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य परिपूर्ण दिसतं, प्रत्येक जण आनंदी दिसतो आणि मग स्वतःचं आयुष्य अपूर्ण वाटायला लागतं. पण प्रत्येक स्क्रीनच्या मागे न सांगितलेल्या कथा असतात. आपल्या जुन्या स्वतःला एक गोष्ट आपण नक्की सांगितली पाहिजे की तुला इतरांशी तुलना करण्याची गरज नाहीये. कारण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळा असतो. काही लोक लवकर यशस्वी होतात, काहींना वेळ लागतो, पण उशिरा फुललेलं फूलही सुंदरच असतं. मोठं होताना आपण अनेकदा शांत होतो, आधीसारखं मनमोकळं हसणं कमी होतं, लहान गोष्टींमध्ये आनंद शोधणं कमी होतं आणि नकळत आपण जीवन जगण्याऐवजी फक्त निभावू लागतो. पण आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्यांचं नाव नाहीये. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, आठवणी आणि स्वतःला शोधण्याचा प्रवास. जर आपण आपल्या छोट्या वयातील स्वतःला पत्र लिहिलं असतं तर आपण त्याला हेही सांगितलं असतं की तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्यांना वेळ दे. कारण काही लोक कायमचे सोबती राहत नाहीत. वेळ निघून गेल्यावर अनेक गोष्टींची किंमत समजते. आज बऱ्याचदा आपण स्वतःवर प्रेम करायला विसरतो. सतत स्वतःमधल्या कमतरता शोधल्या जातात, टीका केली जाते, क्षमतांवर शंका घेतली जाते. पण स्वतःला स्वीकारणं ही खूप मोठी ताकद आहे. आपण आपल्या जुन्या स्वतःला कदाचित हेही सांगितलं असतं की लोकांचं मत सतत बदलत राहील, म्हणून स्वतःची किंमत ही लोकांच्या मतांवर ठरवू नकोस. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, काही नाती तुटतात, काही स्वप्न अपूर्ण राहतात, काही संधी निसटून जातात, पण प्रत्येक अपूर्णता माणसाला काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे आपण हे समजून घेणं खूप आवश्यक आहे की आयुष्याची स्पर्धा ही फक्त यश मिळवण्याची नाहीये, तर स्वतःला न हरवण्याची आहे. आपल्या लहानग्या स्वतःला आपण हेही सांगायला हवं की तू जेव्हा घाबरशील तेव्हा थांबू नकोस, कारण धाडस म्हणजे भीती नसणं नाही, धाडस म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. मित्रांनो, अनघा विचारे ह्या आपल्या मैत्रिणीला असंच स्वतःच्या लहान रूपाशी गप्पा मारायच्यात, पत्र लिहायचंय. तर ऐकूया अनघा तिच्या लहान रूपाला, म्हणजेच छोट्या अनघाला काय सांगते ते.
2: हॅलो एव्हरीबॉडी, माय नेम इज अनघा विचारे अँड टुडे आय एम गोइंग टू राईट अ लेटर टू माय यंगर सेल्फ. डिअर यंगर मी, आय स्टील रिमेंबर द लिटिल गर्ल हू स्टूड इन फ्रंट ऑफ द मिरर विथ बुक्स इन हर हँड्स प्रिटेंडिंग टू टीच एन इमॅजिनरी क्लासरूम. यू ऑलवेज न्यू व्हॉट युअर हार्ट वॉन्टेड. यू वॉन्टेड टू बिकम अ टीचर, नॉट बिकॉज इट वॉज इझी ऑर ग्लॅमरस, बट बिकॉज यू लव्हड द आयडिया ऑफ शेपिंग लाईव्स, शेअरिंग नॉलेज अँड बीइंग द काइंड ऑफ मेंटॉर एव्हरी चाइल्ड रिमेंबर्स फॉर एव्हर. But life is not as simple as your dreams. There were moments when people around you, especially your parents, believed another career would be better for you. They worried about your stability, respect, and the future. They wanted the best for you, even if it meant asking you to walk.

0: never felt complete to you. And hence you sat down and spoke to your parents about how dedicated you were to become a teacher. Many people told you that it's not your age to start from scratch and get an undergraduate degree. Many times you felt you didn't belong to a class with younger students. But you soon realized that it is never too late to pursue your dream. Now when you look back, you consider the age as an advantage. You were more matured and more experienced because of all the hardships you went through. Today, when you stand in a classroom, it is not just a job. It is a proof that your passion survives fear. It is proof that dreams delayed are not dreams denied. So thank you for not giving up on yourself. The journey was difficult, but every challenge shaped you into a stronger, kinder, and more determined person. And now every student you inspire is a reminder that the little dream you once carried in your heart was always worth fighting for. Thank you.
1: मित्रांनो, आयुष्यात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक जखमा, पण दोन्ही गोष्टी माणसाला घडवत असतात. प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक समजूतदार बनवत असतो. आपल्या जुन्या स्वतःला आपण कदाचित हेही सांगितलं असतं की प्रत्येक गोष्ट लगेच मिळणारी नाही, काही गोष्टींसाठी थांबावं लागतं, पण वाट पाहणं वाईट नाहीये, कारण संयम हा जीवनातील खूप मोठा गुण आहे. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते, पटकन यश, पटकन प्रसिद्धी, पटकन पैसा, पण खऱ्या गोष्टी या हळूहळू तयार होतात. मजबूत व्यक्तिमत्व हे एका दिवसात बनत नाही. काही वेळा आपण स्वतःलाच खूप कठोर शिक्षा देतो. एक लहान चूक झाली तरी स्वतःवर रागवतो, पण जर आपण आपल्या लहानग्या स्वतःशी बोलत असतो तर आपण त्याच्याशी इतक्या कठोरपणे बोललो असतो का? कदाचित नाही. मग स्वतःसोबत इतकं कठोर का वागायचं? अनेकदा आपल्याला भविष्याबद्दल भीती वाटते. मी योग्य करते का? मी यशस्वी होईन का? माझं आयुष्य कसं असेल? असे प्रश्न सतत मनात येतात. पण आयुष्याची सगळी उत्तरं एकाच वेळी मिळत नाहीत. आपल्या जुन्या स्वतःला आपण एक गोष्ट नक्की सांगितली पाहिजे. तुला प्रत्येक गोष्ट समजणं आवश्यक नाहीये. काही गोष्टी वेळेनुसार समजत असतात. कधी कधी आयुष्यात मागे वळून पाहणं आवश्यक असतं, कारण तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती बदललोय. जे प्रश्न एकेकाळी खूप मोठे वाटायचे ते आज इतके महत्वाचे वाटत नाहीत. आजच्या तरुणाईनं स्वतःसाठी वेळ काढणं खूप आवश्यक आहे. सतत धावत राहिल्यानं मन थकतं, म्हणून कधी कधी शांत बसणं, पुस्तक वाचणं, संगीत ऐकणं, मित्रांशी मनमोकळं बोलणं, या लहान लहान गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आपल्या छोट्या स्वतःला आपण हेही सांगितलं पाहिजे की तुला कायम मजबूत राहण्याची गरज नाहीये, कारण माणसं कधी कधी तुटतातही, आणि तुटणं म्हणजे संपणं नसतं. तेव्हा आपली मैत्रीण मधुरा लिमये स्वतःच्या लहान रूपाशी म्हणजेच छोट्या मधुराशी नेमक्या काय गप्पा मारतीये ते आता ऐकूया.
2: माझा प्रिय छोट्याशा मधुरासाठी आजच्या दिवसाचं, आजच्या क्षणाचं औचित्य साधून खास तुला थँक्यू असं म्हणायचंय. का माहितीये का? याच कारण असं की आपण लहानपणी ज्या छोट्या छोट्या कृती करतो, ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतो, जे छोटे छोटे विचार करतो, तेच विचार, त्याच कृती आणि त्याच गोष्टी भविष्यातली आपली प्रतिमा अधिक घट्ट बनवत असतात. त्यामुळेच आपलं लहानपणीचं रूप हे अगदी आपलं प्रतिबिंबच असतं, आणि आपलं प्रतिबिंब जितकं सुंदर तितकीच ती प्रतिमा त्याहून अधिक उत्कट आणि सुंदर होते. डिअर मधुरा, मी तुला प्रतिबिंबच म्हणेन माझं, कारण तू ज्या वेळेला लहान होतीस त्यावेळेला तुझ्या आजूबाजूला व्हिडिओ गेम्स, टीव्ही याचं प्रचंड आकर्षण तुझ्या वयाच्या इतर मुलांमध्ये होतं, पण तरीही तू तुझा वेळ रमवायचीस तो जास्तीत जास्त वाचनात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी वाचायचीस, रामायण महाभारतातल्या छोट्या छोट्या कथा वाचायचीस, कधी संस्कृतातले छोटी छोटी सुभाषित वाचायचीस, छोटे छोटे श्लोक वाचायचीस, स्तोत्र म्हणायचीस, मंदिरात जायचीस, आणि ह्याच सगळ्याचा कुठेतरी पाया हळूहळू तयार होत होता, पण हे तुला माहितीच नव्हतं. हा पाया इतका भक्कम झाला की आकाशात भविष्यात उंच झेप घेण्यासाठी हेच महत्वाचं ठरलं. आणि आज बघ, 23 वर्षानंतर MA संस्कृत ही डिग्री एका नामांकित महाविद्यालयातून तू प्राप्त केलीस. आणि इतकंच नाही तर कीर्तन, प्रवचन, निवेदन ह्या

0: क्षेत्रामध्ये सुद्धा नवोदित कलाकार म्हणून हळूहळू उदयाला येतेस. आणि म्हणूनच तुला आठवतंय का, तुझं एक स्वप्न होतं की आपला आवाज एकदा तरी आकाशवाणीवर ऐकू जायला हवा. टीव्ही किंवा इतर माध्यम ती आहेतच, पण आकाशवाणीची एक काहीतरी वेगळीच क्रेज, एक काहीतरी वेगळंच आकर्षण होतं. आणि ते स्वप्न सुद्धा आता पूर्ण झालंय. इतकंच नाही तर तुलाही असं वाटायचं की आपण मोठं झालो की संस्कृत शिकवावं, संस्कृतचे धडे इतरांना द्यावे, इतरांनाही छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या. क्रांतिकारकांच्या, क्रांतीवीरांच्या, शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजीराजांच्या गोष्टी सांगाव्यात आणि समाजाचं प्रबोधन करावं. आणि आज तेच स्वप्न तू हळूहळू पूर्ण सुद्धा करतेस कीर्तन, प्रवचन ह्या सगळ्याच्या माध्यमातून. लहानपणी तू ज्या ज्या गोष्टींचा विचार केला होतास त्या त्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू पूर्ण होत आहेत आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. एक सांगू का, हे सगळं जे काही झालंय किंवा जे होऊ शकलंय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच. त्यावेळेला जर तू वाचन केलं नसतंस, त्यावेळेला जर तू छोट्या छोट्या चांगल्या कृती केल्या नसत्यास, तर आज ही सक्षम आणि यशस्वी मधुरा घडू शकली नसती. ही तर फक्त सुरुवात आहे, कारण अजून वयाचे अनेक टप्पे अनुभवायचे, अनेक यशाची शिखर पादाक्रांत करायच्यात. आणि ह्या सगळ्याच श्रेय फक्त आणि फक्त तुला, म्हणजेच लहानग्या वर्जनला, अर्थात माझ्या प्रतिबिंबालाच जात. त्यामुळे तुझ्या या सगळ्या पायाभरणीसाठी आणि मनातून ठेवलेल्या प्रचंड जिद्दीसाठी, महत्वाकांक्षेसाठी तुला खूप खूप थँक्यू.
1: मित्रांनो, आयुष्यामध्ये अनेकदा आपण चुकीच्या दिशेने जातो. काही निर्णय चुकतात, काही लोक चुकीचे ठरतात. पण चुका करणं म्हणजे वाईट माणूस असणं नाही, चुका म्हणजे शिकण्याचा भाग. त्यामुळे जर आपण आपल्या लहानग्या स्वतःला पत्र लिहिलं तर कदाचित शेवटी एवढंच लिहिलं असतं की तू जशी आहेस तशीच पुरेशी आहेस, स्वतःवर प्रेम कर, स्वतःला माफ कर आणि आयुष्याला खूप घाबरू नकोस. कारण जरी काही दिवस कठीण असले तरी पुढे खूप सुंदर क्षण तुझी वाट पाहतायत. मंडळी, आजचा हा कार्यक्रम हा फक्त भूतकाळ आठवण्यासाठी नाहीये, हा कार्यक्रम स्वतःकडे पुन्हा प्रेमाने पाहण्यासाठी आहे, स्वतःशी शांतपणे बोलण्यासाठी आहे आणि स्वतःला पुन्हा एकदा स्वीकारण्यासाठी आहे. आपल्या जीवनात अनेक वेळा आपण इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःला समजून घेणं विसरतो. जेव्हा माणूस स्वतःला समजून घ्यायला शिकतो ना, तेव्हा त्याचं आयुष्य बदलायला लागतं. त्यामुळे शेवटी इतकंच म्हणेन की आयुष्य परिपूर्ण नसतं, प्रत्येकाला संघर्ष असतो, प्रत्येकाला काही जखमाही असतात, पण त्याच जखमांमधून माणूस अधिक संवेदनशील, अधिक मजबूत आणि अधिक सुंदर बनत असतो. त्यामुळे स्वतःशी प्रेमाने वागलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि स्वतःला कमी लेखलं नाही पाहिजे. कारण आपल्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती आपण स्वतः आहोत आणि आपली कथा अजून संपलेली नाहीये, अजूनही बरेच सुंदर अध्याय बाकी आहेत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: गीतबहारात चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलं आकाशगंगा चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत। या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून।
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो। बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील। या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 022-45-15-41-29 आणि 45-15-41-30। श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही।

0: बालमित्रांनो नमस्कार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी निर्मला भांदिगरे आपलं सहर्ष स्वागत करते. छोट्या मित्रांनो, आज गंमत जम्मत या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधायला मूळचा कोल्हापूरचा पण सध्या हैदराबाद इथं वास्तव्यास असलेला हरहुन्नरी अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी हा बालमित्र स्टुडिओत आलेला आहे. चला तर मग त्याला भेटूया आणि त्याच्याशी गप्पा मारूया. तर अमोघ, तुझं गंमत जम्मत या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.

0: तुझी ओळख जरा आमच्या बालमित्रांना करून देशील?
1: नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमोग अनिरुद्ध कुलकर्णी आहे. आत्ता मी 7वीत शिकतो.
0: कुठल्या शाळेत शिकतोस तू?
1: तर मी हैदराबादमध्ये कॉर्नरस्टोन शाळेत शिकतो.
0: बर, मूळ गाव कोणतं तुझं?
1: कोल्हापूर.
0: अरे वा, मग कोल्हापूर ते हैदराबाद प्रवास कसा काय?
1: मी ऍक्च्युली माझ्या बाबांना म्हणजे तिकडं जॉब होता, त्यामुळे मी तिकडे गेलो आणि मी नर्सरी पासनं मी तिकडेच होतो.
0: बर बर बर बर. तुझ्या बाबतीत खूप काही आम्ही ऐकले, मराठी भाषा तुला खूप आवडते.
1: हा, तर ते माझ्या आजीनं म्हणजे मला प्रोत्साहन दिलं होतं की तू आता शिक मराठी, म्हणजे थोडं पुस्तक लिहायला हे कर. प्रोत्साहन दिलं पुस्तक लिहायचं. मग आबांनी पण मला थोडं प्रोत्साहन दिलं, त्यामुळे आता मी जरा भाषा शिकायला लागलोय मराठी.
0: हैदराबाद म्हणलं की तेलगू भाषा आली आणि इंग्लिश
1: कॉन्व्हर्सेशन माझं असते ना ते इंग्लिश मध्ये असतं शायद.
0: बर,
1: तेलगू पण आता कंपल्सरी आहे ना सीबीएसई पॅटर्न मध्ये, त्यामुळे आता मी तेलगू पण थोडं शिकायला लागलोय म्हणजे हळूहळू.
0: पण मग इंग्लिश मिडियमच्या मुलांचा मराठीकडे थोडासा त्यांचा एक पडती बाजू असते, तुझ्या बाबतीत काय?
1: हा, आवडते मला मराठी भाषा.
0: बर,
1: माझी मूळ भाषा तर मला आवडणार ऑब्व्हियसली. आणि मी हेच प्रयत्न करणार की मी मराठी भाषा इम्प्रूव्ह करणार जास्त जास्तीत जास्त.
0: बर बर. मग शाळेत तर मराठी नाहीये, मग घरी मराठी कुणी शिकवतं तुला?
1: म्हणजे आधीपासून येतं मला मराठी, तसं काय नाही, पण आजी मला शिकवायची.
0: मला असं ऐकायला मिळालं की तुझ्या घरी खूप मोठा कलेचा वारसा आहे, लिखाणाचा वारसा आहे, काय सांगशील?
1: तर माझे आजोबा आणि आजी होते,
0: बर,
1: ते त्यांनी खूप म्हणजे पुस्तक अशी लिहिली आहेत. तर मग मला पण कधी असं वाटायचं की मला पण असं असता पुस्तक लिहायला पाहिजे, त्यामुळे मग मी एक दिवशी डिसाइड केलं, म्हणजे 7 वर्षाचा होतो मी त्यावेळी, मी डिसाइड केलं की मी पुस्तक लिहिणार. तर म्हणजे लिहिलं मी, लहान होतं पण लिहिलं मी.
0: पण मग वयाच्या 7व्या वर्षी तुला पुस्तक मराठीमध्ये लिहावंसं वाटलं?
1: हा, वाटलं मला, पण मी लिहिलं पण.
0: बर, काय पुस्तकाचं नाव काय होतं ते?
1: क्रिकेट लाईफ म्हणून.
0: क्रिकेट लाईफ म्हणून मराठीमध्ये लिहिलंस?
1: हा.
0: पण तू पुस्तक जे लिहिलंस ना, त्या पुस्तकाविषयी मला जरा सांग ना.
1: त्या पुस्तकात असं लिहिलंय की मला क्रिकेट का आवडतं, किंवा त्याचं कारण म्हणजे आयडल कोण आहे माझा. आणि मग मला बाकीच्यांना पण असं टिप्स द्यायची की आता आपल्याला काय करायचं पुढे जायला, सिलेक्ट व्हायला म्हणजे दुसऱ्या टीम मध्ये.
0: म्हणजे एकूणच त्या पुस्तकाचं सारांश असं आपण म्हणूया की तुझा क्रिकेटचा छंद, त्याचबरोबर एकूण क्रिकेटची माहिती, अशा आशयाचं ते पुस्तक लिहिलंस. मग प्रतिसाद कसा होता? पुस्तक कितपत आवडलं?
1: आवडलं मला, म्हणजे माझ्या ऍटलीस्ट लेवल म्हणजे होती ना, म्हणजे एज त्याच्यासाठी म्हणजे चांगलं होतं. खूप म्हणजे कमी लोक वाचली
0: पण त्यांना आवडलं.
1: हा, आवडलं म्हणजे माझ्या मित्रांना पण दाखवलं मी.
0: बर बर.
1: आणि मी माझ्या शाळेची लायब्रेरियन होती तिला पण दाखवलं ते पुस्तक.
0: बर बर बर. म्हणजे त्यांना आवडलं?
1: हा, त्या पण म्हटल्या की व्हेरी नाईस म्हटलं इंग्लिश मध्ये की तुझ्या मानानं चांगलं पुस्तक येते.
0: अरे वा वा वा. बर, हे झालं तुझ्या पहिल्या पुस्तकाबद्दल. कोल्हापूरमध्ये कसं वातावरण आहे? तू तर आता वडिलांच्या कामाच्या निमित्तानं हैदराबादला असतोस, तिथलं वातावरण आणि कोल्हापुरातलं घरचं वातावरण काय वाटतं तुला?
1: तर बघितलं तर हैदराबादचं वातावरण म्हणजे थोडं वर्किंगच असतं, म्हणजे म्हणजे सगळेच म्हणजे घरी
0: व्यस्त.
1: हा, व्यस्त असतात. कोल्हापुरात बघितलं तर रेस्टिंग म्हणजे व्हॅकेशन लागलो असतो ना. तर तिकडे म्हणजे मी आपलं जे इनकम्प्लीट काम असते, जसं की आता म्हणजे आता मला पुस्तक मी आता लिहिलं म्हटलं होतं ना, आता ते कम्प्लीट म्हणजे करायचं किंवा चित्र काढायचं, बाबांसोबत बोलायचं.
0: बर, मला सांग, तुझ्या घरी पुस्तकांचा खूप मोठा संचय आहे असं मी ऐकले
1: आहे? म्हणजे मी पुस्तक घेतो पण आणि वाचतो पण ते.
0: बर, साधारण किती पुस्तक आहेत घरी?
1: बघितलं तर 10,000 असतील आरामात.
0: बर बर बर. मग तू इथं आल्यानंतर व्हेकेशनला किती वेळ देतोस पुस्तक वाचनाला?
1: 2 तास देतो की
0: नेहमी?
1: हा.
0: अरे वा वा. मग कुठली कुठली पुस्तक आजपर्यंत वाचली आहेस तू?
1: मी ऍक्च्युली एक पुस्तक म्हणजे घेतलं हैदराबाद वरून आणलं होतं स्काय हाय म्हणून, ते पुस्तक मी आता वाचतोय.
0: पण मग अजून मराठी कुठली कुठली पुस्तकं वाचली आहेस तू?
1: चांदोबाची पुस्तक वाचली आहेत. मग तेलानी रामचं पुस्तक वाचलंय आणि राजा शिवाजींचं पुस्तक वाचलंय.
0: बर, कसं वाटतं मातृभाषेतली पुस्तकं वाचताना? किंवा त्याच्या
1: आवडतं मला,
0: आवडतं गोष्टी. तर तू आता म्हणला चांदोबाच्या गोष्टी, तू छान छान गोष्टी पण सांगतोस असं ऐकले मी.
1: ओ, सांगतो की मी,
0: ऐकवशील?
1: या गोष्टीचं नाव आहे लांडगा आला रे आला. तर एके दिवशी गावात एक रामू नावाचा एक मुलगा होता. तर तो खूप सगळ्यांची खोड करायचा, असं दंगा करायचा, मस्करी करायचा. मग तो आपल्या मेंढपाळांना असं रानात आणायचा चरायला. तर आणि तो ओरडायचा असंच की लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. मग शेतकरी घाबरून पळून यायची, बघतात तर काय कोणीच नव्हतं. मग परत दुसरा दिवस झाला, दुसऱ्या दिवशी परत ओरडायला लागला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. परत शेतकरी आली, मग बघितले तर परत कोण नाही. तर तिसरा दिवस झाला आणि त्या दिवशी खरंच लांडगा आला आणि त्यांनी सगळ्या मेंढपाळाला खाऊन टाकलं. आणि मग जेव्हा रामू ओरडत होता तेव्हा शेतकरी म्हंटली, हा तर असेच मस्करी करतो, ह्याच्यासोबत काय बोलण्याचा अर्थ नाही आहे. मग त्या दिवसापासून त्याला हे कळलं की आपण कधी पण कुणाची मस्करी करायचं नाही किंवा कोणाची खोड काढायची नाही आणि कधी पण सत्य बोलायचं.
0: बरोबर. रामोग, तू तर खूप छान गोष्ट सांगितलीस आमच्या बालमित्रांना. तू मगाशी म्हणालास की तुला तेलुगू पण अवगत आहे म्हणून.
1: हो, आवडती मला तेलुगू.
0: बर, म्हणजे तू तिथं हैदराबादला गेल्यानंतर ही भाषा शिकलास.
1: ऍक्च्युली कंपल्सरी आहे म्हणजे तेलुगू.
0: बर, तिथं बोलतोस तू तेलुगू?
1: हा बोलतो, म्हणजे ट्राय करतो कधी कधी. म्हणजे आता माझे जे तेलुगू मित्र आहेत तिकडचे त्यांना मी विचारतो की या शब्दाचा अर्थ काय आहे.
0: बर,
1: आणि मग ते मला सांगतात आणि सेंटेन्स बनवायचा ट्राय करतो.
0: बर, म्हणजे प्रयत्न करत आहेत तेलुगू शिकण्याचा.
1: हा,
0: तुझं नाव जरा तेलुगू मध्ये सांगशील आम्हाला?
1: ना, पेरू अमोग.
0: बर, दिवसभराचं तुझं रुटीन कसं असतं?
1: सकाळी ऍक्च्युली 7 उठल्यानंतर माझी बस येते म्हणजे पिकअप करायला शाळेत, आणि नंतर मग 7 ते संध्याकाळी 4 शाळा असते.
0: बर,
1: आणि त्याच्यानंतर माझी ट्युशन असते, म्हणजे ट्युशन नंतर माझा क्रिकेटचा क्लास असतो.
0: बर,
1: आणि त्याच्यानंतर मग थोडा म्हणजे शाळेतला जो होमवर्क आहे दिलेला तो करतो.
0: अर्थातच तुला क्रिकेटचा छंद आहे.
1: आहे.
0: आणि तू पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहेस क्रिकेटवर, तुला कितपत माहिती आहे क्रिकेट विषयी?
1: क्रिकेट बघितलं तर मला म्हणजे ते जे रूल्स माहीत आहेत आणि माझे जे सर असतात ते पण मला सांगतात, म्हणजे गाईड करतात मला.
0: बर, बर.
1: खेळताना जर मी चुकून चुकीचा शॉट केला तरी सांगतात क्रिकेट कसं करायचं.
0: बर,
1: आणि मी हाच प्रयत्न करणार क्रिकेटमध्ये की मी चांगलं खेळू असं.
0: बर, मग तुला मोठं होऊन काय व्हायचंय?
1: म्हणजे मला इंजिनियर टाईप बनायचं, म्हणजे आता जे विमानाचे पार्ट किंवा बनवतात काय.
0: बर, बर, बर.
1: त्या टाईपचं मला बनायचं.
0: मग क्रिकेटमध्ये करिअर करायचं असं काही तुझ्या डोक्यात आहे?
1: कॉम्पिटिशन फार आहे त्याच्यात, म्हणजे भले जेवढं मी ट्राय करणार तेवढंच खरं, म्हणजे एकच म्हणजे पूर्ण लाखात ने एकच होते ना सिलेक्ट, त्यामुळं.
0: पण तुझा प्रयत्न तरी तोच असणार आहे की त्या एकामध्ये तुझं सिलेक्शन व्हावं यासाठी तू प्रयत्न करणार.
1: आता तर मी अंडर 14 सिलेक्ट झालोय.
0: बर, बर, बर. बर, मग शाळेतला अभ्यास आणि क्रिकेट किंवा वाचन, लिखाणाची देखील तुला आवड आहे ना?
1: आहे की लिखाणाची आवड,
0: कारण पुस्तक तर तू लिहिलेस. मग हे सगळे छंद आणि अभ्यासक्रम आणि तर बाकी तुझ्या आवडीनिवडी कसं मॅनेज करतो सगळं?
1: म्हणजे तर पर्टिक्युलर तर वेळ ठरवतो एका, म्हणजे जे मला काम करायचं त्याची वेळ असते. सकाळी 10 जर मला आता लेखन करायचं आहे पुस्तकाचं तर मी 10 ते 11 त्याचं हे करणार, वेळ मॅक्सिमाइज करणार. आणि नंतर जे क्रिकेट सपोज असेल तर ते 12 ते 1 किंवा असं म्हणजे वेळ आहे ती अशी ठरवतो.
0: म्हणजे एक वेळेचं योग्य पद्धतीने नियोजन करतोस. आता क्रिकेट म्हणजे फिजिकली फिटनेस पाहिजे, आहार चांगला, व्यायाम, या गोष्टींकडे कसं ध्यान देतोस?
1: ऍक्च्युली आमच्या अकॅडमीमध्येच असं एक्सरसाइज करून घेतात, त्यामुळं. आणि मी पण घरी म्हणजे चांगलं खाणं खातो, हेल्दी.
0: तसं बघायला गेलं ते हेल्दी खाणं हे सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. आकाशवाणीशी तुझा यापूर्वी कधी संबंध आला होता?
1: नव्हता. ऍक्च्युली माझं पहिल्यांदा आहे आकाशवाणीमध्ये आता, त्यामुळं.
0: आपण मी असं ऐकलंय की वैजयंती कुलकर्णी म्हणजे तुझ्या आजी, बरोबर ना? तर त्यांचा आकाशवाणीशी खूप संबंध होता.
1: हो, होता. तर त्यांचे 200 प्रोग्राम झालेत आकाशवाणीमध्ये.
0: म्हणजे तो एक वारसा तुझ्याकडे आहे म्हण.
1: हा.
0: आणि आजोबा काय करतात?
1: आजोबा माझे पत्रकार होते.
0: बर.
1: केसरीचे पत्रकार होते.
0: आत्ताच
1: त्याने एक बुक पब्लिश केले, मंतरलेल्या दिवसांची बखर.
0: अरे वा वा वा, तू वाचलंस हे पुस्तक?
1: आता वाचणार आहे की.
0: बर, मग आजोबांच्या कडून तू मार्गदर्शन कशा पद्धतीनं घेतोस? म्हणजे एखादं पुस्तक वाचायचं झालं किंवा कुठलं पुस्तक वाचू किंवा लिखाण करत असताना काही अडचणी आल्या तर आजोबा तुला मदत करतात?
1: करतात. आणि मी त्यांना विचारतो पण की मी हा मुद्दा लिहू का नाही, किंवा म्हणजे सपोज आता

0: मी एक प्रॉब्लेम हे केला त्याच्यात, लिखाण केलं माझ्या पुस्तक मध्ये, जर त्या सोल्युशन म्हणजे मला कळत नसेल तर मी आबांना विचारतो.
1: बर बर, मग काय वाटतं तुला, आबांचा इतक्या दिवसांचा किंवा इतक्या वर्षांचा अभ्यास, त्यांची वाचनाच्या आवड, पत्रकारिता, याचा तुला कसा फायदा झाला?
0: त्यामुळे मला पण थोडा ऍडव्हान्टेज येतो ना, त्यांना कारण एक्सपिरियन्स आहे त्यांना लिहायचा.
1: मग मला सांग, आजोबा किंवा तुझी आजी यांना वाचनाचा खूप छंद होता, त्या पद्धतीनं ते वेगवेगळ्या विषयांवर लिखाण देखील करत होते आणि आकाशवाणीसारख्या माध्यमावर त्यांचे कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत, तर मग असं कधी वाटतं का की आपण त्यांच्यासारखं व्हावं किंवा त्यांनी काय परिश्रम घेतले असतील ते आपण देखील घ्यावे?
0: हां, वाटलं की मला खूपदा वाटलं, आणि आज मी प्रयत्न करणार की त्यांच्यासारखं म्हणजे इन्स्पिरेशन घ्यायचं त्यांचं लिहायचं.
1: मला सांग, या व्यतिरिक्त तुझे आणखी काही छंद आहेत?
0: क्रिकेट आणि बॅडमिंटन पण आहे, म्हणजे आमच्या अपार्टमेंट मध्ये बॅडमिंटन पण पोरं खेळतात, त्यामुळं मला पण आहे थोडा छंद त्याचा.
1: तू खेळांना वेळ देतोस?
0: हा देतो मी.
1: स्केचेस पण काढतोस असं मी ऐकले.
0: हो, काढतो मी स्केचेस. कोल्हापुरात माझी एक स्केचची बुक आहे, त्याच्यात मी म्हणजे आता नेचरचं बघितलं कोणतं चित्र, तर ते मी हे करतो, रचित करतो.
1: बर बर बर.
0: आता पेन घेताना साधारण मी हेच बघतो, त्याची टिप कशी आहे किंवा त्याची इंक केवढा वेळ हे होणार, मॅक्सिमाइज कशी होणार, ते करून मी चित्र रंगवतो त्या पेननं. आणि जर ती मला पेन आवडली तर मी ती म्हणजे दोनदा किंवा तीनदा अशी घेतो.
1: बर बर, असा संग्रह देखील केलेला आहेस म्हणे तू?
0: हो, मला पेन आवडतात, कलेक्शन आहे म्हणजे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे, काळे, निळे, पिवळे.
1: मला सांग, कुठल्या शाळेत शिकायला आवडतं?
0: बघितलं तर ते ह्याच्यावर म्हणजे पॅटर्न म्हणजे कसं आहे किंवा अभ्यास किती देतात त्याच्यावर मी असे डिसाईड करणार आहे. दोन्हीला पण कंपेअर करणं अवघड आहे ना, कारण दोन्ही पण सेम टाईपच्या आहेत, पण मी जास्त बघितलं तर मराठी पॅटर्नला प्रेफर करीन, कारण ती माझी भाषा आहे, मी बोलू शकतो.
1: बर,
0: मित्र बनू शकतात माझे.
1: तेलुगू भाषा जितकी अवगत करतोस त्या पद्धतीनं तुला मराठीची देखील आवड आहे?
0: हो, आहे मला आवड. आणि तर बघितलं तर जे आता मराठी पोरांची सीबीएसई मध्ये शिकतायत की त्यांना थोडं मराठीकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण ती मातृभाषा ना आपली,
1: मातृभाषा पण आहे. आणि मराठीत जो पुस्तकांचा संग्रह किंवा आजपर्यंतच्या लेखकांनी कवींनी जो एक आपल्याला मोठा वारसा दिलेला आहे तो जर आपल्यापर्यंत पोहोचायचा असेल तर मराठी भाषा अवगत करणं देखील गरजेचं आहे, त्या पुस्तकांचं वाचन देखील आपण केलं पाहिजे. आणखी काही छंद आहेत तुला? फिरायला आवडतं किंवा?
0: फिरायला पण आवडतं, म्हणजे आता सनसेट जर असेल तर मी म्हणजे सांगतो बाबांना किंवा आबांना की चला बाहेर जाऊया जरा फिरायला.
1: निसर्ग प्रिय आहेस?
0: हो, निसर्ग मला आवडतो बघायला.
1: बर बर बर बर. मग हैदराबाद ते कोल्हापूर प्रवास करत असताना काय करतोस तू? मोबाईल बघतोस?
0: मोबाईल ऍक्च्युली माझ्या आईने एक वेळ ठरवले मोबाईलची.
1: बर बर,
0: म्हणजे एवढाच वेळ बघायचं.
1: व्हेरी गुड.
0: आणि मला ऑलरेडी बाकीचे पण छंद आहे, चित्र किंवा पुस्तक, त्यामुळे म्हणजे मोबाईल काही जास्त वेळ बघत नाही.
1: काय सांगशील आताच्या मुलांना किंवा तुझ्या वयाची जी मुलं आहेत, तुझ्यापेक्षा लहान मुलं आहेत, ते सुद्धा थोडीशी मोबाईल कडे कल त्यांचा जास्त आहे, मुलांनी कशा पद्धतीने?
0: बाकीच्या मुलांना हेच सांगतो की तुम्ही पुस्तकांकडे थोडं बघा, कारण आपलं ते जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा बाकीची पोरं पुस्तक म्हणजे वाचायची, आणि पुस्तकांना आपलं ज्ञान येते ना, थोडे माहिती येते, आपला इतिहास कळतो, म्हणजे राजे किंवा बाकीची कोण जी मोठी माणसं होती त्यांच्या बाबतीत कळतं. मोबाईल हे फक्त एंटरटेनमेंट या प्लॅटफॉर्मसाठी आहे. मोबाईलचा वापर आहे तो फक्त आपण म्हणजे इन्फॉर्मेशन
1: माहिती घेण्यासाठी.
0: पण त्याला पण एक लिमिट आहे ना, म्हणजे आता
1: बरोबर
0: थोडं एवढा म्हणजे सपोज 2 तास कोण मुलांना बघितलं मोबाईल, त्याच्यानंतर पण खरं काय आपल्याला मिळतं त्यातनं? काहीच नाही मिळणार ना.
1: म्हणजे तू ठराविक वेळेतच मोबाईल बघतोस किंवा त्याच्याविषयी तुझी काहीच तक्रार नाहीये?
0: नाही.
1: छान, चांगल्या सवयी तू स्वतःहून आत्मसात केलेल्या आहेस. आणखी एक पुस्तक तुझं सध्या लिखाण चालू आहे, काय आहे त्या पुस्तकाचं नाव?
0: हाऊ टू अचीव्ह सक्सेस इन लाईफ.
1: बर, आता वय काय आहे तुझं?
0: 13 वर्ष माझं वय.
1: बर, मग 13 वर्षाच्या मुलाने हाऊ टू अचीव्ह सक्सेस इन लाईफ हे पुस्तक लिहिणं किंवा तो विचार येणं कशा पद्धतीने याची सुरुवात झाली?
0: तर म्हणजे आता बघत होतो, 6वीत होतो तेव्हा, की बाकीची पोरं स्ट्रगल करत होती म्हणजे, किंवा त्यांच्यासोबत बुलिंग होत होती, म्हणजे मला ते आवडायचं नाही.
1: बर बर.
0: तर म्हणजे मला

0: नावेसारखं आपल्याला पुढे जायचंय.
1: बरोबर, त्याच्यातून प्रेरणा घेण्याचा देखील एक संदेश या
0: हां
1: पुस्तकामध्ये दिलेला आहेस. तू म्हणलास की शाळेत मुलांना म्हणजे बुलिंगचे प्रकार होतात, असे तुझे निदर्शनास आलेला एखादा प्रसंग सांगशील, कारण तेव्हा त्या विद्यार्थ्याला तू मदत कशी केलीस?
0: माझा एक मित्र आहे हैदराबादमध्ये शाळेत, तर त्याच्यासोबत एक बुलिंग झाली होती.
1: बर.
0: आणि म्हणजे तो खूप रडत होता, म्हणजे म्हणत होता मला की काय करू. तर मी त्याला सांगितलं काही नाही, सामोरी जा आणि टीचर आहेत त्यांना सांग की असं झालंय. मी म्हटलं जर तुला वाटत असेल तर तुझ्या पॅरेंट्सला पण बोलव की असं
1: माझ्या
0: मला.
1: बाबतीत असा प्रसंग घडलेला आहे, त्याची कल्पना आपण आई वडिलांना किंवा शिक्षकांना दिली पाहिजे. बर बर, मग पुढे काय झालं?
0: त्या कॉन्फिडन्स नव्हता तेवढा मॅमला सांगायचं. मग मी म्हटलं मी येतो तुझ्यासोबत.
1: बर
0: आलो मी म्हणजे, आणि टीचरना पण मी एक्सप्लेन केलं की असं त्याच्यासोबत झाले. तर मग मॅम म्हटल्या तू पहिला त्याला शांत कर, रडत होता तू.
1: बर बर.
0: मॅम म्हटल्या पहिला तू शांत कर, त्याला सगळं समजव की आपल्याला काय करायचं आहे पुढं. आणि मग नंतर मग त्या बुलीला पकडलं गेलं म्हणजे तो करत होता, आणि झालं मग मॅटर सॉल्व्ह झालं.
1: बर, म्हणजे तू प्रसंगावधान दाखवून तुझ्या मित्राला मदत केलीस. मग मैत्री या विषयाबद्दल काय सांगशील तू?
0: माझे हैदराबादमध्ये आता सहज खूप मित्र आहेत, म्हणजे अपार्टमेंट आणि शाळेतले मिळून. ते मला खूप मदत करतात, म्हणजे जेव्हा माझ्याकडे माझी वहीन असेल तेव्हा मग मला ते कॉपी पाठवतात मोबाईलवरनं, किंवा माझ्यासोबत खेळतात, चांगला वेळ घालवतात.
1: बर बर बर.
0: माझ्यासोबत पण एक सिच्युएशन झाली होती, माझी 5वीत एक्झाम होती
1: बर
0: आणि ती फायनल एक्झाम होती.
1: बर बर.
0: आणि त्या दिवशी मी माझं पुस्तक होतं म्हणजे सोशलच होत, तर ते मी शाळेत विसरलो होत.
1: बर.
0: आणि त्या दिवशी होता पाऊस आणि शाळा बंद होती, तर मी खूप घाबरलो होतो, रडत होतो. मग नंतर माझा एक मित्र म्हणजे माझ्या माझ्या बिल्डिंगच्याच कडे राहायचा तो, मी त्याला फोन केला तर तो बर म्हटला. तो म्हटला 2 तास हे घे पुस्तक रिवाइज कर त्याच्यातले टॉपिक्स आणि मला परत दे.
1: बर बर. त्याची मदत तुला झाली. मित्र कसे असावेत?
0: मित्र एकदम चांगले असावेत, मैत्री त्यांची चांगली असावी, मदत करणारे असावे.
1: त्यांच्याकडून काहीतरी चांगलं शिकण्यासारखं असावं, बरोबर ना? आज तू तशी मैत्री जपतोस?
0: हो जपतो की.
1: कविता वाचन किंवा गाणी म्हणणं या बाबतीत काय सांगशील? तुला आवडतं?
0: कविता जास्त वाचत नाही पण गाणी मी आता हे करतो, ऐकतो मोबाईलवर.
1: तुला क्रिकेटची कॉमेंट्री देखील चांगल्या पद्धतीनं करता येते हिंदीमध्ये?
0: हो येते.
1: हो ना, ऐकवशील?
0: एका मॅच मधलं होतं, तर एक म्हणजे बॉल डिलिव्हर झाला होता आणि आणि बॅट्समॅनने एक सिक्स मारला, तर मी आता हिंदी मध्ये सांगतो इथे. ये रही एक बॉल, बॅट्समॅनने यहाँ पर बडा शॉट मारा और ये गई छक्के के लिए, गगनचुंबी छक्का ये.
1: अरे वा, कुणाचा डायलॉग आहे हा?
0: सिद्धू पाजी होते म्हणजे
1: नवज्योत सिद्धू,
0: त्यांचं ते डायलॉग आहे.
1: मग असं क्रिकेट बघत असताना तुझी देखील कॉमेंट्री चालू असते?
0: कॉमेंट्री मी जास्त करत नाही पण जज करतो मी प्लेअरनं काय केलं.
1: बर बर.
0: किंवा ते चुकी कमेंट, सपोज आता कॅच सोडला कोणी, तर मग ते बघतोय की कॅच पकडणार इतपत होता का नाही.
1: बर बर, म्हणजे बघत असताना तुझं शिकणं चालूच असत.
0: हा, तर आमच्या हैदराबादमध्ये एक अबिद म्हणून एक एरिया आहे, तिकडे खूप सारी पुस्तकं असतात वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे कमी किमतीत असतात.
1: बर.
0: तर दर रविवारी मी आणि माझे आबा जेव्हा येतात तेव्हा आम्ही तिकडे जातो आणि 2-2 किलो पुस्तक आणतो.
1: अरे वा. बर, जनरली मुलं गेलीत की काहीतरी खेळणी वगैरे घेऊन येतात, तर तुला पुस्तकं आणायला आवडतात. बर.
0: आणि नंतर हैदराबादमध्ये सालारजंग म्हणून म्युझियम आहे, तिकडे मी आणि माझे आबा जातो आणि म्हणजे पूर्ण बघतो. आणि ते खूपच मोठं आहे म्युझियम, त्याला बघायला कमीत कमी 3 तास लागतात.
1: बर बर.
0: तरी पण मी आणि आबांनी पूर्ण बघितलं आणि आलो. म्हणजे मला इतिहासाची पण आवड आहे.
1: तू मघाशीच म्हणलास की राजा शिवछत्रपती हे पुस्तक तू वाचलंस, यातून प्रेरणादायी असं खूपच आहे. म्हणजे
0: मी हेच शिकलो की शिवाजी महाराज खूप हुशार होते, प्लॅनिंग वेल प्लॅन म्हणतात.
1: आई वडिलांच्या बाबतीत काय सांगशील?
0: आई वडील माझे खूप चांगले आहेत, म्हणजे बाबा मला म्हणजे क्रिकेट खेळायला मदत करतात, एक्झाम असतात तेव्हा मदत करतात. आणि आई पण सेम तशीच आहे, खाणं बनवते माझ्यासाठी छान छान.
1: अरे वा, आवडी निवडी तुझ्या दोघेही जपतात.
0: हो.
1: बर बर. जाता जाता बालमित्रांना काय संदेश देशील?
0: मी माझ्या बालमित्रांना आज संदेश देणार की मोबाईल बघायचा नाही. जास्त वेळ मोबाईल बघितला तर आपल्या एकतर शरीराला त्रास होतो डोळ्यांना, त्याच्यामुळे आपल्याला चष्मा लागतो. म्हणजे आपलं जे आता घडवायचं आपल्याला ते मोबाईल सोडून घडवायला लागणार. आता मोबाईलमध्ये काय करतात थोडी पोरं,

0: आता सपोज आता गणिताचा एक प्रॉब्लेम आहे, तर ते गुगलमध्ये सर्च करून हे करतात ना, मग ते टीचरला लगेच कळते. संदेश आहे की त्यांनी स्वतः प्रयत्न करायला पाहिजे, मग नाहीतर मग पूर्ण रोबोटलाच ठेवा ना.
1: म्हणजे स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपण शिक्षण घेतलं पाहिजे.
0: आणि अजून एक संदेश, पुस्तक वाचायला, त्याने
1: बर,
0: आपला इतिहास आपण जाणू शकतो त्याने.
1: वाचनाकडे लक्ष द्यावं मुलांनी,
0: हो,
1: त्याचबरोबर मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळावा.
0: माझं म्हणणं मोबाईल बघा, कर कमी बघा, आणि त्याचा इन्फॉर्मेशनसाठी वापर करा.
1: AI तंत्रज्ञानाचा वापर सर्रास होत आहे.
0: AI बघितलं तर ते आपण जे माणूस करू शकत नाही ते AI करू शकतं, पण ते असं नाही की आपण आपल्याला जे येते ते पण AI विचारणं,
1: बरोबर.
0: तसं नाही करायला पाहिजे ना. जे आपल्याला येत नाही त्यासाठी AI बनले.
1: म्हणजे आपल्या बुद्धीची क्षमता आहे त्याचा तरी पुरेपूर वापर आपण
0: हाँ
1: केला पाहिजे. तर अमोघ, आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आलास, तुला कसं वाटलं आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन?
0: ही माझी पहिली मुलाकात आहे आकाशवाणीमध्ये आणि मला आवडली खूप.
1: तर खूप छान वाटलं अमोघ तुझ्याशी बोलून. तुझे मनपूर्वक आभार, धन्यवाद.
0: मला या आकाशवाणीने तर बोलायची संधी दिली त्याच्या मी खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: छोट्या मित्रांनो, हरहुन्नरी बालमित्र अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी याच्याशी निर्मला भांदिग्रे यांनी केलेली बातचीत गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकली. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा निरोप घेऊया आणि पुन्हा भेटूया याच वेळी याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
2: गम्मत.

0: अपन ऐकत होता कार्यक्रम गम्मत जम्मत।
1: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे।
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था।
1: वाह,
2: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 या वेळेत एफ एम रेनबो आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आप

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
1: एक गायिका जिनकी सूंधी आवाज में है सुकून, जिन्होंने अपनी बेमिसाल गायकी के जरिए हासिल किया सर्वश्रेष्ठ गायिका का राष्ट्रीय पुरस्कार.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11 शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार। परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नवादार यांना उमेदवारी। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जारांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजप 11 शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे। भाजप नागपूर अहिल्यानगर धाराशिव जळगाव सोलापूर लातूर नांदेड अमरावती वर्धा गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे। शिवसेना ठाणे नाशिक परभणी हिंगोली आणि यवतमाळ तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप 2 दिवसांपूर्वीच निश्चित झालं आहे। यानुसार काँग्रेस 8 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे तर नाशिक आणि नांदेड या जागांबाबत अद्याप निर्णय झाला नाही। राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे। पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली। सध्या परभणी महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि नाशिक या मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहे। या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारनं दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। ते आज अहिल्यानगर इथं बातमीदारांशी बोलत होते। महायुतीचं सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते। चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे इत्यादी मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली वाहिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्याबाई होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं। यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान देऊन गौरवण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं। मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे। तपासासाठी CID ची 5 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत। कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासानुसार पुण्यात तयार केलेल्या विषारी दारूमध्ये मिथेनॉलचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले.
1: और एक बात जरूर ध्यान रखिएगा, इनमें से ज्यादातर चीजें हमारी अपनी रसोई से निकली है, हमारे खेत खलिहान से निकली है, कोई बड़ी ब्रांडिंग नहीं है, लेकिन पीढ़ियों का अनुभव उनमें समाया हुआ है. आप भी गर्मी के दौरान देसी पेयजलों का खूब आनंद लीजिए.
0: अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. नेदरलँड्स भेटीत चोळ साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करते असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे गुरिंदरवीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदरवीर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक

त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचे महत्त्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा जे समाजासाठी चांगले काम करत आहेत, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास अशा काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आता थोड्याच वेळात 7:30 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरू होईल. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहेबुल फिक्री आणि फजर अलीफान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यातल्या सुमारे 25 गावात हे धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 44.8°C नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 महायुतीमध्ये भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 लढवणार. परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावदार यांना उमेदवारी. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: खऱ्या नोट्याशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची. ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोवॅट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 आणि

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

0: अपने किसान भाई बहनों की प्रशंसा करूंगा। आप देश की कृषि अर्थव्यवस्था के लिए आम किसान नहीं, बहुत विशेष हैं। ऐसे ही छाए रहिए।
1: श्रोते हो, आजच्या काळात पोहण्याची कला सर्वांना अवगत असली पाहिजे असा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या केरळमच्या आलुवामधल्या साजी वलाशिरील यांचं प्रधानमंत्र्यांनी विशेष कौतुक करून त्यांच्या अभियानाची माहिती श्रोत्यांना दिली। तसंच कार्यक्रमाच्या प्रारंभीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी करून आपलेच विक्रम मोडणारे धावपटू गुरविंदर सिंह आणि अनिमेष कुजूर या खेळाडूंबरोबर थेट संवाद साधला, त्यांचं मनोगत आकाशवाणीच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं। श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता। यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल। याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन तुषार पवार।

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहो माझा आवार माझं शिवार.

0: राम राम मंडळी. मंडळी, आज 10 ज्येष्ठ, शके 1948, इसवी सन 31 मे 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाश्वत शेती या आख्यानावर आधारित कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन यांचं कीर्तन. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाश्वत शेती या आख्यानावर आधारित कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन यांचं कीर्तन.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. श्री

आज कीर्तनाच्या माध्यमातून आणि शाश्वत शेती ह्या विषयावरती थोडक्यामध्ये प्रबोधनाकरता संधी मिळालेली आहे. तर शाश्वत आणि शेती असा जो विषय दिला सांगायला, वास्तविक पाहता हे दोन्ही शब्द विरोधाभासी आहेत. शेतीमध्ये शाश्वतता किती असते आपण सर्वजण जाणतो. कधी खूप पाऊस पडला, कधी अवर्षण झालं, कधी गारा पडल्या, कधी काय झालं. त्यामुळे शाश्वत शेती हा विषय कीर्तनातून कसा समजून घ्यायचा हे थोडक्यामध्ये आज आपण पाहणार आहोत. सुंदर असा अभंग तुकाराम महाराजांनी आम्हाला दिला की एका बी जेव्हा पेरलं जातं जमिनीमध्ये तेव्हा प्रत्यक्षात पाहिलं की त्याचा तो नाशच आहे. महाराज म्हणतात

अभंगांच्या आणि गाथेच्या माध्यमातून महाराजांनी अनेक वेळाला समाज प्रबोधन केलंय. त्यातला हा एक समाज प्रबोधन करणाराच अभंग. एका बीजा केला नाश मग

साठी आणि तुका म्हणे रणी जीव देता लाभ धुणी जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आपल्या वाणीनी आणि आपल्या वाचेनी सतत विठ्ठलाचं नामस्मरण करून आणि स्वतःत सदैव वैकुंठाला गेलेच, परंतु विठ्ठलाचा नाम उपदेश देऊन जे जडबुद्धीचे लोक होते आमच्यासारखे त्यांना सुद्धा त्यांनी वैकुंठ प्राप्त करून दिलं। वर्णन करतात आर्यकार आर्यमध्ये की मुकुटमणी संतांचा शिव शिव तू कया।

केली, आपल्या वाणीने आणि वाचेने सतत विठ्ठलाचं नामस्मरण केलं आणि ह्या नामस्मरणाच्या जोरावरच त्यांनी समाजाचा उद्धार केला, स्वतःचाही उद्धार करून घेऊन गेले. आणि हे कीर्तनाच्या माध्यमातून, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून होत असतं. कीर्तन म्हणजे तबलापेटी जहान घेऊन माईक लावून वगैरे करण्याचं विधी नाही. कीर्तन म्हणजे भगवंताचं आणि संतांचं सद्गुण आणि नामस्मरण करणे, त्यांचे गुणगान करणे आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आचरण करणे म्हणजेच खरं कीर्तन आहे. आणि शाश्वत शेती या विषयाच्या संदर्भात सांगायचं झालं तर जी लौकिक शेती आपण सर्व बंधू करतो त्याच्याबरोबर नामस्मरणाची किंवा भगवत भक्तीची जर शेती केली नामाची तर त्याचा प्रभाव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजचा विषय शाश्वत शेती या कीर्तनाच्या माध्यमातून आपण थोडक्यात पाहूया. म्हणून असं जे कीर्तन आहे त्या कीर्तनाने काय होतं, दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चयो सापडे, कीर्तने संदेह उडे श्रोत्या वक्त्यांचा. श्रोत्यांचा आणि वक्त्याला अनेक प्रकारचे संदेह असतात, ते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचे संदेह जे आहेत त्याचा निरसन होत असतं आणि निश्चय सापडतो कीर्तन केल्यामुळे. आणि अव्यग्रता जी आहे ती मिळते, व्यग्र असतात सगळे. व्यग्रता म्हणजे इंग्लिशमधून बोलायचं झालं तर एन्झायटी, ज्याला आपण म्हणतो की व्याकुळ आहे, व्याकुळता व्याकुळता, हे होईल की नाही, ते होईल की नाही, ते होईल की होईल की नाही, अशा ज्या गोष्टी आहेत त्या कीर्तन केल्यामुळे आणि शाश्वतता त्याच्यामध्ये जीवाला मिळते. आणि म्हणून महाराज म्हणाले कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चयो सापडे. आणि असे जे निश्चय मिळाला असं कीर्तन जर आपण केलं तर ते शाश्वत शेतीला उपयोगी होईल. आणि म्हणून महाराज आपल्या पदात सांगतात एका बीजा केला ना, असं बीचा एक प्रकारे नाशच आहे. वास्तविक पता जे बियाणं असतं किंवा जे बी असतं ते शेतकरी कितीतरी विपन्न अवस्था आली तरी तो प्रत्यक्षात ते बी कधीच वापरत नाही, जोपर्यंत त्याचा पेरणी करताच त्याचा उपयोग होतो. आणि असा उपदेश जेव्हा आम्हाला याच्या माध्यमातून दिला तेव्हा ते कसं सुंदर असं बी असतं आणि त्याच्यातून काय मिळतं, सुंदर असा एका जुनं पद आहे

एकच बी आहे, परंतु आधी बीज ऐकले कोटी जन्म घेतीत सुमणणे आणि फळे. मग असं जे बीज नामाचं जर कोणी लावलं तर त्या नामाच्या बीजामधून काय मिळू शकतो? तर येणारी जी पुढची पिढी आहे त्यांना एक निश्चित दिशा मिळते आणि मग कोटी जन्म घेती सुमने फळे त्या नामाच्या बीजातून. म्हणून जी शेती जी लौकिक अर्थाने आपण शेती करतो त्याच्याबरोबर नामाची शेती केली तर काय फळ मिळू शकतं आणि ती शेती करायला काहीच लागत नाही. लौकिक शेती करायला तरी जमीन पाहिजे, बी पाहिजे, पाणी पाहिजे, अमुक अनेक गोष्टी, खत पाहिजे, परंतु नामाची शेती तर काहीच लागत नाही. कबीरदाजी एका सुंदर पदामध्ये आम्हाला सांगतात की मन

हरिनामाची शेती करा असं एक कबीरदाजी सांगतात. काहीच लागत नाही, पैसा न लागे, रुपया न लागे, लागे ना कवडी छदामकी, काहीच लागत नाही. फक्त मनामध्ये भगवंताचं नामस्मरण करत राहा आणि ते करत असताना जे लौकिक कार्य आपलं आहे म्हणजे शेतीचं कार्य आहे ते जर करत राहिलो तर त्यामध्ये निश्चित फळ चांगलं मिळू शकतं. म्हणून महाराज दुसऱ्या दोन चरणामध्ये सांगतात की हा भाव सर्वांनाच कळतो, कळे सकळा हा भाव लहान थोरा वरी जीव आणि लाभ नाही फुकासाठी आणि केल्या विण जीवे साठी. इथे साठी आणि साठी असे दोन वेगवेगळे शब्द आहे बरं का लक्षात घेण्यासारखे, की लाभ नाही फुकासाठी, फुकट लाभ नाही मिळणार जोपर्यंत जीवे साठी म्हणजे जीवा आत्मार्पण करून आणि आत्म्याला त्याच्यामध्ये ओतून जोपर्यंत काम करणार नाही तोपर्यंत फळ मिळणार नाही. आणि असं नामामध्ये आत्मरूप जर आपण झालो तर प्रसंग आणि सुंदर असा येतो की जे लौकिक कार्य आपण करतोय शेतीचं काम आहे त्याच्यातून दुप्पट आणि फायदा आपल्याला मिळू शकतो. परंतु ज्याप्रमाणे शेतीमध्ये आपण पाहतो की अमुक एक पीक पेरल्यानंतर काही विशिष्ट कालावधीने येत असतं किंवा काही झाडं आहेत ती अनेक वर्षांनी फळ देतात, त्याप्रमाणे नामाची शेती सुद्धा जी आहे ती आज लगेच नामस्मरण करायला सुरुवात केली उद्या त्याचा फायदा मिळाला असं होत नाही. नामदेव महाराज म्हणतात की जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, परंतु आज जर सुरुवात केली तर फरक पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे रणी जीव देता लाभधुणी. रणांगणामध्ये जेव्हा सैनिक जायचे किंवा अजूनही जातात तेव्हा रणांगणामध्ये ज्याला हौतात्म्य प्राप्त होतं त्याचा लाभ दुणी म्हणजे दुप्पट होतो. एक तर त्याचं स्वतःचं नाव होतं की देशाकरता हुतात्मा झाला आणि दुसरं देशाचा देशाला फायदा झाला की शत्रूपासून त्यांचं संरक्षण झालं. आणि अशा या रणांगणामध्ये शेतीच्या रणांगणामध्ये सुद्धा आपण जेव्हा उतरलेलो आहोत तेव्हा प्रसंग असा आहे की उगास निराश होऊन आणि प्राणार्पण करण्यापेक्षा जो विषय चाललेला सध्या समाजामध्ये त्यापेक्षा जर भगवंताचं नामस्मरण करून जर आपण कार्य केलं तर फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पूर्वरंग पद्यामध्ये महाराज सांगतात

नामाची शेती करा किंवा नामस्मरणाची शेती करा, आणि भगवंतांनीच आम्हाला उपदेश दिलेला आहे. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुणी असा जो विषय मांडला त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं भगवद्गीतेमध्ये की हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. युद्धाकरता अर्जुनाला प्रेरित करण्याकरता भगवंतांनी सांगितलं की ते लढाईमध्ये युद्धामध्ये तू मारला गेलास तर स्वर्ग प्राप्त होईल आणि जिंकलास तर भूमीचं राज्य मिळेल. तोच विषय इथे सुद्धा आहे. जर याच्यामध्ये जिंकलास तर जे काय मिळेल ते मिळेल, आणि जर हे करताना आत्मार्पण झालं तर तुझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही लढाईमध्ये. आणि हा जो विषय अनेकांनी अनुभवलेला आहे त्यातले दोन विषय आपण मांडू आज की भगवंतांनी अनन्यास चिंतयंतो माम ये जनहा पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. जे अनन्य भावाने माझं चिंतन आणि उपासना करतात त्यांचा योगक्षेम वहन करण्याकरता मी कटिबद्ध आहे असं वचन भगवंतांनी भगवद्गीतेत दिलेलं आहे. आणि त्याचा सुंदरसा अनुवाद आमचे असणारे पावसचे स्वामी स्वरूपानंद त्यांनी सुंदरसा केलेला आहे. काय म्हणतात स्वामी स्वरूपानंद?

योगक्षेम हा याचा अर्थ सुंदर समजून घेण्यासारखा आहे. योग म्हणजे एखादी चांगली गोष्ट जुळवून येणे आणि ती कायम टिकवून ठेवणे म्हणजे क्षेम. योगक्षेम वहाम्यम, भगवंतांनी वचन दिलं की जे नित्य अंतरी चिंतन माझं जे करतील त्यांचं मी योगक्षेम वहन करीन. मग असं चिंतन करून आपल्याला मिळालेलं कार्य, म्हणजे आता आज शेतीचा विषय आहे म्हणून शेतीचं जे कार्य मिळालेलं आहे ते जर भगवंताचं चिंतन आणि नामस्मरण सतत करत राहिलो तर आपलं इष्ट साधण्याकरता भगवंत कृतिबद्ध आहेतच, परंतु सातत्याने आपल्याला ते करायला लागेल. आणि असे सुंदर असे एक आपल्या इथे संत होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, त्यांनी हा विचार अनुसरण केला आणि शेती केली. कोण होते हो? तर पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या 8 कोसावर असणारं अरणगाव होतं, ते अरणगावचे होते सावता माळी. कधीच गेले नाही वारीला आणि पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन केलं नाही. ते म्हणाले माझ्या शेतामध्ये माझे. आणि काय वर्णन केलं पाहा,

आम्ही बागायती करू, शेती करू, पण जाळात आमची माळ्याची असली तरी शांतीरूपी शेवंती आमच्या शेतात फुललेली आहे आणि प्रेमरूपी जाई जुई लिहिलेलं आहे. असं सुंदर वर्णन करणारे सावता माळी जे होते ते भगवंताची नामस्मरण करून सतत शेती करायची तिथे. आणि शेतीमध्ये त्यांना देव दिसायचा हो. लोक विचारतात तुम्ही पंढरपूरला जात नाही का? म्हणाल अजिबात जात नाही, माझ्या शेतामध्येच देव आहे. काय वर्णन करा दे पा.

सतत विठ्ठलाचं नामस्मरण आणि भगवंत आपल्या शेतीत पाहत होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, आणि असं विठ्ठलाचं रूप त्यांच्यामध्ये साठवलेलं असल्यामुळे भगवंतांनी त्यांना भरपूर शेतीमध्ये उत्पन्न दिलं होतं आणि अत्यंत समाधानी सुखी व्यक्तिमत्व त्यांचं झालं. आणि असेच एक असणारे आणि प्रसंग गुरुचरित्रामधला आहे. नरसिंहस्वामी सरस्वती जेव्हा गाणगापुराला विश्रांतीसाठी होते काही काळ, तेव्हा ते रोज स्नानाला घाट संगमावर जायचे. जायच्या रस्त्यामध्ये एक पर्वतेश्वर नावाचा शेतकरी होता, त्याचं शेत लागायचं. आणि हा शेतकरी जो होता अत्यंत भाविक होता. पाहायचा एवढे मोठे स्वामी आपल्या शेतावरनं जातात ते रस्त्यावरनं, रोज त्यांना प्रणाम करायचा, बोलायचं काहीच नाही आणि रोज दंडोत प्रणाम करायचा आणि उभा राहायचा हात जोडून. एक दिवस झाला, दोन दिवस असं होता होता, 6 वर्ष झाली. आणि 6 वर्षापर्यंत या शेतकऱ्यांनी नुसतं प्रणाम करायचं, म्हणजे वंदन भक्ती ज्याला आपण म्हणतो ती त्यांनी केली. आणि स्वामी प्रसन्न झाले. एक दिवशी त्याला म्हणाले, अरे तू रोज मला वंदन करतोस, परंतु तुला काही मागायचं का माझ्याकडे? तो म्हणे, नाही महाराज, काय मागणार. आणि त्यावेळेला त्याच्या शेतामध्ये गुडघावर उंचीचं असं पीक तयार झालेलं होतं. आणि स्वामी म्हणाले, तुला काहीच मागायचं नाही, म्हणे आपली कृपादृष्टी या माझ्या शेतावर असावी आणि त्यामुळे माझं भलं होईल. विषय आपला चाललाय शाश्वत शेती कशी असते. तर भगवंतावरती सावतामाळ्यांचा विश्वास आणि ते सद्गुरूंवरती या पर्वतेश्वर नावाचे जे कृषीवल होते त्यांचा विश्वास. म्हणाले, आपली कृपा असेल तर सर्व काही होईल. म्हणाले, पहा बरं मी सांगेन ते ऐकशील? म्हणाले, हो ऐकणार. म्हणे, हे जे पीक आहे ते मी घाटावरनं स्नान करून परत येतोय नदीवरनं, तोपर्यंत संध्याकाळपर्यंत सगळं पीक कापून टाक. एवढं सांगून ते निघून गेले गुरु आज्ञाप्रमाण. आणि त्यांना काहीतरी याच्यामध्ये माहिती असणार म्हणून त्यांनी त्यांच्यावर दृढ भरोसा ठेवला. आणि घरी गेला, सर्व शेत कापण्याकरता साधन घेऊन आला. घरी घरच्यांची आणि गावातल्यांची त्याचं अत्यंत भांडण झालं. शेत सारा वसूल करणारा जो अधिकारी होता तो म्हणाला, सगळं पीक तू कापून टाकशील, सारा कसा देशील शेत सारा? म्हणे, महाराज मी तुम्हाला लिहून देतो, जो सारा देतो त्याच्या दुप्पट शेत सारा मी देईन तुम्हाला, परंतु गुरूंची आज्ञा मला पाळू द्या, त्याच्याशिवाय आपलं भलं होणार नाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपले आचरण केलं. काय म्हणाले ते गुरु त्याला,

त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज्ञा प्रमाण मानली आणि स्वामी येईपर्यंत सगळं पीक कापून टाकलं. आणि प्रसंग असा झाला की स्वामी किंवा जे सत्पुरुष असतात संत असतात त्यांना पुढे काय घटना होणार असतात त्यांच्या दिव्य शक्तीमुळे माहिती असतं. त्या गावामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये 8-10 दिवसामध्ये प्रचंड थंडी पडली. बाकी शेतं जी होती सगळी करपून आणि जळून गेली आणि त्यानंतर प्रचंड असा पाऊस पडला आणि ह्यांनी जे शेत आपलं कापलेलं त्याच्यामध्ये शेतांचे जे खुंट राहिलेले होते पीक कापलेले त्यांना अनेक घुमारे फुटले आणि एकेकाला 8-10 कणसं आली आणि पहिलं जेवढं येणार होतं पीक त्याच्या कैक पटीने नव्हे शतपटींनी पीक आलं. हे पाहिल्यानंतर तो गदगद झाला आणि गुरूंची आज्ञाप्रमाण मानल्यामुळे आपलं किती भलं झालं ही खरी शाश्वतता त्याच्यामध्ये होती हे त्याला लक्षात आलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी मग सगळ्या गावाला ते धान्य वाटलं, शेत सारा दुप्पट होता तो दिला. आणि हे सर्व कशामुळे केवळ झालं तर गुरूंची आज्ञाप्रमाण केल्यामुळे आणि अशी शाश्वतता ज्याच्यामध्ये होती ती त्यांनी मागितली आणि पाळली. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या शाश्वत शेतीची म्हणजे नामस्मरणाच्या शेतीची जोड आपण सर्वांनी दिली कृषीवल बंधूंनी. कारण शेती करत असताना कुक्कुट पालने, मधुमाशा पालने किंवा मुर्गी पालने असे अनेक जोड धंदे त्या शेतामध्ये असतात. त्यामध्ये जर नामस्मरणाची शेती जर केली त्याच्याबरोबर तर शाश्वत त्या पिकामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्याचा अनुभव घेण्याकरता हे करूनच पाहिलं पाहिजे. आणि म्हणून पूर्वरंग पद्यामध्ये आणि तुकाराम महाराज आम्हाला सांगतात की एका बीजा केला नाश आणि मग भोगले कणीचं.

आत्ताच आपण माझा आवार माझा शिवार शाश्वत शेती या आख्यानावर आधारित कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन आणि सहकाऱ्यांचं कीर्तन आपण ऐकलं. माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: रात्रीचे 7:59 झाली आहेत.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात.
2: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या देशातले लोक देशहितासाठी समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ॲथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस. 100 मीटर धावण्याची शर्यत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला. ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेश कुजूर. मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा. अनिमेश जी नमस्कार. गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार. सत श्री अकाल.
3: नमस्कार सर.
4: नमस्कार सर.
2: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे. तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे. आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
4: नमस्कार सर. माझं नाव अनिमेश कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूर मधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
2: आणि गुरिंदर वीरजी तुम्ही काय सांगाल?
3: नमस्ते सर. माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटरमध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघही खेळाडू होते त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो. मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं, मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे। ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा। मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली। मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला। मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर। तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे। त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो।
2: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची।
3: हो सर, मध्यम वर्गीय कुटुंब आहे सर। नंतर माझे वडील, ते पण व्हॉलीबॉल खेळायचे, कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं। त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल। मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे। मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन। तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते। मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या। माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी मेडल आणेन, जिंकेन। आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटरसाठी बनलेलंच नाही। तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही, जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे। तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिंमत बनवून पुढे गेलो आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी।
2: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे। जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं, तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं।
3: जी सर, मी गुरिंदर सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का, कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता। जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही, एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये। तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर

0: दुसरा कोणीही करू शकणार नाही। अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही।
1: अनिमेशजी,
2: सर मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही। तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच। माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस, कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात। तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे। तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू। बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात। कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कोणी स्प्रिंट करू शकेल, पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात। आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो। तर सर या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता। आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू।
1: बर, हे बघा माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल। मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात। तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा।
2: सर आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनल मध्ये 10.17% करून तो मोडला। मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला। मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं। कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं। यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो। तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचं आहे आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे, आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल।
1: गुरिंदर वीर तुम्ही काय सांगाल?
0: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू। सर कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो। जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्म अप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्म अप इथे करू, इथे वॉर्म अप चांगलं होईल। आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो। मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत। जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो। मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन।
1: हे बघा तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे। मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे। माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा। तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे। तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल, माझ्या शुभेच्छा.
0: आभारी आहे सर.
1: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत रहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल

तर काळजी घेऊन बाहेर पडा या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं, तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल. उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी, आणि गुजरात राजस्थानमध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशामधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत. आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात. कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यान पिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो, आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत, आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरिल असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव
वाचवता आले असते आणि इथूनच

यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वला शेरिल यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भारून टाकलं. नेदरलँड्समधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगडमधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिर आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात.
राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला

आयझॅकचा ही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लब मध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैव विविधता वाचवतो. आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल, तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल, तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं, कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावड, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास

0: असं 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नईमधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजाम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: आताच आपण मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण ऐकलं. ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत.

आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 अनुगुंज, रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 8:45. तत्पूर्वी रात्री 8:35 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप जाहीर. 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू, 70 जखमी. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निर्णय. गुजरात टायटन्सची खराब सुरुवात. या दोघांमध्ये अंतिम लढत सुरू. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत प्रधानमंत्र्यांनी नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं. नमामी गंगे अभियान अंतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी देखील त्यांनी सांगितलं. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनाची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घेऊन त्यांची

0: दखल घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं.
1: मेरा आपसे आग्रह है, अपने आसपास के ऐसे प्रयासों को जरूर देखिए. जो लोग समाज के लिए अच्छा काम कर रहे हैं उन्हें पहचानिए, उनकी सराहना कीजिए, उनसे सीखिए और हो सके तो खुद भी किसी अच्छे काम से जुड़िए.
0: विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे. शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे, तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले आहेत. खाणकामासाठी वापरली जाणारी स्फोटकं या ठिकाणी साठवली होती. ईशान्य म्यानमारमध्ये कॉंगटूप या गावात ही घटना घडली. हा भाग तांग नॅशनल लिबरेशन आर्मी या सशस्त्र गटाच्या नियंत्रणाखाली आहे. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलै रोजी लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाचे मुहम्मद शोहिबुल फिक्री आणि फजर अली खान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. तिसऱ्याच षटकात कर्णधार शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन, निशांत सिंधू आणि जोस बटलरही लवकर बाद झाले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 13 षटकात 4 बाद 83 धावा झाल्या होत्या. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत गतविजेती कोको गॉफ हिला अनास्तासिया पोटापोवा हिनं काल पराभवाचा धक्का दिला. पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करत तिनं तिसऱ्या फेरीचा सामना 4-6, 7-6, 6-4 असा जिंकला. 4 वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावणारी इगा श्व्यांतेक हिला आज मार्ता कोस्त्युक हिनं 7-5, 6-1 असं थेट सेट्समध्ये हरवून चौथी फेरी गाठली. एलिना स्वितालोना हिनं बेलिंडा बेंचिच हिच्यावर अटीतटीच्या सामन्यात 6-4, 6-4, 6-0 अशी मात केली. पुरुष एकेरीत फिलिक्स ओजेर अलियासिम यानं ब्रँडन नाकाशिमा याला 5-7, 6-1, 7-6, 7-6 असं हरवलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होत्या असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स समाज माध्यम।

उपकरण बदल गए पहले कारण करण। जीवन के बाने में आने वाला

थेट उद्या पहाटे 5:52 आमच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम संपूर्ण रात्रभर सुरू असतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज रात्री 10 मिळालेल्या माहितीनुसार आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथं 36 सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 35 सेल्सिअस अशी झाली. किमान तापमान कुलाबा इथं 29 आणि सांताक्रूज इथं 27 सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा आणि सांताक्रूज ह्या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 74% अशी नोंदली गेली. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असेल, तसंच उष्ण आणि दमट वातावरण असेल. संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास मेघगर्जनेसह हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35 सेल्सिअस आणि किमान तापमान 29 सेल्सिअसच्या आसपास असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी हवामान विषयक कोणतीही सूचना नाही. श्रोतेहो हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:12 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या स्वरात गुरुनाथ शेणॉय यांचं गीत, संगीतकार श्रीनिवास खळे.

0: अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. श्रोतेहो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
2: उस दिन

रामदास कामत यांनी गायलेलं वामन देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार श्रीनिवास खळे. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत माधवी नान

यांचं गायन राग बागेश्री. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत कौन गत भाई. द्रुतबंदिश देखील एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत ना डारो रंग मोपे. तबला साथ के लिए मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम संगती आहे अनंत केमकर यांची. ऐकूया माधवी नानल यांचं गायन राग बागेश्री.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण माधवी नानल यांचं गायन ऐकलत, राग होता बागेश्री. तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम संगती होती अनंत केमकर यांची. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151429 आणि 45151430. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.

मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार मराठी भावगीतांच्या या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत संगीतकार यशवंत देव किंवा श्रीनिवास खळे या दोघांनी अनेक वर्ष सातत्याने सुमधूर भावगीतं आपल्याला दिली आणि त्या दृष्टीनं जर पाहिलं तर हे दोन्ही संगीतकार या संपूर्ण काळाचे साक्षीदार आहेत असं म्हणायला काही हरकत नाही
2: चाळीस
1: वर्षाची कार्यकर्त आहे आणि आपण पहिलं जे गाणं ऐकणार आहोत त्याची गायिका आहे आशा भोसले मात्र गीतकार या कार्यक्रमात मला वाटतं पहिल्यांदाच येत आहेत आणखी मी त्यांचं नाव देखील पहिल्यांदाच ऐकलं
2: जयंत मराठे
1: जयंत मराठे यांचं हे गाणं आहे पण हे गाणं आपल्याला ठाऊक आहे यशवंत देवांचं संगीत आहे कोण येणार ग पाहुणे हे गाणं मला वाटतं
2: प्रसिद्ध झालं
1: प्रसिद्ध गाणं
2: मी मागे म्हणलं होतं की काही काही वेळेला आपण गीतकारांचं नाव विसरून जातो गाणं लक्षात राहतं किंवा संगीतकाराचं नाव विसरतो अशापैकीच आहे हे गाणं आणि काय सध्या लग्नाचा सीझन आहे त्यामुळे घरामध्ये जे एक वातावरण असतं ते वातावरण या गाण्यातनं आपल्याला
1: नक्की
2: अचूकपणाने त्या गीतकारांनी मांडलेलं आहे कोण येणार ग पाहुणे ताई मला सांग असं ते गाणं आशा भोसले यांच्या स्वरामध्ये आपण ऐकणार आहोत

0: लागले, पण माहेरची तिला येणारी आठवण, सासरची महत्ता, या सगळ्या विषयात म्हणजे एकंदरीत तिच्या सहजीवनाचे सर्व पैलू या गाण्याचा विषय बनून राहिलेले आहेत, आणखी त्या गाण्यातून व्यक्त देखील झालेले आहेत. अतिशय लोकप्रिय असं हे भावगीत आहे, पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा. मधुकर जोशी यांनी हे गाणं लिहिलेलं आहे. त्यांची गाणी यापूर्वीही आपण काही वेळा रसिकांना ऐकवलेली आहेत, तेव्हा ऐकूया सुमन कल्याणपूर.
1: काय आहे ते मी मागेही म्हणलं होतं की सुमन कल्याणपूरांच्या आवाजामध्ये वसंत प्रभूंनी चार गाणी केलेली होती.
0: अच्छा.
1: आणि त्या चार गाण्यापैकी दोन गाणी याआधी आपण ऐकवलेली आहेत, त्यामुळं आजच्या कार्यक्रमामध्ये जे आपण गाणं निवडलेलं आहे ते पिवळी पिवळी हळद लागली हे सुमन कल्याणपूरांच्या आवाजामध्ये, आणि चौथं जे गीत आहे ते भक्तिगीत आहे, त्यामुळे हे ह्या कार्यक्रमामध्ये आपण हे गाणं खास करून निवडलेलं आहे, ते आपण ऐकणार आहोत.

0: श्रोत्या हो, ही सगळी गाणी आणि त्यात व्यक्त झालेल्या या सगळ्या भावना या सगळ्या ऐकल्यानंतर आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवतं की आज हे हळवेपण मात्र आपल्या आसपासून हरवून गेलेलं आहे.
1: आणि ही परिस्थिती शहरामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून
0: येते.
1: खेडेगावमध्ये अजूनही ते हळवेपण आहे, अजूनही त्या भावना व्यक्त होतात.
0: पण गाणी ऐकताना परवाच्या कार्यक्रमामध्ये देखील गाणी ऐकताना मला असं की ही ऐकताना मात्र आपण तसे भावूक होऊन जातो. आता सासरी जाण्याचा बेत ठरला, धीर धाकटा मुरळी आला हे गाणं आपण ऐकणार आहोत. या गाण्यामध्ये आशा भोसलेंनी गायलेलं हे गाणं आहे आणि ज्याला आपण काही पारंपरिक शब्द म्हणतो, मला
1: माहेरवाशिणीचं गाणं आहे.
0: नाही, मुरळी येणे हा जो प्रकार आहे तो कदाचित काहीतरी ग्रामीण भागातला एखादा

0: वाक्प्रचार असावा. मी बऱ्याच जणांना विचारलं पण त्याचं नेमकं विश्लेषण मला माझं समाधान कोणी करू शकलं नाही असं म्हणावं लागेल.
1: आपण श्रोत्यांनाच आवाहन करूयात हे गाणं ऐकून याच्यातले जे शब्दरचना आहे.
0: हा म्हणजे असं दिसतं की बहुतेक तो धाकटा दीर तिला परत घेऊन जाण्यासाठी म्हणून आलेला आहे पण त्याला काही प्रादेशिक चालीरीतींचा देखील काहीतरी थोडासा वास आहे असं मला वाटतं. पण अर्थात हे गाण्यामध्ये फार चपखल बसलेलं आहे याचाही काही प्रश्न नाही. ऐकूया सासरी जाण्याचा बेत ठरला.
1: आणि या गाण्याच्या बद्दल सुद्धा काही म्हणजे संगीतकाराची आपल्याला माहिती मिळालेली नाही.
0: मिळालेली
1: म्हणजे कवीची माहिती नाही
0: आहे. आशा भोसलेंनी गायलेला आहे.
1: भावना ज्या आहेत त्या आशा भोसलेंनी ज्या पद्धतीने व्यक्त केल्या त्यामुळेच आजच्या कार्यक्रमामध्ये हे गाणं आपण निवडलंय. सासरी जाण्याचा बेत ठरला.

0: यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते आपल्या आनंदी समृद्ध असण्याचा म्हणजे सासरी समृद्ध असण्याचा आनंदी असण्याचा निरोप माहेरी पाठवणाऱ्या सासूरवाशिणीचं हे गाणं आहे. साहजिकपणे आपल्या माहेरी जाणारं कुणी भेटेल का म्हणून ती वाट बघती आहे. या गाण्यामध्ये तिने ते व्यक्त करताना माहेरच्या काही खाणाखुणा देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: आता हे गाणं जे आहे हे बाळ कोल्हटकरांनी लिहिलेलं आणि बाळ कोल्हटकरांनी आपल्या अभिनयाने आणि लिखाणाने अनेक नाटकं गाजवलेली आहेत. तर ही रचना अतिशय सुंदर आहे. भेटाल का कोणी माझ्या माहेराच्या माणसाला, लेख सुखी आहे सांगा सावलीत सासरीच्या.
0: मी तिला अंतिम निरोप हाच द्यायचा की लेख
1: सुखी आहे हे सांगायचं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि त्या भावना त्यांनी या गाण्यात व्यक्त केलेल्या आहेत. आणि याचे संगीतकार आहेत गजानन वाटवे आणि उषा अत्रे किंवा उषा वाघ यांच्या आवाजामध्ये हे गाणं आहे.

0: अगदी सुरुवातीच्या एका कार्यक्रमात आपण युगलगीत श्रोत्यांना ऐकवली होती. जी एन जोशी आणि गांधारी हानगल यांचं एक युगलगीत आपण ऐकलं होतं. त्यात जी एन जोशी आणि लीला लिमये
1: दोन युगलगीत
0: युगलगीत आपण ऐकवलेली आहेत. पण एकंदरीतच भावगीतांच्या या दुनियेमध्ये युगलगीतांची संख्या त्यामानानं खूप कमी आहे आणि जी आहेत ती युगलगीत आपण रसिकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न
1: करणार आहोत. शुक्रतारानंतर युगलगीतांची संख्या हळूहळू
0: थोडीशी
1: वाढायला लागलेली आहे आणि तशी पाहायला गेली तर काय फार मोठी आहे अशातलाही भाग नाही. एक 15-20 गाणी निघतील त्याच्या पलीकडे नाही आहेत.
0: म्हणजे म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आवर्जून काही युगलगीतं
1: युगलगीतं खास करून आजच्या कार्यक्रमामध्ये
0: आणि याचं श्रेय दशरथ पुजारीनं नक्कीच द्यायला पाहिजे.
1: आणि कसं आहे ही दोन्ही गाणी आपण एका पाठोपाठ ऐकणार आहोत. मधुकर जोशी यांच्या ज्या दोन्ही गीत रचना आहेत मस्त ही हवा नवी वाटते नवे नवे आणि दुसरं गीत आहे प्रीत ही डोळ्यात माझ्या. ही दोन्ही गीतं दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेली आहेत. तर ही दोन्ही गाणी आपण सलग ऐकणार आहोत.

0: तू दूर दूर तेथे हुरहुर मात्र येथे किंवा मधुवंतीच्या सुरासुरातून. आणि मला वाटतं माणिक वर्मांच्या बरोबरच देखील एक रंगरेखा घेऊन ही मधुकर जोशींची गाणी आपण यापूर्वी श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहेत. एका दृष्टीनं जर पाहिलं युगलगीतांचा जर आता आपण विचार करतो आहोत तर हा एक संवादच असतो. आणि त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर चित्रपटामध्ये जी युगलगीतं आहेत ती जास्त फिट वाटतात आणि ती लक्षात देखील आपल्या जास्त
1: त्याला दृश्य असतं,
0: दृश्य स्वरूप त्याला असतं,
1: त्याला एक चौथा कोण मिळतो.
0: मला संवाद या दृष्टिकोनातून म्हणायचं तेच की हा एक संवादच असतो
1: आणि दृश्य असतं त्यामुळे ते म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचतं युगलगीत. तसं ऐकण्याच्या बाबतीत तसं होत नाही.
0: आता देखील आपण एक युगलगीतच ऐकणार आहोत आणि तलत मेहमूदच्या जातकुळीचा आवाज असणाऱ्या अरुण दातेंच्या शुक्रतारा मंदवाराचा उल्लेख मगाशी तू केलासच. 1963 सालचं हे गाणं आहे.
1: हे शुक्रतारा केलं आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला जे गाणं पाहिजे होतं ते गाणं पाडगावकरांनीच लिहिलेलं आहे. आणि मराठीमध्ये हा नवा ट्रेंड आणला तो पाडगावकर आणि खळे यांनी, कारण खळे यांनी नंतर सुद्धा काही युगलगीतं केलेली आहेत. तर त्यापैकी ही रचना आपण आज निवडली.
0: अरुण दातेंच्या आवाजासाठी त्यांना अनेक प्रकार म्हणजे चांगले कवी देखील एकंदरीत मिळालेले दिसतात. अगदी पाडगावकर, शंकर वैद्य, शंकर
1: हे फार लकी गायक आहेत.
0: आणि ते
1: त्यांनी सुद्धा एका मुलाखतीत म्हणलेलं होतं की बाबा मी एक 50-60 गाणी एवढी चांगली गायलेली आहेत की मी कुठेही गेलो तरी माझे कार्यक्रम, हजारो कार्यक्रम या गाण्यांच्या जीवावर मी
0: केलेले आहेत. तर आता आपण अरुण दाते आणि सुधा मल्होत्रांचं गाणं ऐकणार आहोत. कुठलं गाणं ऐकवणार आहोत आपण?
1: हात तुझा हातातच,
0: ही पाडगावकरांचीच रचना.
1: ही पाडगावकरांची रचना आहे आणि खळ्यांचं संगीत आहे. आणि या गीतांची सुद्धा वर्षन निघालेली आहे. शुक्रताराची निघाली आहे.
0: लोकप्रिय त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी पटकन होऊन
1: लोकप्रियता आहे. त्याच्या मागे पैशाचं राजकारण असतं, सगळ्या गोष्टी असतात. पण आपण ही मूळ रचना ऐकणार आहोत सुधा मल्होत्रा आणि अरुण दाते यांच्या आवाजातली, हात तुझा हातातच.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून रात्रीचे 12:35 होत आहेत प्रसारित करत आहोत गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम

आराम हराम आहे या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेलं आणखीन एक गीत आपण ऐकूयात. रचना आहे जगदीश खेबुडकर यांची, संगीतकार एन दत्ता आणि चित्रपट आहे बाळा गाऊ कशी अंगाई.

लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार राम कदम आणि चित्रपट होता एक गाव बारा भानगडी. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचा 1 वाजत आहे. प्रसारित करत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकूया पंडित अरविंद पारीख यांचं सतारवादन राग चंद्रकंस. विलंबित गत आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ केली आहे अनुतोष देगारिया यांनी. ऐकूया पंडित अरविंद पारीख यांचं सतारवादन राग चंद्रकंस.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित अरविंद पारिख यांचं सतारवादन ऐकलत, राग चंद्रकंस. तबलासात केली होती अनुतोष देगारिया यांनी. श्रद्धेहो नाद ब्रह्म हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
1: वाह,
2: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर. आपकी याद आती.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचा 1:30 वाजत आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका सादर करत आहोत
2: पोहाडा आणि आदिवासी लोककला.
1: आज ऐकूया भाग 10 आदिवासी रीतिरिवाज आणि लग्नाची गाणी. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.
3: श्रोते हो नमस्कार. आणि दिनेश तुलाही नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो. कांचन तुलाही नमस्कार.
3: थांब थांब.
1: का ग?
3: पुढे नको जाऊस. ऐक ना, ऐक जरा. ह्या बघ, ह्या सगळ्या बायका मिळून काहीतरी गाणं म्हणतात. इथेच उभं राहून आपण ऐकूया. फार पुढे जायला नको,
1: आवाज न करता.
3: हा, नाहीतर त्यांनी आपल्याला पाहिलं तर कदाचित ते आपलं गाणं बंद करतील.
1: आपण थोडा वेळ ऐकूया त्यांचं गाणं आणि मग त्यांच्याशी बोलूया या गाण्याविषयी.
3: हो.

0: किती सुरात गात आहेत ना दिनेश ह्या सगळ्याजणी मिळून. त्यातल्या चौघी जणी ये असा एक सूर देत आहेत आणि त्या सुराच्या आधारावर बाकीच्या गात आहेत. म्हणजे ह्या चौघी जणी जणू तानपुऱ्याच्या चार ताराच असं मला वाटतंय. चल आपण त्यांच्याशी बोलूया.
1: तुमचं नाव सांगा.
2: आणि बाय अर्जुन वातास.
1: कुठे राहता?
2: बोंडारमाळ. हे आमचं वाजे आहेत ना हे नाचकाम, ते गावची मी.
1: बरं बरं. ते गाणं तुम्ही गायलात त्याला काय म्हणतात?
2: धवळ.
1: धवळ गाणं काय असतं हे धवळ गाणं? कशासाठी गायलं?
2: लग्नासाठी. नवरदेव आपण करत उतना हळद लावत उतना त्याचे मूळ.
1: म्हणजे नवऱ्याच्या बाजूचे लोक हे गाणं गातात. काय काय या गाण्यामध्ये काय म्हटलंय?
2: तर मग धवळ गाणं त्या मग हळद चढवायची भंडारा म्हणजे वाहायचा हळद कुंकुम गुलाल वाहायचा.
1: कुणाला वाहायचा?
2: नवरदेवाला.
1: बर. आणि वाहताना हे गाणं म्हणायचं?
2: गाणं म्हणायचं आहे. मग बाळसिंग बांधायचा.
1: अच्छा.
2: हा मग हळदी उतरवायच्या तावंधर हे गाणं चालू करायचा. हळद अंगाची उतरवायची ना नवरदेवाचे पाणी ठेवून
1: तावंधर
2: हे गाणं चालू.
1: तेव्हा पण हेच गाणं म्हणायचं?
2: हेच गाणं म्हणायचं.
1: हळद लावताना पण हेच म्हणायचं?
2: हेच म्हणायचं.
1: अच्छा.
0: दिनेश आपल्या इथे समोर ह्या जमल्या आहेत
1: सगळ्या बहिणी आपल्या.
0: हा एक कोंडाळ करून बसलेले आहेत. ते कोंडाळ कसं आहे? त्या स्वतः सुद्धा पदराच्या आड आपला चेहरा लपवून आहेत आणि गोल करून अशा पद्धतीने इतक्या खेटून त्या बसलेल्या आहेत की तो गोल सुद्धा जसं काही एक लाजेचा पडदा त्याच्यावर त्यांनी ओढून घेतला आहे असं वाटतंय.
1: संकोच थोडीशी भीती सगळ्याचं मिश्रण त्यांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांच्या एकंदरीत देहबोलीमध्ये आपल्याला जाणवतंय.
0: या नर्मदाबाई आहेत, या पर्वताबाई आहेत, सोमीबाई आहेत, ह्या पण सोमीबाई आहेत, या गंगूबाई आहेत, या मंजुळा आहेत, या राधाबाई आहेत आणि तुळसाबाई आहे. तर मला तुम्ही हे सांगा की तुम्ही हे ज्या गावात तुम्ही राहता तिथे तुम्ही काय काम करता?
3: आम्ही शेतीचं काम करतो. आवतो निदतो सावणी करायची मळणी करायची आमचा दुसरा काहीच काम नाही.
0: शेतीतली सगळी कामं तुम्ही करता?
4: त्या पण आमचा पण त्याच आहे सगळा आवणीचा निदणीचा सावणीचा मळणीचा. आता मळणी चोळणी झाली आता खांडायचं.
0: खांडणी म्हणजे काय?
4: झाडा पाडायची त्याच्या कवळ्या करायच्या भार बांधून ठेवायचं आणि मग ते जाळायचं.
0: पण म्हणजे आता जे भात काढून घेतलं त्याची जी धाटाची खाली मुळं आहेत ती काढायची नाहीत?
4: नाही नाही.
3: जनावरं खाते ती.
0: ती जमिनीच्या खालची जनावरं कशी खातील?
3: चरते
4: जमिनीतली कुजून जाते ते.
0: पण सोमीबाई तुम्ही मला असं सांगा की तुम्ही घरातली कामं पण उरकता आणि शेतावरल्या कामाला कधी जाता?
4: नऊ दहा वाजेल जोड भाकर आवरून तसे मग नऊ दहा वाजेला जायचा शेतात.
1: सकाळी तुम्ही किती वाजता उठता रोज?
5: पाच वाजता.
0: कसं कळतं तुम्हाला?
5: मग आम्हाला सरावच पडेल. पाच वाजलं का उठायचा मग काय पाणी पाऊस आणायचा झाडझूड करायची स्वयंपाक बनवायचा.
0: काय बनवतं?
5: कामाला जायचा.
1: आणि तुमची घरातली छोटी मुलं वगैरे शाळेत वगैरे जात असतील?
5: ती जाते आता त्यांना आवरून द्यायचा.
1: मग त्यांना जेवण्यासाठी काही नाश्ता वगैरे बनवायला लागत?
5: बनवायला लागत नाश्ता बनवायला लागत. काय बनवायचा? डाळ भाकर करायची.
0: काय
5: करायचं?
3: भाजी भाकर आमचा जे खाना आहे ते करून आम्ही. आता आमच्या जवळ काय आहे? नागलीची भाकर उडदाची डाळ दुसरी काय आहे आमच्या जवळ?
6: त्यांना मिरची भाकर खायची. आला गोजारात असला पैसा तर भाजी कोला खायत.
0: आता जी मुलं शाळेत जातात
3: ते गावात जर शाळेत जात असले त्यांना दुपारचे जेवण तिकडे शाळेत भेटत पण घरीचा नाश्ता आपल्याला द्यावा लागतो ना असंच त्यांचं आहे.
1: पण आता सणासुदीचा समजा दिवस आहे काही सण आहे त्यावेळेस तुम्ही काय काय करता?
6: तर मी एवढा आता काय खायचा मग कुऱ्या रवा काय करून खायचं.

0: असला कैसा तर खायचा, नाही तर मग तुम्ही नाही तर मग काय खायचं, कैसा जे नाही तर.
1: गोड पदार्थ कुठले बनवत?
0: गोड पदार्थ मग ते असा रवा कुर्य काय करायचा, गोड कोजत कुरड आहे, कुरणाच्या भाकरी,
2: कुरणाच्या भाकरी, रवा करायचा, पोळ्या करायचे, आखा करायचा, आणि मग गोड पदार्थ.
3: पुरणाची भाकरी कशी?
2: हरभऱ्याची डाळ घालाय भिजत टाकायची, ती मग वाटून घ्यायची, मग पुरणाची भाकर करायची, तेच भरायची, पुरणाची भाकर करायची.
1: आता दिवाळी असते, दिवाळीच्या वेळेस आपण खूप पदार्थ बनवतो.
0: ते वक्त आता आम्ही काय करून ते साविलं करायचं, भात आपले दळून आणायचा ना, करत ना ते वाळू ते टाकायचा पिठात, त्याचं मग दळून पिठलं आणायचं, मग त्याच्या साविलं कानावर असं बनवायचं आणि वाखायचं.
3: ते पान कशाचं असतं?
2: केळीचा आणायचा, किरंबिरेचा आणायचा, केळीचा आणायचा, त्याच्यात करायचं.
3: त्याला त्याला काय म्हणलं तुम्ही? साविले.
2: हा साविले.
3: हा.
1: आणखीन कोणते पदार्थ बनवतात?
2: गोड पदार्थ नाही काही पण नाही मग, कर्ज
3: नाही
2: भेटत नाही मग काय गरीब.
4: तांदूळ दळत
3: बरं. मला असं सांगा की इथे तुम्हाला स्वतः तुम्ही पिकवू शकता तर काही भाजीपाला वगैरे तुम्ही तुमच्या घराच्या मागे पुढे कुठे काही करता का?
2: पाण्याची सोय नाही भाजीपाला करायला.
3: नाही मग पाण्यासाठी किती दूर जायला लागतं
4: भाजीपाला? या खवा ना मैन लांब.
3: दिनेश, अन्न असो की पाणी असो, म्हणजे आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा, तर इथे मी म्हणेन की अन्न पाणी आणि निवारा. निसर्गाच्या कुशीत नांदत असणाऱ्या या मंडळींना कष्ट करावेच लागतात पण
1: बरोबर,
3: आणि समाधानही ठेवावं लागतं. सुखासमाधानाने नांदणाऱ्या या मंडळींमध्ये विवाह कसे बरे होत असतील, त्याचं संपूर्ण विवाहाच्या विधींचं जी एक मालिका आहे.
1: हा आयुष्यातला एक महत्वाचा क्षण असं आपण मानतो, त्यामुळे हा क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने येतो याविषयी आपल्याला जाणून घेण्याबद्दल.
3: म्हणजे मला एक शब्द इथे म्हणावा असं वाटतो की विवाहाच्या संदर्भातली त्यांची सांस्कृतिक अभिव्यक्ती कशी असते. बरं, आता मला सांगा की तुमच्याकडची लग्न कशी कशी होत असतात?
5: अगोदर घाण सुटतात, ज्या दिवशी त्या नवरीच्या घरी जायचं असतं, घाणमान घेऊन, देश घेऊन. आमच्याकडचे लोक तर ज्या दिवशी नवरीला म्हणजे साखरपुडा तर होत असतो, पण लग्नाचे फडके घ्यायचे अगोदर, तेव्हा ते लोक समजे उडीद नेतात, वर्या नेतात,
3: म्हणजे धान्य जे काही असतं ते
5: धान्य नेत असतात, आणि मग त्या दिवशी ह्या बायका ते घाण सुतून त्याचं गाणं सांगून आणि ते नवरीच्या घरी जातात.
3: मला असं वाटतं की हे जे घाण सुतणं म्हणतात ना,
1: होय,
3: त्याच्याच सारखं आपल्याला हा
1: ज्याला आपण घाण भरणं
3: असं वाटतंय ना. आता हे घाण सुतायचं गाणं कोणतं आहे म्हणा?
2: बगरी गोनी भरल्याव भरल्याव ए असा ए सांब्रात, माग गोनी वाळल्याव वाळल्याव ए, चालत बोरी खांडल्याव खांडल्याव ए, तांदळा गोनी भरल्याव भरल्याव ए, दारी पाठवल्याव पाठवल्याव ए, असा ए सांब्रात, माग गोनी वाळल्याव वाळल्याव ए.
5: आता हळदीच्या वेळ,
2: हळदी गोळ आंबतील, हळदी गोळ आंबतील, जोडवेचा जोड माझा रुळतील, जोडवेचा जोड माझा रुळतील, हळदी गोळ आंबतील, हळदी गोळ आंबतील, येळाचा जोड माझा रुळतील, येळाचा जोड माझा रुळतील.
3: याचा अर्थ काय?
2: हळदी हळद फोडतून आम्ही तेवढे ते गाणं म्हणतो,
3: हे
2: हळदी
3: आंबतील.
2: हा,
3: आंबतील म्हणजे
2: हळद भिजत टाकतो ना, भिजत टाकतो, मग ते आम्ही कुटतो कुटतो, मग हे गाणं सांगतो.
3: हेच एवढंच दोनच ओळीचं गाणं अजून असतंय?
2: आहे.
3: हळदीची कितीतरी गाणी आहेत
2: आहेत ना हळदी.

0: हळदीचा मड.
1: दिनेश, हळदीचं बन आणि तेही कुठे, कोणाच्या लग्नासाठी न्यायचंय? तर रामाच्या.
2: हो, म्हणजे रामाचं आणि सीतेचं यांच्या दृष्टीने खूप महत्व आहे, किंवा त्यांचा एक आदर्श हे लोक मानतात, नाही का?
1: आणि दुसरं महत्वाचं ऐकलंस का, की विवाह विधींमध्ये हळदीला जेवढं महत्व आहे, पावित्र्य आहे, तर त्या आपल्या गाण्यामधनं काय त्यांनी गायलं की कधीही म्हणू नको की हळदीचं मढ मेलं.
2: क्या बात आहे, किती सुंदर
1: मार्मिक शब्द आहेत.
2: खरंच ताई, आणखी एखादं गाणं ऐकवा ना.

0: हे भरलं करंड, ह्या करंडला सुद्धा त्यांनी बोलायला सांगितलंय आणि तो म्हणतोय की मी एकटा कसा जाणार, मी गोण्याच्या गोण्या नेणार आणि कशा कशाच्या गोण्या नेणार कळलं का तुला,
1: सुपारीच्या, खोबऱ्याच्या आणि गुलालाच्या गोणी सुद्धा मी सोबत नेईन असं तो करंड सांगतोय.
0: बरोबर. दिनेश, हळदीचं गाणं मगाशी आपण एक ऐकलं होतं आणि त्यांच्या लग्नाची पद्धती रीतीभाती कशा कशा असतात हे आपण जाणून घेतोच आहोत. आणखी एखादं हळदीचं गाणं आपल्याला या ताया बायांनी ऐकवलं तर मजा येईल ना.
1: नक्कीच.

0: हा हे सरवड म्हणजे काय आणि काय पडलं म्हणले?
1: म्हणजे नाही, आम्ही आता तेलोनाच असं उंड करतो ना, त्याच्यावर हे गाणं सांगतो. मग आम्ही ते उंड करतो, मिरघ्या करतो, घुगऱ्या करतो, मग प्रत्येक माणसाला वाटवते.
0: ते उंडे कशाचे करतात?
1: तांदळाचे.
0: आणि मग ते वाफवायचे असतात का? नाही,
1: बाफवायचे. घुगऱ्या बाफवायचे.
0: उंडे, घुगऱ्या आणि तिसरं काय सांगितलं? मिरक्या.
1: तशा ओढल्या ओढल्या करायच्या,
0: त्या पण तांदुळाच्या करायच्या.
1: बरं, मग वाटून खायच्या.
0: अच्छा, म्हणजे हे हळदीच्या दिवशी सगळं करायचं?
1: हे तेलवणावरलं आपण कार्यक्रम राहतो.
0: हळद झाल्यानंतर तेलवण आणायचं. आणि आता पुढे लग्नाचा काय विधी असतो मग?

0: आता जी तुम्ही हे म्हटलं, हे गाणं कधी म्हणायचं असतं?
1: आम्ही मंडपात येऊन बसत मग त्याला शेवया घेऊन जातो, मग त्या जाताना हे गाणं सांगायचं.
0: बरं बरं, आता सांगा, आता नवरदेव आला, त्याला शेवया घेऊन तुम्ही गेले, आता काय कोणतं गाणं म्हणायचं?
1: आई बापाचे, नवरदेवाचे आई बापाचा वर्णन करायचा. तठ
0: म्हणजे ते किती चांगले आहेत का, कसे आहेत का, ते उखळ्या पाखळ्या काढायचे?
1: नाही,
0: चांगलं वर्णन करायचं,
1: चांगलं वर्णन करायचं त्याचा.
0: ते गाणं असतं का?
1: गाणं असतं.

0: आहे हिरा मनुक. पहिल्यांदा मला काय वाटलं मनुक म्हणजे खायची म्हणून, तशी नाही. हिरा आणि माणिक. पार्वताबाई तुमच्याकडच्या लग्नात अक्षदा वाटतात का?
1: वाटते ना.
0: कशाच्या? ज्वारीच्या, तांदुळाच्या?
1: तांदूळ, ज्वारी, भगर, वरी, तीन वस्तू राहतात
0: एकत्र. आणि रंगवतात?
1: रंग पण दे जातो. हो
0: बरं, पण आता पुढचं गाणं काय असतं सांगा. की आता त्या त्याला जावयाला शेवया दिल्या, विहीण व्याही जावई सगळ्यांची वर्णन केली, चांगली वर्णन केली, आता काय म्हणायचं गाणं?

0: शेल्याच्या पदराले.
1: काय या गाण्यामध्ये काय म्हटलं? शेल्याच्या पदराला काय बांधलंय?
2: गरसोळ काळा.
3: आपण साडी चोळीवर आपण हा गरसोळ घेऊन जातोच ना नवरीला.
4: म्हणजे मंगळसूत्र म्हणतात ते,
3: त्याला आम्ही गरसोळ म्हणतो.
4: मंगळसूत्राला गरसोळ.
3: मग तो तठ आपण साडी चोळीवर द्यायचा, मग नवरीच्या गळ्यात घालतो.
4: ते ह्याच्या गाठीमध्ये बांधलेलं आहे, म्हणजे उपरण्याच्या, नवरदेवाच्या उपरण्याच्या गाठीत बांधलंय. ते गाठ सोडून तो ते गरसोळ काढणार आणि नवऱ्या मुलीच्या गळ्याला बांधणार. आता ह्याच्या पुढे काय अजून गाणं असतं?
1: जेव्हा प्रत्यक्ष लग्न लागतं त्यावेळेस कुठली गाणी म्हटली जातात?

0: आत्ता जे तुम्ही गाणं म्हटलं ताई त्याचा जरा आम्हाला अर्थ सांगा ना.
1: तुरी होत्या ते मग सुळ्याही खाल्या त्याला कीड पडते.
2: का मग बा नवर देव लवकर येतात त्याला तुरीची डाळ घालतो भात जेवायला देतो. आता टाईम झाला मग आता खाय बा कोरडा बिरडा असं सांगायचं.
3: पण मग ह्याच्यामध्ये तुरीला कीड पण पडून जात.
2: हो पडते ना
3: सूळ. सूळ म्हणजे कीड पडते.
2: वांगी बा होत्या त्या गारठे त्या मरून दिल्या ना तर त्याची पण भाजी करतो ना वांगी. गारठा भरमसाठ पडतो
3: त्याच्यात ती वांगी मरून जातात.
2: मग गारठेनी वांगी मेल्या आणि कारी जो

0: त्या त्या लोक लोकरावर त्या त्या त्या सासरी नेले
1: कारी म्हणजे मुली
0: हा सुनाच आपण आणत होणार ह्या बर त्या घरी तर ते पण लोकर करते त्या निघून गेल्या राग संध्या तिथे तिथे माहेर वाढील मग एकली मी आता काय करू का नाही
1: आणि तू आला जावया बाबा उशिरा तर आता कोरडा बिरडा भात खाऊन
0: खाऊन घे असं
1: खूप छान मजेदार गाणं हा पार्वताबाई मग आता इथे हे लग्नाचं सूप वाजलं म्हणजे लग्न पार पडलं मुलगी आता आपल्या सासरी गेली ती तिच्या संसाराला लागली आता ती पुढे आई होणार आहे आणि मग अशा वेळेला तुम्ही काही गाणी म्हणता का
2: गौराईचा

0: दिनेश, गौर किंवा आपल्याकडे गौरी म्हणजे त्या सुद्धा माहेरवाशिणीच असतात
1: बरोबर,
0: आणि त्या सुद्धा लेकूरवाळ्या असतात. त्यांच्या गाण्यांमधून त्यांचं जीवन जे आपल्याला समजतं आहे ते मला असं वाटतं की अतिशय थेट आहे, नितळ आहे, स्वच्छ आहे, निकोप आहे, आणि म्हणूनच ते आपल्याला आपल्या मनाला स्पर्शून जातं, भिडतं.
1: खरं भोहाडा आणि आदिवासी लोककला या मालिकेचा भाग 10 आपण ऐकलात. आदिवासी रीतिरिवाज आणि लग्नाची गाणी, संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे, सहभाग दिनेश अडावतकर, या भागातील मुख्य कलाकार जयवंता भांगरे आणि सहकारी आणि यमुनाबाई चौधरी आणि सहकारी, बाह्य ध्वनिमुद्रण निनाद वेंगुर्लेकर, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगी. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. भोहाडा आणि आदिवासी

मालिका विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, मध्यरात्रीचे 2 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत गम्मत जम्मत.

0: बालमित्रांनो नमस्कार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी निर्मला भांदिगरे आपलं सहर्ष स्वागत करते. छोट्या मित्रांनो, आज गंमत जम्मत या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधायला मूळचा कोल्हापूरचा पण सध्या हैदराबाद इथं वास्तव्यास असलेला हरहुन्नरी अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी हा बालमित्र स्टुडिओत आलेला आहे. चला तर मग त्याला भेटूया आणि त्याच्याशी गप्पा मारूया. तर अमोघ, तुझा गम्मत जम्मत या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुझी ओळख जरा आमच्या बालमित्रांना करून देशील?
1: नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी आहे. आता मी 7वीत शिकतो.
0: कुठल्या शाळेत शिकतोस तू?
1: तर मी हैदराबाद मध्ये कॉर्नरस्टोन शाळेत शिकतो.
0: बर, मूळ गाव कोणतं तुझं?
1: कोल्हापूर.
0: अरे वा, मग कोल्हापूर ते हैदराबाद प्रवास कसा काय?
1: मी ऍक्च्युली माझ्या बाबांना म्हणजे तिकडं जॉब होता त्यामुळे मी तिकडे गेलो आणि मी नर्सरी पासून मी तिकडेच होतो.
0: बर बर बर बर. तुझ्या बाबतीत खूप काही आम्ही ऐकले. मराठी भाषा तुला खूप

0: आवडते.
1: हां, तर ते माझ्या आजीनं म्हणजे मला प्रोत्साहन दिलं होतं की तू आता शिक मराठी, म्हणजे थोडं पुस्तक लिहायला हे कर, प्रोत्साहन दिलं पुस्तक लिहायचं. मग आबांनी पण मला थोडं प्रोत्साहन दिलं, त्यामुळे आता मी जरा भाषा शिकायला लागलोय
0: बरं,
1: मराठी.
0: तर हैदराबाद म्हणलं की तेलगू भाषा आली आणि इंग्लिश.
1: कॉन्व्हर्सेशन माझं असते ना ते इंग्लिश मध्ये असतं शायद.
0: बरं.
1: तेलगू पण आता कंपल्सरी आहे ना सीबीएसई पॅटर्न मध्ये, त्यामुळे आता मी तेलगू पण थोडं शिकायला लागलोय म्हणजे हळूहळू.
0: पण मग इंग्लिश मिडियमच्या मुलांचा मराठीकडे थोडासा त्यांचा एक पडती बाजू असते, तुझ्या बाबतीत काय?
1: हां, आवडते मला मराठी भाषा,
0: बरं.
1: म्हणजे मूळ भाषा तर मला आवडणारच ऑब्व्हियसली. आणि मी हेच प्रयत्न करणार की मी मराठी भाषा इम्प्रूव्ह करणार जास्त जास्तीत जास्त.
0: बरं बरं. मग शाळेत तर मराठी नाहीये, मग घरी मराठी कुणी शिकवतं तुला?
1: म्हणजे आधीपासून येतं मला मराठी, तसं काय नाही, पण आजी मला शिकवायची.
0: मला असं ऐकायला मिळालं की तुझ्या घरी खूप मोठा कलेचा वारसा आहे, लिखाणाचा वारसा आहे, काय सांगशील?
1: तर माझे आजोबा आणि आजी होते,
0: बर,
1: ते त्यांनी खूप म्हणजे पुस्तक अशी लिहिली आहेत, तर मग मला पण कधी असं वाटायचं की मला पण असं असता पुस्तक लिहायला पाहिजे, त्यामुळे मग मी एक दिवशी डिसाइड केलं, म्हणजे 7 वर्षाचं होतो मी त्यावेळी, मी डिसाइड केलं की मी पुस्तक लिहिणार. तर म्हणजे लिहिलं मी, लहान होतं पण लिहिलं मी.
0: पण मग वयाच्या 7व्या वर्षी तुला पुस्तक मराठीमध्ये लिहावंसं वाटलं?
1: हां वाटलं मला, पण मी लिहिलं पण.
0: बर, काय पुस्तकाचं नाव काय होतं त्या?
1: क्रिकेट लाईफ म्हणून.
0: क्रिकेट लाईफ म्हणून मराठीमध्ये लिहिलंस?
1: हां.
0: पण तू पुस्तक जे लिहिलंस ना, त्या पुस्तकाविषयी मला जरा सांग ना.
1: त्या पुस्तकात असं लिहिलंय की मला क्रिकेट का आवडतं, किंवा त्याचं कारण म्हणजे आयडल कोण आहे माझा. आणि मग मला बाकीच्यांना पण असं टिप्स द्यायची की आता आपल्याला काय करायचं पुढे जायला, सिलेक्ट व्हायला म्हणजे दुसऱ्या टीम मध्ये.
0: म्हणजे एकूणच त्या पुस्तकाचं सारांश असं आपण म्हणूया की तुझा क्रिकेटचा छंद, त्याचबरोबर एकूण क्रिकेटची माहिती,
1: हा
0: अशा आशयाचं ते पुस्तक लिहिलंस. मग प्रतिसाद कसा होता? पुस्तक कितपत आवडलं?
1: आवडलं मला, म्हणजे माझ्या ऍटलीस्ट लेवल म्हणजे होती ना, म्हणजे एज त्याच्यासाठी म्हणजे चांगलं होतं. खूप म्हणजे कमी लोक वाचली,
0: पण त्यांना आवडलं.
1: हा आवडलं, म्हणजे माझ्या मित्रांना पण दाखवलं मी.
0: बर बर.
1: आणि मी माझ्या शाळेची जी लायब्रेरियन होती तिला पण दाखवलं ते पुस्तक.
0: बर बर बर. म्हणजे त्यांना आवडलं?
1: हा, त्या पण म्हटल्या की व्हेरी नाईस म्हटलं इंग्लिश मध्ये की तुझ्या मानानं चांगलं पुस्तक येते.
0: अरे वा वा वा. बर, हे झालं तुझ्या पहिल्या पुस्तकाबद्दल. कोल्हापूरमध्ये कसं वातावरण आहे? तू तर आता वडिलांच्या कामाच्या निमित्तानं हैदराबादला असतोस, तिथलं वातावरण आणि कोल्हापुरातलं घरचं वातावरण काय वाटतं तुला?
1: तर बघितलं तर हैदराबादचं वातावरण म्हणजे थोडं वर्किंगच असतं, म्हणजे म्हणजे सगळेच म्हणजे घरी
0: व्यस्त.
1: हा व्यस्त असतात. कोल्हापुरात बघितलं तर रेस्टिंग म्हणजे व्हॅकेशन लागलो असतो ना. तर तिकडे म्हणजे मी आपलं जे इनकम्प्लीट काम असते, जसं की आता म्हणजे आता मला पुस्तक मी आता लिहिलं म्हटलं होतं ना, आता ते कम्प्लीट म्हणजे करायचं किंवा चित्र काढायचं, बाबांसोबत बोलायचं.
0: बर, मला सांग, तुझ्या घरी पुस्तकांचा खूप मोठा संचय आहे असं मी ऐकले.
1: हा हे म्हणजे मी पुस्तक घेतो पण आणि वाचतो पण ते.
0: बर, साधारण किती पुस्तक आहेत घरी?
1: बघितलं तर 10,000 असतील आरामात.
0: बर बर बर. मग तू इथं आल्यानंतर व्हेकेशनला किती वेळ देतोस पुस्तक वाचनाला?
1: 2 तास देतो की
0: नेहमी?
1: हा.
0: अरे वा वा. मग कुठली कुठली पुस्तक आजपर्यंत वाचली आहेस तू?
1: मी ऍक्च्युली एक पुस्तक म्हणजे घेतलं हैदराबाद वरून आणलं होतं स्काय हाय म्हणून, ते पुस्तक मी आता वाचतोय.
0: पण मग अजून मराठी कुठली कुठली पुस्तकं वाचली आहेस तू?
1: चांदोबाची पुस्तक वाचली आहेत, मग तेलानी रामचं पुस्तक वाचलंय, आणि राजा शिवाजींचं पुस्तक वाचलंय.
0: बर, कसं वाटतं मातृभाषेतली पुस्तकं वाचताना? किंवा त्याच्या
1: आवडतं मला.
0: आवडतं गोष्टी तर तू आता म्हणला चांदोबाच्या गोष्टी, तू छान छान गोष्टी पण सांगतोस असं ऐकलं मी.
1: ओ सांगतो की मी.
0: ऐकवशील?
1: या गोष्टीचं नाव आहे लांडगा आला रे आला. तर एके दिवशी गावात एक रामू नावाचा एक मुलगा होता. तर तो खूप सगळ्यांची खोड करायचा, असं दंगा करायचा, मस्करी करायचा. मग तो आपल्या मेंढपाळांना असं रानात आणायचा चरायला. तर आणि तो ओरडायचा असंच की लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. मग शेतकरी घाबरून पळून यायची, बघतात तर काय कोणीच नव्हतं. मग परत दुसरा दिवस झाला, दुसऱ्या दिवशी परत ओरडायला लागला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. परत शेतकरी आली, मग बघितली तर परत कोण नाही. तर तिसरा दिवस आला आणि त्या दिवशी खरंच लांडगा आला. आणि त्यांनी सगळ्या मेंढपाळाला खाऊन टाकलं. आणि मग जेव्हा रामू वडत होता तेव्हा शेतकरी म्हटली हा तर असेच मस्करी करतो, ह्याच्यासोबत काही बोलण्याचा अर्थ नाही आहे. मग त्या दिवसापासून त्याला हे कळलं की आपण कधी पण कुणाची मस्करी करायचं नाही किंवा कुणाची खोड काढायची नाही आणि कधी पण सत्य बोलायचं.
0: बरोबर. रामोग, तू तर खूप छान गोष्ट सांगितलीस आमच्या बालमित्रांना. तू मगाशी म्हणालास की तुला तेलुगू पण अवगत आहे म्हणून.
1: हो, आवडती मला तेलुगू.
0: बर, म्हणजे तू तिथं हैदराबादला गेल्यानंतर ही भाषा शिकलास.
1: ऍक्च्युली कंपल्सरी आहे म्हणजे तेलुगू.
0: बर, मग तिथं बोलतोस तू तेलुगू?
1: हा बोलतो, म्हणजे ट्राय करतो कधी कधी. म्हणजे आता माझे जे तेलुगू मित्र आहेत तिकडचे त्यांना मी विचारतो की या शब्दाचा अर्थ काय आहे.
0: बर,
1: आणि मग ते मला सांगतात आणि सेंटेन्स बनवायचा ट्राय करतो.
0: बर, म्हणजे प्रयत्न करत आहेत तेलुगू शिकण्याचा.
1: हा,
0: तुझं नाव जरा तेलुगू मध्ये सांगशील आम्हाला?
1: ना पेरू अमोग.
0: बर, दिवसभराचं तुझं रुटीन कसं असतं?
1: सकाळी ऍक्च्युली 7 उठल्यानंतर माझी बस येते म्हणजे पिकअप करायला शाळेत, आणि नंतर मग 7 ते संध्याकाळी 4 शाळा असते.
0: बर,
1: आणि त्याच्यानंतर माझी ट्युशन असते, म्हणजे ट्युशन नंतर माझा क्रिकेटचा क्लास असतो.
0: बर,
1: आणि त्याच्यानंतर मग थोडा म्हणजे शाळेतला जो होमवर्क आहे दिलेला तो करतो.
0: अर्थातच तुला क्रिकेटचा छंद आहे.
1: आहे.
0: आणि तू पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहेस क्रिकेटवर, तुला कितपत माहिती आहे क्रिकेट विषयी?
1: क्रिकेट बघितलं तर मला म्हणजे ते जे रूल्स माहित आहेत आणि माझे जे सर असतात ते पण मला सांगतात, म्हणजे गाईड करतात मला.
0: बर, बर.
1: खेळताना जर मी चुकून चुकीचा शॉट केला तरी सांगतात क्रिकेट कसं करायचं.
0: बर,
1: आणि मी हाच प्रयत्न करणार क्रिकेटमध्ये की मी चांगलं खेळू असं.
0: बर, मग तुला मोठं होऊन काय व्हायचंय?
1: म्हणजे मला इंजिनियर टाईप बनायचं, म्हणजे आता जे विमानाचे पार्ट किंवा बनवतात काय.
0: बर, बर, बर.
1: त्या टाईपचं मला बनायचं.
0: मग क्रिकेटमध्ये करिअर करायचं असं काही तुझ्या डोक्यात आहे?
1: कॉम्पिटिशन फार आहे त्याच्यात, म्हणजे भले जेवढं मी ट्राय करणार तेवढंच खरं म्हणजे एकच म्हणजे पूर्ण लाखातून एकच होते ना सिलेक्ट, त्यामुळं.
0: पण तुझा प्रयत्न तरी तोच असणार आहे की त्या एकामध्ये तुझं सिलेक्शन व्हावं यासाठी तू प्रयत्न करणार.
1: आता तर मी अंडर 14 सिलेक्ट झालोय.
0: बर, बर, बर. बर, मग शाळेतला अभ्यास आणि क्रिकेट किंवा वाचन, लिखाणाची देखील तुला आवड आहे ना?
1: हो, आहे की लिखाणाची आवड,
0: कारण पुस्तक तर तू लिहिलेस. मग हे सगळे छंद आणि अभ्यासक्रम आणि तर बाकी तुझ्या आवडीनिवडी कसं मॅनेज करतो सगळं?
1: म्हणजे तर पर्टिक्युलर तर वेळ ठरवतो एका, म्हणजे जे मला काम करायचं त्याची वेळ असते. सकाळी 10 जर मला आता लेखन करायचं आहे पुस्तकाचं तर मी 10 ते 11 त्याचं हे करणार, वेळ मॅक्सिमाइज करणार. आणि नंतर जे क्रिकेट सपोज असेल तर ते 12 ते 1 किंवा असे म्हणजे वेळ आहे ती अशी ठरवतो.
0: म्हणजे एक वेळेचं योग्य पद्धतीने नियोजन करतोस. आता क्रिकेट म्हणजे फिजिकली फिटनेस पाहिजे, आहार चांगला, व्यायाम, या गोष्टींकडे कसं ध्यान देतोस?
1: ऍक्च्युली आमच्या अकॅडमीमध्येच असं एक्सरसाइज करून घेतात, त्यामुळं आणि मी पण घरी म्हणजे चांगलं खाणं खातो हेल्दी.
0: तसं बघायला गेलं ते हेल्दी खाणं हे सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. आकाशवाणीशी तुझा यापूर्वी कधी संबंध आला होता?
1: नव्हता, ऍक्च्युली माझं पहिल्यांदा आहे आकाशवाणीमध्ये आता, त्यामुळं.
0: आपण मी असं ऐकलंय की वैजयंती कुलकर्णी म्हणजे तुझ्या आजी, बरोबर ना? तर त्यांचा आकाशवाणीशी खूप संबंध होता?
1: हो, होता. तर त्यांचे 200 प्रोग्राम झालेत आकाशवाणीमध्ये.
0: म्हणजे तो एक वारसा तुझ्याकडे आहे म्हण.
1: हा.
0: आणि आजोबा काय करतात?
1: आजोबा माझे पत्रकार होते.
0: बर,
1: केसरीचे पत्रकार होते. आताच त्याने एक बुक पब्लिश केले, मंतरलेल्या दिवसांची बखर.
0: अरे वा वा वा, तू वाचलंस हे पुस्तक?
1: आता वाचणार आहे की.
0: बर, मग आजोबांच्या कडून तू मार्गदर्शन कशा पद्धतीने घेतोस? म्हणजे एखादं पुस्तक वाचायचं झालं किंवा कुठलं पुस्तक वाचू किंवा लिखाण करत असताना काही अडचणी आल्या तर आजोबा तुला मदत करतात?
1: करतात, आणि मी त्यांना विचारतो पण की मी हा मुद्दा लिहू का नाही, किंवा म्हणजे सपोज आता मी एक प्रॉब्लेम हे केला त्याच्यात लिखाण केलं माझ्या पुस्तक मध्ये, जर त्या सोल्युशन म्हणजे मला कळत नसेल तर मी आबांना विचारतो.
0: बर, बर. मग काय वाटतं तुला आबांचा इतक्या दिवसांचा किंवा इतक्या वर्षांचा अभ्यास, त्यांची वाचनाची आवड, पत्रकारिता, याचा तुला कसा फायदा झाला?
1: त्यामुळे मला पण थोडा ऍडव्हान्टेज येतो ना, त्यांना कारण एक्सपिरियन्स आहे त्यांना लिहायचा.
0: मग मला सांग, आजोबा किंवा तुझी आजी यांना वाचनाचा खूप छंद होता, त्या पद्धतीनं ते वेगवेगळ्या विषयांवर लिखाण देखील करत होते आणि आकाशवाणीसारख्या माध्यमात

0: वर त्यांचे कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत. तर मग असं कधी वाटतं का की आपण त्यांच्यासारखं व्हावं किंवा त्यांनी काय परिश्रम घेतले असतील ते आपण देखील घ्यावे?
1: हा वाटलं की मला खूपदा वाटलं. आणि हाच मी प्रयत्न करणार की त्यांच्यासारखं म्हणजे इन्स्पिरेशन घ्यायचं त्यांचं लिहायचं.
0: मला सांग, या व्यतिरिक्त तुझे आणखी काही छंद आहेत?
1: क्रिकेट आणि बॅडमिंटन पण आहे. म्हणजे आमच्या अपार्टमेंट मध्ये बॅडमिंटन पण पोरं खेळतात, त्यामुळं मला पण आहे थोडा छंद त्याचा.
0: तू खेळांना वेळ देतोस?
1: हा देतो मी.
0: स्केचेस पण काढतोस असं मी ऐकले.
1: हो काढतो मी स्केचेस. कोल्हापुरात माझी एक स्केचची बुक आहे, त्याच्यात मी म्हणजे आता नेचरचं बघितलं कोणतं चित्र, तर ते मी हे करतो, रचित करतो.
0: बर बर बर.
1: आता पेन घेताना साधारण मी हेच बघतो, त्याची टिप कशी आहे किंवा त्याची इंक केवढा वेळ हे होणार, मॅक्सिमाइज कशी होणार, ते करून मी चित्र रंगवतो त्या पेननं. आणि जर ती मला पेन आवडली तर मी ती म्हणजे दोनदा किंवा तीनदा अशी घेतो.
0: बर बर. म्हणजे असा संग्रह देखील केलेला आहेस म्हणे तू?
1: हो मला पेन आवडतात, कलेक्शन आहे म्हणजे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे, काळे, निळे, पिवळे.
0: मला सांग, कुठल्या शाळेत शिकायला आवडतं?
1: बघितलं तर ते ह्याच्यावर म्हणजे पॅटर्न म्हणजे कसं आहे किंवा अभ्यास किती देतात त्याच्यावर मी असे डिसाईड करणार आहे. दोन्हीला पण कम्पेअर करणं अवघड आहे ना, कारण दोन्ही पण सेम टाईपच्या. पण मी जास्त बघितलं तर मराठी पॅटर्नला प्रेफर करीन, कारण ती माझी भाषा आहे, मी बोलू शकतो.
0: बर.
1: मित्र बनू शकतात माझे.
0: तेलुगू भाषा जितकी अवगत करतोस त्या पद्धतीनं तुला मराठीची देखील आवड आहे?
1: हो आहे मला आवड. आणि तर बघितलं तर जे आता मराठी पोरं जी सीबीएसई मध्ये शिकत आहेत की त्यांना थोडं मराठीकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण ती मातृभाषा ना आपली.
0: मातृभाषा पण आहे आणि मराठीत जो पुस्तकांचा संग्रह किंवा आजपर्यंतच्या लेखकांनी कवींनी जो एक आपल्याला मोठा वारसा दिलेला आहे तो जर आपल्यापर्यंत पोहोचायचा असेल तर मराठी भाषा अवगत करणं देखील गरजेचं आहे. त्या पुस्तकांचं वाचन देखील आपण केलं पाहिजे. आणखी काही छंद आहेत तुला? फिरायला आवडतं किंवा?
1: हा फिरायला पण आवडतं. म्हणजे आता सनसेट जर असेल तर मी म्हणजे सांगतो बाबांना की बाबांना की चला बाहेर जाऊया जरा फिरायला.
0: म्हणजे निसर्ग प्रिय आहेस?
1: हो निसर्ग मला आवडतो बघायला.
0: बर बर बर बर. मग हैदराबाद ते कोल्हापूर प्रवास करत असताना काय करतोस तू? मोबाईल बघतोस?
1: मोबाईल ऍक्च्युली माझ्या आईने एक वेळ ठरवले मोबाईलची.
0: बर बर.
1: म्हणजे एवढाच वेळ बघायचं.
0: व्हेरी गुड.
1: आणि मला ऑलरेडी बाकीचे पण छंद आहे, चित्र किंवा पुस्तक. त्यामुळे म्हणजे मोबाईल काही जास्त वेळ बघत नाही.
0: काय सांगशील आताच्या मुलांना किंवा तुझ्या वयाची जी मुलं आहेत, तुझ्यापेक्षा लहान मुलं आहेत, ते सुद्धा थोडीशी मोबाईल कडे कल त्यांचा जास्त आहे मुलांनी?
1: बाकीच्या मुलांना हेच सांगतो की तुम्ही पुस्तकांकडे थोडं बघा, कारण आपल्या ते जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा बाकीची पोरं पुस्तक म्हणजे वाचायची आणि पुस्तकांना आपल्या ज्ञान येते ना, थोडे माहिती येते, आपला इतिहास कळतो, म्हणजे राजे किंवा बाकीची कोण जी मोठी माणसं होती त्यांच्या बाबतीत कळतं. मोबाईल हे फक्त एंटरटेनमेंट या प्लॅटफॉर्मसाठी आहे. मोबाईलचा वापर आहे तो फक्त आपण म्हणजे इन्फॉर्मेशन
0: माहिती घेण्यासाठी.
1: पण त्याला पण एक लिमिट आहे ना, म्हणजे आता
0: बरोबर
1: थोडं एवढा म्हणजे सपोज 2 तास कोण मुलांना बघितलं मोबाईल, त्याच्यानंतर पण खरं काय आपल्याला मिळतं त्यातनं? काहीच नाही मिळणार ना.
0: म्हणजे तू ठराविक वेळेतच मोबाईल बघतोस किंवा त्याच्याविषयी तुझी काहीच तक्रार नाहीये?
1: नाही.
0: छान, चांगल्या सवयी तू स्वतःहून आत्मसात केलेल्या आहेस. आणखी एक पुस्तक तुझं सध्या लिखाण चालू आहे, काय आहे त्या पुस्तकाचं नाव?
1: हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ.
0: बर. आता वय काय आहे तुझं?
1: 13 वर्ष माझं वय.
0: बर. मग 13 वर्षाच्या मुलाने हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ हे पुस्तक लिहिणं किंवा तो विचार येणं कशा पद्धतीने याची सुरुवात झाली?
1: तर म्हणजे आता बघत होतो, 6वीत होतो तेव्हा, की बाकीची पोरं स्ट्रगल करत होती म्हणजे किंवा त्यांच्यासोबत बुलिंग होत होती, म्हणजे मला ते आवडायचं नाही.
0: बर बर.
1: तर म्हणजे मला ठरवलं की थोड्या माणसांना जरा मदत करूया किंवा हे करूया, तर ते मी पुस्तक मध्ये लिहिले. जेव्हा आपल्या इथे संकट येतं त्याचं काय करायला पाहिजे, पुढं सामोरी कसं जायचं आपल्याला, आणि जेव्हा आपले असे म्हणजे मोठी संकट येतात तेव्हा कुणाची मदत घ्यायची, कुणाकडे जास्त बघायचं, असं ते रचित केले मी.
0: त्याच्यामध्ये काही उदाहरणं अशी तू दिलेली आहेस ज्याचा तू उल्लेख आता करू शकतोस?
1: डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी सगळ्यांनाच माहीत आहे, तर त्यांचं एक डायलॉग होतं, लाईफ इज लाईक ओशन.

0: द वेव्स विल ऑलवेज कम टू नॉक यू. तर ह्याचा अर्थ होतो की आपली जी लाईफ असते ते समुद्रासारखी असते, ज्या मोठ्या लहर येतात,
1: लाटा
0: येतात, त्या आपल्याला सारखं मागे घ्यायचा प्रयत्न करणं, पण आपल्याला त्याच्या सामोरे जायचं आहे, नावेसारखं आपल्याला पुढे जायचंय.
1: बरोबर. त्याच्यातून प्रेरणा घेण्याचा देखील एक संदेश या पुस्तकामध्ये दिलेला आहेस. तू म्हणलास की शाळेत मुलांना म्हणजे बुलिंगचे प्रकार होतात, असे तुझे निदर्शनास आलेला एखादा प्रसंग सांगशील का, आणि तेव्हा त्या विद्यार्थ्याला तू मदत कशी केलीस?
0: माझा एक मित्र आहे हैदराबाद मध्ये शाळेत, तर त्याच्यासोबत एक बुलिंग झाली होती.
1: बर.
0: आणि म्हणजे तो खूप रडत होता, म्हणजे म्हणत होता मला की काय करू. तर मी त्याला सांगितलं काही नाही, सामोरे जा आणि टीचर आहेत त्यांना सांग की असं झालंय. मी म्हटलं जर तुला वाटत असेल तर तुझ्या पॅरेंट्सला पण बोलव की असं
1: माझ्या बाबतीत असा प्रसंग घडलेला आहे, त्याची कल्पना आपण आई वडिलांना किंवा शिक्षकांना दिली पाहिजे. बर बर. मग पुढे काय झालं?
0: त्या कॉन्फिडन्स नव्हता तेवढा मॅमला सांगायचं. मग मी म्हटलं मी येतो तुझ्यासोबत.
1: बरं.
0: आलो मी म्हणजे, आणि टीचरना पण मी एक्सप्लेन केलं की असं त्याच्यासोबत झाले. तर मग मॅम म्हटल्या तू पहिला त्याला शांत कर, रडत होता तू.
1: बर बर.
0: मॅम म्हटल्या पहिला तू शांत कर, त्याला सगळं समजव की आपल्याला काय करायचं आहे पुढं. आणि मग नंतर मग त्या बुलीला पकडलं गेलं, म्हणजे तो करत होता, आणि झालं मग मॅटर सॉल्व्ह झालं.
1: बर. म्हणजे तू प्रसंगावधान दाखवून तुझ्या मित्राला मदत केलीस. मग मैत्री या विषयाबद्दल काय सांगशील तू?
0: माझ्या हैदराबाद मध्ये आता सहज खूप मित्र आहेत, म्हणजे अपार्टमेंट आणि शाळेतले मिळून. ते मला खूप मदत करतात, म्हणजे जेव्हा माझ्याकडे माझी वहीन असेल तेव्हा मग मला ते कॉपी पाठवतात मोबाईलवरनं, किंवा माझ्यासोबत खेळतात, चांगला वेळ घालवतात.
1: बर बर बर.
0: माझ्यासोबत पण एक सिच्युएशन झाली होती. माझी पाचवीत एक्झाम होती.
1: बर.
0: आणि ती फायनल एक्झाम होती.
1: बर बर.
0: आणि त्या दिवशी मी माझं पुस्तक होतं, म्हणजे सोशलचं होतं, तर ते मी शाळेत विसरलं होतं.
1: बर.
0: आणि त्या दिवशी होता पाऊस आणि शाळा बंद होती. तर मी खूप घाबरलो होतो, रडत होतो. मग नंतर माझा एक मित्र म्हणजे माझ्या बिल्डिंगच्याच कडेला राहायचा तो, मी त्याला फोन केला. तर तो बर म्हटला, तो म्हटला 2 तास हे घे पुस्तक रिवाइज कर त्याच्यातले टॉपिक्स आणि मला परत दे.
1: बर बर. त्याची मदत तुला झाली. मित्र कसे असावेत?
0: मित्र एकदम चांगले असावेत, मैत्री त्यांची चांगली असावी, मदत करणारे असावे,
1: त्यांच्याकडून काहीतरी चांगलं शिकण्यासारखं असावं. बरोबर ना? तू तशी मैत्री जपतोस?
0: हो जपतो. की
1: कविता वाचन किंवा गाणी म्हणणं या बाबतीत काय सांगशील? तुला आवडतं?
0: कविता जास्त वाचत नाही, पण गाणी मी आता हे करतो, ऐकतो मोबाईलवर.
1: तुला क्रिकेटची कॉमेंट्री देखील चांगल्या पद्धतीनं करता येते हिंदीमध्ये?
0: हो येते.
1: हो ना? ऐकवशील?
0: एका मॅच मधलं होतं. तर एक म्हणजे बॉल डिलिव्हर झाला होता आणि बॅट्समॅनने एक सिक्स मारला, तर मी आता हिंदी मध्ये सांगतो इथे. ये रही एक बॉल, बॅट्समॅनने या पर बडा शॉट मारा और ये गई छक्के के लिए, गगनचुंबी छक्का ये.
1: अरे वा, कुणाचा डायलॉग आहे हा?
0: सिद्धू पाजी होते, म्हणजे
1: नवज्योत सिद्धू,
0: त्यांचं ते डायलॉग आहे.
1: मग असं क्रिकेट बघत असताना तुझी देखील कॉमेंट्री चालू असते?
0: कॉमेंट्री मी जास्त करत नाही, पण जज करतो मी प्लेअरनं काय केलं.
1: बर बर.
0: किंवा ते चुकी कमेंट, सपोज आता कॅच सोडला कोणी, तर मग ते बघतोय की कॅच पकडणार इतपत होता का नाही.
1: बर बर. म्हणजे बघत असताना तुझं शिकणं चालूच असत.
0: हा. तर आमच्या हैदराबाद मध्ये एक अभिद म्हणून एक एरिया आहे, तिकडे खूप सारी पुस्तकं असतात वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे कमी किमतीत असतात.
1: बर.
0: तर दर रविवारी मी आणि माझे आबा जेव्हा येतात तेव्हा आम्ही तिकडे जातो आणि 2-2 किलो पुस्तक आणतो.
1: अरे वा. बर. जनरली मुलं गेलीत की काहीतरी खेळणी वगैरे घेऊन येतात, तर तुला पुस्तकं आणायला आवडतात.
0: बर. आणि नंतर हैदराबाद मध्ये सालारजंग म्हणून म्युझियम आहे, तिकडे मी आणि माझे आबा जातो आणि म्हणजे पूर्ण बघतो. आणि ते खूपच मोठं आहे म्युझियम, त्याला बघायला कमीत कमी 3 तास लागतात.
1: बर बर.
0: तरी पण मी आणि आबांनी पूर्ण बघितलं आणि आलो. म्हणजे मला इतिहासाची पण आवड आहे.
1: तू मघाशीच म्हणलास की राजा शिवछत्रपती हे पुस्तक तू वाचलंस, यातून प्रेरणादायी असं खूपच आहे. म्हणजे
0: मी हेच शिकलो की शिवाजी महाराज खूप हुशार होते, प्लॅनिंग वेल प्लॅन म्हणतात.
1: आई वडिलांच्या बाबतीत काय सांगशील?
0: आई वडील माझे खूप चांगले आहेत. म्हणजे बाबा मला म्हणजे क्रिकेट खेळायला मदत करतात, एक्झाम असतात तेव्हा मदत करतात. आणि आई पण सेम तशीच आहे, खाणं बनवते माझ्यासाठी छान छान.
1: अरे वा. आवडी निवडी तुझ्या दोघेही जपतात.
0: हो.
1: बर बर. जाता जाता बालमित्रांना काय संदेश देशील?
0: मी माझ्या बालमित्रांना हा संदेश देणार की मोबाईल बघायचा नाही. जास्त वेळ मोबाईल बघितला तर आपल्या एकतर शरीराला त्रास होतो डोळ्यांना, त्याच्यामुळे आपल्याला चष्मा लागतो. म्हणजे आपलं जे आता घडवायचं आपल्याला ते मोबाईल सोडून घडवायला लागणार. आता मोबाईलमध्ये काय करतात थोडी पोरं, तर आता सपोज आता गणिताचा एक प्रॉब्लेम आहे तर ते गुगलमध्ये सर्च करून हे करतात ना, मग ते टीचरला लगेच कळते. संदेश आहे की त्यांनी स्वतः प्रयत्न करायला पाहिजे, मग नाहीतर मग पूर्ण रोबोटलाच ठेवा ना.
1: म्हणजे स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपण शिक्षण घेतलं पाहिजे.
0: आणि अजून एक संदेश, पुस्तक वाचायला. त्यांनी आपला इतिहास आपण जाणू शकतो. त्यांनी
1: वाचनाकडे लक्ष द्यावं मुलांनी.
0: हो,
1: त्याचबरोबर मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळावा.
0: माझं म्हणणं मोबाईल बघा कर कमी बघा आणि त्याचा इन्फॉर्मेशन साठी वापर करा.
1: एआय तंत्रज्ञानाचा वापर सर्रास होत आहे.
0: एआय बघितलं तर ते आपण जे माणूस करू शकत नाही ते एआय करू शकतं. पण ते असं नाही की आपण आपल्याला जे येते ते पण एआयला विचारणं,
1: बरोबर
0: तसं नाही करायला पाहिजे ना. जे आपल्याला येत नाही त्यासाठी एआय बनले.
1: म्हणजे आपल्या बुद्धीची क्षमता आहे त्याचा तरी पुरेपूर वापर आपण केला पाहिजे. तर अमोग, आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आलास, तुला कसं वाटलं आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन?
0: ही माझी पहिली मुलाखत आहे आकाशवाणीमध्ये आणि मला आवडली खूप.
1: तर खूप छान वाटलं अमोग तुझ्याशी बोलून. तुझे मनपूर्वक आभार, धन्यवाद.
0: मला आकाशवाणीने तर बोलायची संधी दिली त्याच्या मी खूप आभारी आहे, धन्यवाद.
1: छोट्या मित्रांनो, हरहुन्नरी बालमित्र अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी याच्याशी निर्मला भांदिग्रे यांनी केलेली बातचीत गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकली. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा निरोप घेऊया आणि पुन्हा भेटूया याच वेळी याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. गम्मत.

गम्मत जम्मत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, मध्यरात्रीचे 2:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला आपण ऐकूया आशा भोसले आणि विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची रचना, संगीतकार वसंत पवार आणि चित्रपट आहे सांगते ऐका.

आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजित अतुल समीर यांचं आणि चित्रपट दे धक्का. श्रोतेहो गीत बहार कार्यक्रमात आता यानंतर आपण ऐकूया प्रियतमा या चित्रपटासाठी प्रसेनजीत कोसंबी आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं अभय इनामदार यांचं गीत.

0: चांदणे शिंपीत जा ह्या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही.
0: श्रोते हो, गीतबहार कार्यक्रमात आता आपण ऐकूया घरकुल या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत. संगीतकार सी रामचंद्र.

सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या युगुल स्वरातलं हे गीत होतं खरं कधी बोलू नाही या चित्रपटातलं. सुधीर मोगे यांच्या गीताला संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 3 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

श्रोते हो नमस्कार. आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, गेले चार भाग आपण नंदेश उमप या गुणी कलाकारासोबत संवाद साधत आहोत. महाराष्ट्रातल्या मातीतला

0: अचल पहाडी आवाज नंदेशला लाभला आहे, तसाच सुवर्ण स्पर्श त्याला लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा पुत्र म्हणून लाभला आहे. आणि त्याच्या या प्रत्येक प्रवासामधून, त्याच्या प्रत्येक गाण्यामधून आपल्याला तो पदोपदी जाणवत आहे. तर अशा या नंदेश बरोबर आजही आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत. नंदेश, तुझं पुन्हा एकदा आमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुझा वाद्यवृंद आहे, तर त्यांच्यामधनं सुद्धा तू बरेचदा देश विदेशातनं परफॉर्मन्स करत असतोस, तर तेव्हा लोकांचा अनुभव कसा असतो? काही गमती जमती काही होतात की नाही?
1: तुला मी सांगतो, रणांगण जेव्हा मी पहिल्यांदा परदेशात मी गेलो, माझी वेळ 99 सालची, 75वा प्रयोग रणांगणचा, आणि आम्ही प्रयोग करत होतो कन्व्हेन्शन सेंटरमध्ये, आणि जवळजवळ मला असं वाटतं की 10 ते 12 हजाराच्या वर क्राऊड त्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बसला होता, आणि 3 स्क्रीन्स लागल्या त्या मोठ्या मोठ्या, त्याच्याही पलीकडे असेल. तेव्हा गंमत म्हणजे जे नाटक आम्ही इथे करत होतो, आम्हाला बॅकस्टेज होते, कपडेपट होता, मेकअप होते, सगळे सगळे होते, तिथे कोणी नव्हतं. आमचे कपडे आम्हीच घालायचे, आमची प्रॉपर्टी आम्हीच जाऊन ठेवायची. त्यानंतर वामन केंद्रीने आम्हा दोघा तिघांवर अशी जबाबदारी दिली होती, किंबहुना सगळ्यांवरच, की याची तलवार तू नेऊन ठेवायची, त्याची ढाल तू आणायची, त्याची टोपी त्या विंगेत तू ठेवायची, त्याला पाणी यावेळेस तू आणून द्यायचं, कारण तिथे कोणीच नाही, तिथे आम्हालाच करायला लागायचं. आणि बरं, स्टेजवर आवाज झाला पाहिजे, नाही ठप ठप ठप ठप हा आवाज होता कामा नाही, म्हणजे तेही आम्ही आदल्या दिवशी पायाच्या तुमच्या वरच्या भागावर तुम्हाला असं हळूहळू हळूहळू धावत जायचं आहे, आणि स्टेज एवढं मोठा, तिकडे पटकन जाऊन ते तलवार ठेवून तुम्हाला परत तुमच्या एंट्रीला यायचं आहे, हे कर्तबगारी आम्ही तिथे केलेली आहे. आणि तिथे जेव्हा लोकांनी स्टेज आम्हाला त्या पडद्यावर पाहिलं, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया अशा आल्या की आम्ही नाटक नाही तर आम्ही चित्रपट पाहतो. इतक्या चांगल्या प्रतिक्रिया आणि इतका अप्रतिम प्रयोग, माझ्या आयुष्यातला पहिला प्रयोग होता रणांगणचा, आणि तो यशस्वी झाला, माझी टूर यशस्वी झाली, आणि तो पहिला अनुभव होता आणि खूप चांगला अनुभव होता. फार गोष्टी शिकायला मिळाल्या की तुमच्यावर जेव्हा स्वतःवर जबाबदारी येते, कारण तिथे कोणी मोठा नव्हता आणि कोणी छोटा नव्हता, की हा मोठा कॅरेक्टर करतोय म्हणून मी त्याला तो मला चप्पल आणून देतो असं काही नव्हतं. बाहेरही मी किंबहुना ते मानत नाही, तर कोणी नसतो. तुम्ही तुमची कला काय सादर करता, तुमच्यापेक्षा कला श्रेष्ठ आहे, तुम्ही काही नाही. ते तिथे मला जाणवलं खऱ्या अर्थानं, आणि असंख्य दौरे झाले. त्याच्यानंतर मग मी ह्या सगळ्या भूमिका करत असताना प्रोड्युसरची भूमिका आता पार पडली. मी मराठीचा नावाचा कार्यक्रम तो मला करायचा होता आणि बाबांना घेऊन करायचा होता, तो केला, आणि आता त्याचे 700 हून जास्त प्रयोग. संगीत का मिला एक हिंदी कार्यक्रम 80 लोकांना घेऊन मी सादर करतो, त्याचे जवळजवळ 200 प्रयोग झालेले. आणि आता जांभूळ अख्यान जे मी प्रोडक्शन केलंय त्याचे आमचे 52 हून जास्त प्रयोग झालेले.
0: जांभूळ अख्यानचा तू आता विषय काढलास, तर जांभूळ अख्यान म्हणजे बाबांचा हुकमी एक्का होता.
1: एक्झॅक्टली.
0: आणि ते सादरीकरण त्यांचं जे होतं वेशभूषेने, आणि महाभारतातला तो जो भाग आहे द्रौपदीचा, आणि तर ते एक अप्रतिम सादरीकरण होतं. आणि ते तू आता करतोयस, तर बाबांच्या जवळचं असलेला एक तो जो कला प्रकार तू आपण सादर करतोय, तर ते सादरीकरण करताना तुला थोडंसं बर्डन आलेलं का?
1: खूप अडचण आली. पण जेव्हा जांभूळ अख्यान मी 90 साली बघितलं होतं, तेव्हा काही वर्षांनंतर जेव्हा ते बहरत गेलं, तेव्हा मला असं वाटत होतं की जांभूळ अख्यानात का नाही. मग जांभूळ अख्यान जेव्हा INT मार्फत बंद पडलं आणि जेव्हा आम्ही चालवायला घेतलं, तेव्हा जांभूळ अख्यानात झिलकरी म्हणून आम्ही होतो. मग दिमडी वाजवणार कोण? मग मी दिमडी वाजून गायचो.
0: बरं.
1: मग दिमडी वादक म्हणून मी तिथे पाठीमागे साथीला होतो. एक दिवशी प्रसंग असा आला, भरत रंगमंदिरचा प्रयोग, त्यावेळेस बाबांबरोबरचा साथीदार अचानक आजारी पडला. 2 दिवसाने प्रयोग करणार कोण? सगळ्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं. बाबा म्हणाले, नंदेश करशील? म्हटलं हो, पण मी त्यांचं बघितलंय, पण मला प्रॅक्टिस पाहिजे. सगळ्यांनी एक दिवस खूप कसून माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली, आणि भारत रंगमंदिरचा प्रयोग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मला तिकडे. माझ्या वाक्याची टायमिंग होत होतं, मला वाटतं टायमिंग ते बरोबर होत होतं, आणि त्या टायमिंगवर टाळ्या येत होत्या, किंवा जे विनोदी पार्ट जे बसवलं होता अजित भगतांनी, तो कदाचित माझ्याकडनं चांगला झाला असावा, त्याला त्या टाळ्या पडत होत्या. तो सगळ्यांना कॉन्फिडन्स आला, आता नंदूच करणार. आणि त्यानंतरचे जवळजवळ 200 प्रयोग बाबांच्या खांद्याला खाल्याला लावून, म्हणजे साथीदार आणि बाबा सूत्रधार असे दोघे आम्ही करत होतो.
0: बाबांनी मला वाटतं तुला तयार केलं, तू छान तयार होत गेलास बाबांच्या सानिध्यात.
1: त्यांना मी खूप अभ्यासात गेलो, मी त्यांना बघत होतो, पण मला माहित नव्हतं हे असं मला पुढे करावं लागणार आहे, ध्यानीमनी नव्हतं.
0: एक्झॅक्टली. पण त्यांना कुठेतरी नियती म्हणतो ना,
1: मला माहित नाही. मी नेहमी म्हणत असतो की त्यांच्या वाटेला जे आलं ते माझ्या वाटेला आलं. यशवंत देवांकडे गायले, मी यशवंत देवांकडे गायलो. अनिल मोहिलींकडे गायले, मोडकांकडे गायले, राम लक्ष्मणांकडे गायले, अशोक पत्कींकडे गायले, अच्युत ठाकूरांकडे गायले, सगळ्या दिग्गज संगीतकारांकडे गायले. आकाशवाणीमध्ये ते इतकी वर्ष वयाच्या 80व्या वर्षापर्यंत आकाशवाणीत गात होते. कधीही पैशाची चिंता नाही केली, यालाच कलाकार म्हणतात. तो माणूस इथे आकाशवाणीत गायचा, तर तीच एक मला वाटतं कलाकाराची खुबी असेल. तर ते सगळं करता करता ते बघितलं होतं ना, ते मला असं वाटतं की तेच परत माझ्याकडे फिरून आलंय की काय. आणि तेच मला असं वाटतं परत जांभुळक्यांचं बाबा गेल्यानंतर बरेच फोन, बरेच पत्र, बरेच मेसेजेस, जिथे जिथे लोक भेटायचे, मी जांभुळख्यान कधी करताय, जांभुळख्यान कधी करताय, आम्हाला जांभुळख्यान पाहायचंय. मग माझ्या राहून राहून मनात एक आलं की अरे, म्हटलं हो, बरीच तरुण पिढी जी आत्ताची आहे, 5-5 वर्षानं पिढी बदलतीये, म्हटलं त्यांच्यासाठी आपण का नको करूया पुन्हांदा. मग आम्ही ठरवलं की आपण करूया. सगळे कलाकार रेडी झाले, पण मग बाबांची भूमिका करणार कोण? आम्ही बराच शोध घेतला, 2 वर्ष काहीच आम्हाला हे नाही झालं. मग भावाने करायचं असं बऱ्याच लोकांनी ठरवलं, पण भावाची तेवढी तयारी नव्हती. मला करायचं होतं, पण लोक जेव्हा सांगत नाही तोपर्यंत मी कसा उभा राहणार. मग मी एक दिवशी धाडस केलं, मी म्हटलं मी केलं तर चालेल का? अरे म्हणे कर ना. अजित भगत म्हणाले अरे व्हेरी गुड, तू करशील? म्हटलं हो, मी प्रयत्न करीन. प्रयत्न केले, तो गाण्यांचा रियाज काळी 5 ला गाणं, 2.5 तास नाटक ते पेलायचं आहे, तो 43 मीटरचा अंगरखा, ते पायात चाळ, आणि जवळजवळ 10 किलोचं वजन तुमच्या अंगावर घ्यायचंय, आणि ते सगळं कठीण होतं. पण पहिला प्रयोग आम्ही 2012 सव्वीस नोव्हेंबरला 8:10 बाबा गेले, आणि 8:10 आमचा संबळेचा ठेका वाजला, आणि आम्ही प्रयोग सुरू केला. तेव्हापासून आजपर्यंत आमचे 50 हून जास्त प्रयोग झाले.
0: तो बाबांचा आशीर्वाद आहे.
1: तो बाबांचा आशीर्वाद
0: निश्चितच. आणि तो आशीर्वाद आता आपण थोडस तुझ्याकडनं आपण ऐकूयात की ते जे शब्द आहेत बाबांचे आणि ते जे आता तुझ्यामध्ये उतरले आहेत, तर ते थोडस
1: झाडाची उडविली भळे हर केली देवगात, झाडाची उडविली भळे हर केली देवगात, एक झाडाला एक फळ लईच निर्मळ हन देठी गाभुळाल, हन कर्णाला पाहून द्रौपदीच

0: क्या बात आहे, क्या
1: हे
0: बात आहे.
1: द्रौपदीचं मन पाकोळलं आणि 50 व्या प्रयोगाला 50 मीटरचा अंगरखा मी शिवायचं असं ठरलं आणि त्याला वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डचा आम्हाला खिताब मिळाला.
0: क्या बात आहे.
1: 50 मीटरचा अंगरखा जवळजवळ 7.5 किलोचा आहे तो, 7.5 किलोचा आहे
0: बरं.
1: आणि ती सगळी आभूषणं घालून जवळजवळ 13 किलोवर जातो. 13 किलोचा मी घालून लॉंगेस्ट प्ले विथ डान्स अँड म्युझिक सिंगिंग अँड ऍक्टिंग असा मला वर्ल्ड अमेझिंगचा खिताब 15 जुलैला या वर्षी मला मिळाला.
0: क्या बात
1: आहे. खूप जड आहे पण आत्ताही मला काही लोक विचारतात की तो घालून तो प्रयोग करतोस का. मी त्यांना म्हणतो हो, मी तो 50 मीटरचा अंगरखा घालूनच प्रयोग करतो. मी तो फक्त रेकॉर्ड करावा म्हणून नाही. तो अंगरखा जेव्हा मी खाली काढून ठेवतो तेव्हा माझ्या शरीरातले सगळे हाडं खिळखिळी झालेली असतात. 2.5 तासानंतर मी दमलेला असतो पण माहीत नाही ते 2.5 तासात ते बळ कुठून येतं. त्या रंगमंचावर आपल्या अंगात काय वीज संचारते माहित नाही. मी गिरक्या मारत असतो काय माहित नाही.
0: पण ह्या पोशाखाचं वगैरे जे आपण म्हणतो की 50 मीटरचं अंगरखा तुझा आहे, तर ह्याचं काही वैशिष्ट्य असतं का.
1: परंपराच आहे ती. गोंधळातली राजाराम भाऊ गोंधळी जे करायचे तो अंगरखा असतो जो गोंधळाचा असतो. ती गिरकी जी घालतात ना ती थोडासा मोठा त्याचा घेर यावा म्हणून त्यांनी तो शिवला होता.
0: बरं.
1: आता आपण जो शिवला आहे तो कॉटनचा शिवलेला आहे आणि तो खूप जड आहे.
0: जड
1: आहे. त्यांचाही तो जड होता. ऍक्च्युली मी जे वाचलं ते 30 ते 35 मीटरचा असतो.
0: बरोबर.
1: पण बाबांनी 43 मीटरचा जो शिवला होता INT साठीचा जांभूळ अखेरासाठी आणि तो तेव्हा जड होता. आम्हाला तेव्हा जड वाटायचा. अजूनही तोही जड वाटेल जो कोणी घालेल. आणि 50 मीटरचा नंतर मी शिवला तो मी यासाठी शिवला की चला त्या निमित्ताने लोकांपर्यंत हा अंगरखा जाईल, त्या निमित्ताने लोकांपर्यंत जांभूळ अख्यान जाईल,
0: निश्चित
1: त्या निमित्ताने तरी लोक बघायला येतील.
0: बरोबर.
1: पण आपली संस्कृती थोडीशी मागे पडते आणि आज मी सगळ्यांना या इथे आवाहन करीन की ते नाटक बघा. ती संस्कृती टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तुमचा आम्हाला हवा आहे तो फक्त आशीर्वाद आणि हात.
0: बरोबर आहे. बाबांचं आता तू नाव घेतोयस वारंवार, तर बाबांचं जेव्हा आता 4था स्मृती दिवस तू साजरा केलास तर ते तू सादर करत असताना बाबांच्या नावाने तू आता एक फाउंडेशन उभं केलेलं आहेस आणि त्याच्यातनं सुद्धा तू आता एक वेगळा प्रयोग किंवा लोकांसाठी एक वेगळं व्यासपीठ निर्माण करतोय.
1: बिलकुल.
0: तर त्याविषयी थोडंसं आम्हाला सांग.
1: विठ्ठलम फाउंडेशन हे सामाजिक शैक्षणिक आणि सगळ्या क्षेत्रातल्या मंडळींसाठी आम्ही काम करणार आहोत. मग तिकडे आपली जी कला आहे ती मग चित्रकला असेल किंवा जे आर्ट खेड्यापाड्यात आहे ती आम्ही लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर विविध शिबिरं आम्ही याच्या मार्फत लोकां अटेंड करतील या हिशोबाने आम्ही पाहतो. मी ते संगीत क्षेत्रातली असतील, ती काव्य क्षेत्रातली असतील, ती साहित्यातली असतील, साहित्य संमेलन असेल छोट्या प्रमाणात किंवा त्या त्या क्षेत्रामधल्या लोकांसाठी त्या त्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी येऊन आजच्या तरुण पिढीला कशी काय संबोधतील, त्यांच्याबरोबर कसा संवाद साधतील या हिशोबाने आम्ही काम पाहणार आहोत. त्यांच्या हिशोबाने मला छानपैकी एक छोटस स्कूल उभं करायचं आहे जिथे लोक येऊन अभ्यास करतील, लोककलाकारांचा अभ्यास करतील, लोककलेचा अभ्यास करतील. एक लोककलेचं घर असावं त्या बाबांच्या नावाने, ज्या बाबांनी एवढं आपल्या भारताचं नाव मोठं केलंय साता समुद्रापलीकडे जाऊन त्यांनी मोठं. तर ते कुठेतरी लोकांपुढे यायला हवं. तर ते मी प्रयत्न करतोय बाबांच्या नावाने एक फाउंडेशन असायला.
0: निश्चित.
1: त्या निमित्ताने आम्ही लोकांना स्कॉलरशिप देऊ. त्यानिमित्त आम्ही मंडळींना जे काही लोककलावंत आहेत किंवा शैक्षणिक भागातले आहेत त्या मंडळींना आम्ही बाबांच्या नावाने पुरस्कार सुरू करू असं काहीतरी आमच्या मनात आहे.
0: हे सगळं तुझं करिअर सुरू असताना अनेक पुरस्कारांचा सुद्धा तू मानकरी ठरलास.
1: बरोबर.
0: तर त्याविषयी आम्हाला सांग.
1: मला अशोक सम्राट पुरस्कार मिळाला आहे. 2011 मध्ये मला मराठी गौरव पुरस्कारासाठी नॉमिनेशन होतं. मला जनादेश अवॉर्ड 2011 मिळालाय. रमाबाई आंबेडकर फेलोशिप दिल्लीचा गव्हर्नमेंटचा मला मिळालाय. भीमरत्न अवॉर्ड, संजीवनी कला गौरव अवॉर्ड, नवशक्ती अवॉर्ड मला 2008ला नवोन्मेष गायक आणि संगीतकार म्हणून मिळाला. नॉमिनेशन चित्रपट महोत्सवासाठी होता. वी शांताराम अवॉर्ड साठी नॉमिनेशन होता. सह्याद्री आजचा नवरत्न सिने सह्याद्री अवॉर्ड या वर्षी सुद्धा मला नॉमिनेशन होतं. आणि झी गौरव त्याचा मला या वर्षाचा बेस्ट प्लेबॅक सिंगर चिंटू
0: चिंटू
1: या चित्रपटासाठी मिळाला होता.
0: ते गाणं काय होतं?
1: ते गाणं चित्रकथा आहे, खजिन्याची चित्रकथा. ऐकूया का?
0: हो.

0: एक दिवस राजाकडे घुबड आलं. कोण? घुबड गू गू करत त्यानं राजाला सांगितलं. हो राजा, तुझी फरजा सारी आळशी झाली फार, खायला समधी काळ अन भुईला झाली भार.
1: तू झालास म्हातारा न तुला पोरबाळ,
0: तू गेल्यानंतरही असेच बसून जातील, आळशी गोळणे तुझे धन वाटून वाटून खातील, आळशी गोळणे तुझे धन वाटून वाटून खातील. राजा पडला विचारात, करू तरी काय, या प्रश्नाचं उत्तर मला काही सुचत नाही. काय करू, कसे करू, काय करू, कसं करू. राणी

शाकान ठिसा, वाला जा शाकान ठिसा, वाला जा शाकान।

0: हे चिंटूचं गाणं तू गायलास हे लहान छोट्या मुलांसाठी होतं.
1: हो
0: या व्यतिरिक्त पोस्टर बॉईज सुद्धा तुझा खूप चांगला गाजला,
1: हो
0: तर त्याला सुद्धा तुला बक्षीस वगैरे मिळालेलं आहे
1: पोस्टर
0: करण्यात.
1: बॉयज साठी मला नॉमिनेशन, महाराष्ट्राचा फेवरेट कोण
0: अच्छा
1: यासाठी मला नॉमिनेशन आहे.
0: बर
1: तर ते
0: बर
1: गाणं निवडलं गेलं, अजय अतुल आणि बरीचशी मंडळी, त्याच्यात पोस्टर बॉयजचं गाणं आमचं होतं. तर ते गाणंही फार सुरेख आहे, ऐकूया आपण.
0: हो नक्कीच.

0: अरे वा, हे तो खूपच सुंदर होतं. आणि दुसरं म्हणजे की तुझा सगळ्यात जवळचा पुरस्कार जो बाबांनाही मिळाला आणि तुझ्याही हृदयाजवळचा आहे,
1: बिलकुल,
0: तर तो पुरस्कार घेताना तुझ्या भावना काय होत्या?
1: बाबांना 2010 साली संगीत नाटक कला अकादमी मिळाला आणि मला 2014 मध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार संगीत नाटकाचा मिळाला. बाबांचा जेव्हा पुरस्कार आम्ही घ्यायला गेलो होतो तेव्हा खरंच खूप आनंद झाला होता. कारण बाबां जेव्हा ते राष्ट्रपतींच्या हातून घेत होते पुरस्कार, तेव्हा जो काही कॉन्फिडन्स होता आणि तेव्हा जे काही तेज होता ना, ते बघण्यासारखं होतं.
0: तुला घेताना त्यांनी पाहायला पाहिजे होतं?
1: मला पाहायला पाहिजे होतं, पण आई माझी तिथे हजर होती. माझ्या बायकोला म्हटलं की जेव्हा केव्हा मला संगीत नाटक मिळेल आपण आईला घेऊन जाऊया. बाबांच्या वेळेस आई पुरस्कार घ्यायला होती, कोणी नाही आलं तरी चालेल, पण आईला मी विशेषतः घेऊन जाईन. ती फार थकलेली आहे, पण म्हटलं हा माझ्यासाठी खूप मोठा क्षण असेल. माझा पुरस्कार घेताना तिने बघावं आणि तिने बाबांना पुरस्कार घेताना पाहिलं होतं आणि मलाही पाहिलं, तर तो माझ्यासाठी फार हेलावणारा क्षण होता. आणि फार बरं वाटलं की मी एकटा पुरस्कार घेत नाहीये, तर महाराष्ट्राच्या वतीनं मी तो पुरस्कार घेतोय याचा मला खूप आनंद होत होता.
0: खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि असेच याच्यानंतरही पुरस्कार तुला मिळत राहत. याच्यानंतर मला असं वाटतं नंदेश तुझा आणखीन एक चित्रपट येऊ घालतोय.

0: आणि तो सुद्धा ऐतिहासिक आहे आणि तो म्हणजे लोकमान्य
1: लोकमान्य.
0: तर त्याच्यामध्ये सुद्धा तू पोवाडा गायलेला आहेस.
1: हो ना.
0: तर तो तुझा अनुभव आम्हाला सांग आणि तो जरासा गाऊन सुद्धा दाखव पहिली झलक आमच्या श्रोत्यांसाठी.
1: अगदी. आणि आकाशवाणी वरनं पहिल्यांदा ही मुलाखत जाहीररित्या होत असेल आणि खूप अभिमान वाटतो मला आकाशवाणीचा. आणि नेहमी इथे आलं की मला घरच्यासारखं वाटतं, कारण इथे माझ्या आठवणी, जसं तुम्ही म्हणालात आठवणी जागा करताय, त्या लहानपणाची आठवण मला जो 9-10 वर्षाचा असताना मी आकाशवाणीत येऊन बसून इथे गायचो. आज बाबा नाही आहेत पण त्या आठवणी असं वाटतं की बाबा कुठेतरी दुसऱ्या स्टुडिओत रेकॉर्ड करतायत आणि मी या स्टुडिओत बसलोय अशी भावना कुठेतरी होती आहे की मौन आता मला जायचंय त्यांच्यावर गायला असं वाटतंय. तर आकाशवाणीत आलोय तर मला खूप आनंद होतोय की लोकमान्यासारखा इतका मोठा चित्रपट, इतक्या मोठा आभाळा एवढा माणूस, त्याचा चित्रपट आणि पहिल्यांदा लोकमान्यांवर तो पोवाडा गायला मला मिळालाय. ओम राऊत नेहमी म्हणायचा की बाबा असते तर बाबा हे गायले असते. ते गाणं अप्रतिम झालेलं आहे. तर ते गाणं असं आहे, आदिन मोहिंद माता हे आदिन मोहिंद माता करोडून या आता कर जोडून या

0: हे सगळं करत असताना निश्चितच आपल्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा असतो आपल्या या सगळ्या प्रवासामध्ये. आणि मला वाटतं तुम्ही सगळेच भाऊ खूप चांगले गुणी आहात. प्रत्येकाला काही ना काहीतरी कला आहे, वादक आहे, उदेश सुद्धा खूप छान गायक आहे. तर तुझं कुटुंब कशा पद्धतीने सपोर्ट करतात तुला, कशा पद्धतीचं वातावरण असतं?
1: लहानपणापासून कधी आम्हाला आई वडिलांनी की तू हेच कर, तुला हेच करायला हवं, कधीच नाही. म्हणजे बाबा घरी लेट यायचे तर आम्ही एका ताटात बसून खायचो, बाबा कधी येतात आणि आई कधी त्यांना वाढते. म्हणजे आम्ही जेवलेलो असेल तरी मी बाबाच्या ताटात बसून जेवायचो. हे भाग्य मला लाभलंय. म्हणजे माझ्यासाठी आई मग तिथे आणि वाढायची, बाबा म्हणायचं त्याला दे. तर आमचं घरातलं संगीतमय वातावरण होतं. मी नेहमी म्हणतो लोकांना की बाबा म्हणून मी कमी वावरलो, पण एक सहकलाकार म्हणून बाबांबरोबर जास्त राहिलो. कारण आम्ही बाहेरच ना, घराच्या बाहेर किंवा घरात जरी असलो तरी गाण्याविषयी, घरात जरी असलो तरी कार्यक्रमाविषयी विषयच चालू असायचे. त्याच्यानंतर जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या बायकोने मला खूप सांभाळलं. म्हणजे तिचे मी खूप आभार मानीन की इतकं उभं करण्याच्या मागे तिचा हात आहे. एक किस्सा मी सांगेन, मला घर घ्यायचं होतं तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते आणि पैसे नसताना मी 10x10 रूममध्ये राहत होतो. पैसे नसताना ती म्हणाली की तू जा अमेरिकेला, मी इकडे सांभाळते. 3 महिने मी अमेरिकेत गात होतो. पण आज मी या रसिकांना सांगेन की हा कलावंत, हा आज जो तुम्ही बघताय, हा प्लेबॅक सिंगर किंवा पार्श्वगायक, तुम्ही जे काय म्हणता मला, मी घडलो. मी तेव्हा त्या हॉटेलमध्ये जाऊन 3 महिने गात होतो. मी रोज रडायचो, 3 महिने गात होतो, कारण माझ्याकडे पैसे नव्हते, मला पैसे कमवायचे होते. जर पैसे मला मिळाले नसते तर मी घर घेऊ शकलो नसतो, ते पैसे भरायचे होते. तर पैसे कसे भरणार म्हणून 3 महिने मी माझ्या फॅमिलीला आणि सगळ्यांना मागे टाकून मी अमेरिकेत गेलो आणि 3 महिने तिथे मी गायलो. पण त्या परिस्थितीने मला फार काही शिकवलं. म्हणजे अशाही परिस्थितीत मी गाण्यावर कधी अन्याय केला नाही. मी तिथेही मनापासून आणि नम्रपणे गात होतो. त्यांचं जे काम आहे ते अगदी त्यांना मनापासून करून देत होतो. माझे पैसे मला मिळाले, त्याच्यानंतर मी डायऱ्या सगळ्या गुंडाळून एका साईडला ठेवल्या. म्हटलं आता परत त्या वाटेला जायचं नाही, आपण आता काहीतरी स्वतः बनायचं आणि लोकांना करून दाखवायचं. तर ती एक कठीण गोष्ट माझ्या आयुष्यात आली. तर माझ्या बायकोने फार मला सांभाळलं. म्हणजे खऱ्या अर्थानं सांगूया तिचा फार मोठा वाटा आहे. आईचा तर माझा वाटा आहेच, पण स्त्रीचा किती मोठा सहभाग असतो एका पुरुषाच्या मागे. खऱ्या अर्थानं स्त्री खूप खूप मोठी पुण्यवान आहे. तिच्या वाटेला असंख्य दुःख आहेत, पण आपण पुण्यवान आहे की ती पुण्यवान आहे असा तो प्रश्न पडतो. तर मी म्हणेन आपण पुण्यवान नाही आहे, ती पुण्यवान आहे की परमेश्वरानं तिला हे देण दिलंय की तिने सगळ्यांना सांभाळून घ्यायचंय. आपण पुण्यवान आपल्याला म्हणतो की अरे मी पुण्यवान आहे की मला स्त्री मिळाली. मी उलट म्हणेन थोडस की ती पुण्यवान आपल्यापेक्षा खूप आहे की तिला परमेश्वरानं ते जिद्द दिली आहे, तिला परमेश्वरानं सगळ्यांना सांभाळून घे ग बाई, ती पुण्यवान आहे. आणि त्या पुण्यवानाचा आपल्याला कुठेतरी थोडासा परिणाम होतो.
0: निश्चितच. का सुंदर आजचा आमचा हा आठवणींचा बंधकोशीचा कार्यक्रम झालेला आहे. कितीतरी काळ आमच्या बरोबर हा सगळा दरवळ जो आहे तो आमच्या श्रोत्यांना सोबत करणार आहे. तर या दरवळाप्रमाणे तुझं सुद्धा आयुष्य असंच सुगंधाने सुरांनी दरवळत राहू दे आणि खूप साऱ्या तुला पुरस्कार मिळू दे अशीच शुभेच्छा मी देते. आणि तू इथे आलास, खूप छान आमच्याशी संवाद साधला, तर त्यासाठी वनिता मंडळाच्या परिवारातर्फे मी आभार मानते. आणि तुझ्यासोबतच यांचे सुद्धा मला आभार मानायचे आहेत. आपले ढोलकी वादक विकासदादा आपल्याकडे आज आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा खूप छान तुला साथ दिली.
1: बिलकुल.
0: त्यामुळे ते गाणं ऐकताना अजून बहार आले आम्हाला. तर तुमचे सुद्धा मनापासून आभार.
1: मी वनिता मंडळाचे आणि आकाशवाणीचे खूप खूप आभार मानीन की मला इथे बोलावलं आणि मला बोलतं केलं आणि गातं केलं, त्याबद्दल धन्यवाद.

आणि दिवस ठरला 22 जून 1897 इंग्लंडच्या राणीच्या अमृत महोत्सवाचा दिवस उगवलाय. अनायसे संधी चालूनच आली आहे. तेव्हा घाव घालायचाच असे ठरले.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद आपण ऐकलं. हे पद होतं कट्यार काळजात घुसली या नाटकातलं. मंडळी, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया एक बालगीत, रचना खडीकर, योगेश खडीकर आणि क्षमा खळे यांच्या स्वरात. गीत आहे मंगेश पाडगावकर यांचं, संगीत दिलंय मीना खडीकर यांनी.

0: सुधीर फडके यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
3: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
3: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
2: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर. आपकी याद आती रही.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 4 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सीमा दामले यांचं गायन राग गुजरी तोडी. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत पार करो मोरी नैया. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत सुनरी सखी बजरही. तबलासाथ केले निलेश जाधव यांनी. सारंगी साथ आहे उस्ताद फारूक लतीफ यांची आणि हार्मोनियम संगती विनोद पडगे यांची. ऐकूया सीमा दामले यांचं गायन राग गुजरी तोडी.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण सीमा दामले यांचं गायन ऐकलं, राग होता गुजरी तोडी. त्यांना तबला साथ केली होती निलेश जाधव यांनी, सारंगी साथ उस्ताद फारुक लतीफ यांची आणि हार्मोनियम संगती विनोद पडगे यांची.

नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 4:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत गजानन साळुंके यांचं शहनाई वादन राग नटभैरव. विलंबित गत 1 तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबलासार केली आहे अजित पाठक यांनी. ऐकूया गजानन साळुंके यांचं शहनाई वादन राग नटभैरव.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण गजानन साळुंके यांचं शहनाई वादन ऐकलं. राग होता नटभैरव, त्यांना तबलासत केली होती अजित पाठक यांनी. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
1: वाह,
2: पुरस्कार समारोह के लिए जयदीप जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 या वेळेत अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 5 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया 12 ज्योतिर्लिंगांचं वर्णन करणारं हे माहेरची माणसं या चित्रपटातलं गीत. सुधीर मोगे यांची रचना, संगीतकार सुधीर फडके, आणि हे गीत गायलंय देवकी पंडित, अपर्णा मयेकर, शोभा जोशी, रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर आणि अरुण इंगळे यांनी. ऐकूया हे गीत.

देवकी पंडित अपर्णा मयेकर शोभा जोशी रवींद्र साठे श्रीकांत पारगावकर आणि अरुण इंगळे यांनी गायलेलं हे गीत होतं माहेरची माणसं या चित्रपटातलं. सुधीर मोगे यांच्या गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. मंडळी कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया आराम हराम आहे या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी गायलेलं

मराठा तेतुका मेळवावा या चित्रपटासाठी लता मंगेशकर, उषा मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार आनंद घन. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार बाळ पळसुले आणि चित्रपट आहे काळी बायको.

काळी बायको या चित्रपटासाठी कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार बाळ पळसुले. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचे पहाटेचे 5:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात संत नरहरी सोनार यांचा अभंग. संगीतकार विलासबुवा पाटील.